0: विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत. आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत. आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक स्कीम करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की हे सक्सेस मिळालं असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे. आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते. जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आता 2024-29 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, हे सगळे विषय आत्ता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.

0: असं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज मंगळवार दिनांक 12 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर शंतनू बेंडसे. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमात वैशाली ठाकरे यांनी गायलेली हिंदी गीतं.

0: begins to implement key pledges, notice the Asian Age. New Delhi all set for first summit of International Big Cat Alliance in June, writes the Economic Times. And finally, the Beatles' first official London museum called the Beatles at 3 Savile Row is set to open next year in the Mayfair building where the band recorded its final album and played its last gig, reports the Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi urges people to save fuel and reduce use of foreign products and bid to save forex amid West Asia crisis. Senior BJP leader Himanta Biswa Sarma to be sworn in as Chief Minister of Assam in Guwahati today. Four ministers, two from BJP and one each from AGP and BPF to also take oath. EDRS former West Bengal Minister Sujit Basu in connection with South Domdom municipality recruitment scam. Prime Minister Narendra Modi to be on a 6-day visit to UAE, Netherlands, Sweden, Norway and Italy beginning Friday. US President Donald Trump says ceasefire with Iran is at its weakest and on massive life support. And Bangladesh forms committee to probe reason behind national cricket team's withdrawal from ICC Men's T20 World Cup in India. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani.
3: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
5: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
4: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधान

मोदींची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 घसरून 76,015 बंद झाला तर निफ्टी 360 घट नोंदवून 23,816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक

0: मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या एक दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

बेहेकलेला ब्रह्मचारी या चित्रपटासाठी उषा तिमोथी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर घरची राणी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत. रचना जगदीश खेबोडकर यांची आणि संगीत दत्ता डावजेकर यांचं.

बाजीरावचा बेटा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेबोडकर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यानंतर ऐकवीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, राम कदम यांचं संगीत आणि चित्रपट एक गाव बारा भानगडी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. यानंतर बाईनं केला सरपंच खोळा या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत.

बाईनं केला सरपंच खोळा या चित्रपटातलं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात आताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत.

0: यावेळी सकाळचे 9 वाजलेले आहेत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि सर्वोत्कृष्ट परिचारिका ट्यूटर पुरस्कार सोहळा 2026. असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स नागपूर यांच्या वतीने तसेच मातृसेवा संघ सीताबर्डी नागपूर यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि सर्वोत्कृष्ट परिचारिका अर्थात ट्यूटर पुरस्कार सोहळा 2026 मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता रंजन सभागृह मातृसेवा संघ सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका आणि नर्सिंग ट्यूटर यांनी रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि सामुदायिक आरोग्य क्षेत्रात दिलेल्या समर्पित करुणामय आणि निस्वार्थ सेवांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सेवाभावी आणि आरोग्य संस्थांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिका आणि नर्सिंग ट्यूटर यांचा त्यांच्या परिचारिका क्षेत्रातील आणि समाजाप्रती उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. तसेच आरोग्यसेवा बळकट करण्यात आणि मानवतावादी रुग्णसेवा वृद्धिंगत करण्यात परिचारिकांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या महापौर माननीय श्रीमती नीता ठाकरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तिमत्व डॉ वेद प्रकाश मिश्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. डॉ सौर रूपा वर्मा या कार्यक्रमाच्या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सौ कांचनताई नितीन गडकरी राहणार आहेत. नागपूर विभागातील सेवाभावी रुग्णालय, आरोग्य संस्था, आरोग्य प्रशासक, परिचारिका, व्यावसायिक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची अपेक्षा आहे. परिचारिका वर्गासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल. तसेच समाजामध्ये परिचारिकांचा अथक सेवाभाव आणि समर्पणाबद्दल अधिक आदर आणि कृतज्ञता निर्माण होईल असा आयोजकांचा विश्वास आहे. असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स नागपूरचे महासचिव श्री जगदीशजी गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास शेंडे तसेच मातृसेवा संघ सीताबर्डीच्या सचिव डॉ सौ लता देशमुख यांनी प्रिंट मीडिया, दूरचित्रवाहिन्या, डिजिटल मीडिया प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी सहस्नेह निमंत्रण केले आहे असे असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स नागपूर मातृसेवा संघ यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित

FM बँड मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत पी सावळाराम यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं. चित्रपट आहे मोलकरीण आणि गायक स्वर आशा भोसले यांचा.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

जावई विकत घेणे आहे. सुधीर फडके यांच्या आवाजात या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत सुधीर फडके यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात सामना चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांचीच रचना आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. श्यामची आई या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत. प्रकी अत्रे यांची रचना आणि वसंत देसाई यांचं संगीत.

चुडा तुझा सावित्रीचा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत देव पावला या चित्रपटासाठी माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत, ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि पु. ल. देशपांडे यांचं संगीत.

0: पिंजरा चित्रपटासाठी सुधीर फडके, उषा भोस, उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकवित आहोत. जगदीश केबुडकर यांची रचना आणि राम कदम यांचं संगीत. चित्रपट पिंजरा.
1: बिजली

पिंजरा चित्रपटातल्या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. श्रोते हो आता हॅलो.

डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज मंगळवार दिनांक 12 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 9:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राहुल एकबोटे यांनी गायलेला राग अहिर भैरव. यांना तबल्यावर संगत केलेली आहे विपुल ढोले यांनी आणि हार्मोनियमवर नारायण दरेकर यांनी. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राहुल एकबोटे यांचं गायन आताच आपण ऐकलं. राग होता अहिर भैरव. साथ संगत अशी होती तबला विपुल ढोले आणि हार्मोनियम नारायण दरेकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत मेडिकल अँकॉलॉजिस्ट डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोते हो, लंग्स कॅन्सरविषयी आपल्या मनात काहीही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून लगेच विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. डॉक्टर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण आता बदलती जीवनशैली म्हणा किंवा दिवसेंदिवस आपलं कॅन्सरचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आपण हे जाणतोच. आज आपण लंग्स कॅन्सर अर्थात फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी बोलणार आहोत. तर सुरुवातीला सांगा की हा फुफ्फुसाचा कर्करोग काय असतो.
1: फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातला सगळ्यात कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहे की जो कॅन्सर संबंधित मॉर्टॅलिटी म्हणजे कॅन्सर संबंधित मृत्यूंचं सगळ्यात कॉमन कॉजेसपैकी एक आहे. पुरुषांमध्ये जास्ती मिळणारा कर्करोग होता, परंतु स्त्रियांमध्ये म्हणजे फिमेल्समध्ये लेडीजमध्ये आता वाढत आहे. दुसरं, डेमोग्राफिक्स बदलत आहेत म्हणजे प्रकार बदलत आहेत, त्यांचा पॅटर्न बदलत आहे आणि ट्रीटमेंट्स आणि उपचार पद्धतीसुद्धा बदलत आहेत.
0: अच्छा, तर हा जो कॅन्सर आहे तर याचे काही प्रकार आहेत का.
1: साधारणपणे आपण त्याला दोन प्रकारात डिवाईड करतो. कॅन्सर जो लंगमध्ये सुरू झाला किंवा जो लंगमध्ये आला, आपण जेव्हा लंग कॅन्सरबद्दल बोलतोय तेव्हा आपण लंगमध्ये सुरू झालेल्या कॅन्सरबद्दल प्रामुख्याने बोलतोय. लंगमध्ये सुरू झालेल्या कॅन्सर्समध्ये पण साधारणपणे आपण दोन प्रकार त्याला उपप्रकार करतो, एक स्मॉल सेल कॅन्सर आणि एक नॉन स्मॉल सेल कॅन्सर. त्याच्यात जर अजून खोलात गेले तर बरेच प्रकार आहेत, परंतु साधारणतः ह्या दोन प्रकारांमध्ये त्याची विभागणी करतो आपण आणि त्याप्रमाणे आपल्या ट्रीटमेंट किंवा पुढे कसं जायचं हे आपण त्याच्यावरून ठरवतो.
0: म्हणजे हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळतात आणि अतिशय कॉमन असा हा आजार आहे. तर लंग कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात का.
1: पहिली दुसरी तिसरी चौथी असं आपण ढोबळमानाने म्हणूया. चौथी पहिली दुसरी तिसरी म्हणजे जो कॅन्सर लंगमध्येच आहे तिथल्या जिथे सुरू झाला तिथे आहे किंवा त्याच्या जवळपासच्या काही भागात पसरलेला आहे. आणि चौथी किंवा पसरलेली स्टेज याचा अर्थ जो आपला भाग सोडून दुसऱ्याकडे कुठेतरी पसरलेला आहे. होऊ शकतं तो दुसऱ्या लंग्समध्ये आहे, होऊ शकतं ते दुसऱ्या शरीराच्या लांबच्या कुठल्या अवयवात आहे. सो ह्याच्याप्रमाणे आपण स्टेजेस ठरवतो. सो थोडक्यात स्टेज म्हणजे किती आहे याचं उत्तर.
0: अच्छा, तर असंच प्रामुख्याने म्हटलं जातं की फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे हा बहुतेक आपल्याला तंबाखू सेवन म्हणा किंवा धूम्रपान यामुळे आपल्याला असं म्हटलं जातं की त्याच्यामुळे होतो. तर तेच एक प्रमुख कारण आहे का त्याचं.
1: स्मोकिंग म्हणजे स्मोक टोबॅको हे एक महत्वाचं कारण आहे, परंतु ते एकमेव कारण नाही.
0: अच्छा.
1: परंतु ते एक महत्वाचं कारण आहे. बाकीही कारणं आहेत, इंडस्ट्रीयल पोल्युशन असेल, काही दुसरे घटक असतील, पॅसिव्ह स्मोकिंग असेल. पॅसिव्ह स्मोकिंग हा एक अंडर रेटेड फॅक्टर आहे. याचा अर्थ जो दुसऱ्याच्या स्मोकिंगमुळे दुसऱ्याला झालेला कॅन्सर हे एक कारण आहे. आणि काही प्रदूषण आहेत, काही ऑक्युपेशन्स आहेत जसं कोल इंडस्ट्री आहे, हे सगळे घटक आहेत. सो बरेच फॅक्टर्स आहेत, परंतु स्मोकिंग हा आपण टाळण्यासारखा एकमेव घटक आपण म्हणू शकतो.
0: म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बा आपल्या आजूबाजूला जरी धूर किंवा धूळ असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या फुफ्फुसावर त्याचा परिणाम होऊन हा कॅन्सर होऊ शकतो. तर आज आपण बघतो की आपण पुढे बोलूच या, पण आपल्या श्रोत्यांना तत्पूर्वी सांगूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल ऑटोमॅटिक

0: चौक कामठी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोतेहो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड 0712. डॉक्टर, आपण फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी बोलतच आहोत. आपण आत्ताच म्हटलं की धूम्रपान करणारा आणि त्याच्यासोबत त्याच्या तो म्हणजे त्या धुराचा जो घेणारा इंटेक करणारा सुद्धा तितकाच याच्यामध्ये कारणीभूत ठरू शकतो. तर आपण बघतो की आज तरुणाई बऱ्याच प्रकारे धूम्रपान करते किंवा मग स्मोकिंग आहे, हुक्का आहे, तर त्यांना आपण म्हणजे काय त्याची सांगू शक इच्छिता?
1: प्रकार बदलले आहेत, जसा काळ बदलला आहे तसं स्मोकिंगचे किंवा धूम्रपानाचे प्रकार बदलले आहेत. जसे ते प्रकार बदलले आहेत तसं कॅन्सरचा पॅटर्न बदलतोय. कॅन्सर कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग हे फक्त कॅन्सर नाही, बाकी बऱ्याच आजारांसाठी वाईटच आहे कॅन्सर. पण मी सध्या आपण कॅन्सरबद्दल बोलतोय तर फायनी झालं आहे, म्हणजे जसं खूप साऱ्या प्रकारांमध्ये बारीकपणा आलाय तसं पार्टिकल्समध्ये बारीकपणा आलाय. स्मोकिंग फाईन किंवा त्याचा स्मोक फाईन झालाय. सो लंगमध्ये जिथे असं म्हणूया की जिथे साठत होतं, जिथे त्याची सुरुवात होती, ते अजून अजून आतात आतात आतात जाऊन डिस्टल जायला लागले. त्याचा प्रकार बदलत चाललाय. पण कॅन्सरजन्य ते आहेच, कुठल्याही स्वरूपात केलेलं, कुठल्याही वेमध्ये केलेलं.
0: डॉक्टर, एक फोनवर एक श्रोते आहेत. हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम, मनोज गजबे नागपूरवरनं बोलतोय. मला सरांना विचारायचं आहे की एक्सरे चेस्ट पीएव्ह्यू केल्याने आपल्याला लंग कॅन्सर बद्दल माहिती मिळते का, आणि दुसरे आणखी कुठल्या प्रकारे याच्यामुळे माहिती मिळू शकेल?
1: काही सिमटम्स असतील म्हणजे काही त्रास असेल आणि शंका असेल तर एक्सरे चेस्ट पीए हे एक साधारण उत्तर देऊ शकतं की काही मोठी गाठ दिसते का. एक्सरेहून आता सिटी स्कॅन आले आहेत. दुसरं की जे स्मोकर्स आहेत, बरीच वर्ष स्मोक केलेले आहेत लोक, त्यांच्यात आता स्क्रीनिंगसाठी, म्हणजे ज्यांना सिमटम्स नाहीत आपण फक्त आहे की नाही बघण्यासाठी एसिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये स्क्रीनिंग करतो, त्याच्यासाठी आता लो डोस सीटी म्हणजे ज्याच्यात कमी क्षकिरणं जातात असा सीटीचा आता रोल येतोय. परंतु एक्सरे कमी पडतो.
0: अच्छा.
1: रेग्युलर सीटी प्रत्येक माणसाला सरसकट करणं शक्य नाही. सो काही क्रायटेरिया आहेत ज्याच्यात जे बसतात त्यांच्यात ते केलं जातं.
0: म्हणजे आधुनिक पद्धती पण आता भरपूर उपलब्ध आहेत. डॉक्टर, असा प्रश्न होता की आपल्याला लंग्स कॅन्सर झाला किंवा फुफ्फुसाचा कर्करोग झाला हे कसं समजतं? कारण आपल्याला बघा, कधी कधी अस्थम्याचा त्रास असतो कोणाला, कोणाला थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो, तर हे पण त्याचंच लक्षण असतं का फुफ्फुसाच्या कर्करोगाचं?
1: साधारण दोन गोष्टी. भारतात अजूनही ट्युबरक्युलॉसिस कॉमन आहे. सो बरेच लोक अजूनही ट्युबरक्युलॉसिस किंवा या अंगाने पाहिले जातात की ज्यांना नंतर कॅन्सर डिटेक्ट होतो. सो कॅन्सर डोक्यात ठेवणं अजूनही हे महत्त्वाचं आहे की कॅन्सर असू शकतो. पर्सिस्टंट कफ म्हणजे बराच काळ चाललेला खोकला, खोकल्यात येणारं रक्त, वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं, दुसरे काही कॉन्स्टिट्युशनल सिमटम्स असतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला बॉडी पेन म्हणजे हाडात पसरल्याने किंवा काही घटकांमुळे शरीर दुखणं, हे सगळे त्रास सुरू होतात. जर सर्वसाधारण 2 आठवड्या 3 आठवड्या याच्यानंतरही हे त्रास पर्सिस्टंट असतील, सिव्हिरिटी वाढत असेल, नेहमीचा खोकला आणि हा खोकला हा वेगळा जाणवत असेल तर कॅन्सर नाही आहे ना ही तपासणी करणं महत्वाचं.
0: अच्छा, म्हणजे जर आपल्याला असं वारंवार खोकला कफ जर होत असेल तर नक्कीच
1: पर्सिस्टंट असेल तर नक्कीच
0: करायला हवं. तर हा जो फुफ्फुसाचा कर्करोग आहे आपल्याला लक्षात आलं तर त्याचं निदान कसं केलं जातं?
1: साधारण शक्यता आहे असं लक्षात आल्यावर सीटी एक्सरे, जसं आता कोणीतरी विचारलं, पण एक्सरे फार जुजबी माहिती देतं. सीटी स्कॅन पासून आपण सुरू करूया. पेट स्कॅन आता आलेले आहेत. पेट स्कॅन म्हणजे FDG पेट स्कॅन आपण ज्याला म्हणतो, जे कॅन्सरची दाट शक्यता वाटत असेल तर आपण करतो, जे स्टेजबद्दल चांगली माहिती देतात, किती पसरलेलं आहे, किती गाठी आहेत, कुठून सुरुवात वाटते, हे सगळं माहिती देतं. बायोप्सी गरजेची राहते जर आपल्याला कॅन्सरची शक्यता कुठल्याही स्कॅनने दाखवली तर, कारण जसं आपण किती हे स्कॅन सांगतो तसं एक्झॅक्टली काय हे बायोप्सी सांगते.
0: अच्छा,
1: त्याची पुढची उत्तर बायोप्सी देतं. त्याच्यात आपल्याला त्याच्या DNA RNA पासून जी सगळी माहिती घेता येते, सो ती आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटमध्ये लॉंग टर्म आपण काय एक्सपेक्ट करतोय, किती चांगला आहे, किती वाईट आहे, चांगला म्हणजे
0: साधारण
1: रिस्पॉन्स कसा मिळण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्या माहितीसाठी बायोप्सी अत्यावश्यक आहे.
0: अच्छा, तर बायोप्सी शिवाय अजून काय उपचार पद्धती आहेत? म्हणजे
1: बायोप्सीला अजूनही आजच्या काळात अल्टरनेटिव्ह नाही. कॅन्सरचं ठोस
0: निदान
1: बायो

0: बायोप्सी एकमेव आहे.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला बायोप्सी शिवाय काही गत्यंतर नाही, ते
0: नाही
1: त्याच्याशिवाय आपण निदान करू शकत नाही. श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमॅटिक चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे, श्रोते हो आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067256010101 आणि 2529266, STD कोड 0712. डॉक्टर, आपण

0: मोटिव चौक कामठी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोतेहो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266, एसटीडी कोड 0712. डॉक्टर, आपण लक्षणं की असेही लक्षणं असतात काही काही की त्यावेळेला आपण ते दुर्लक्ष करतो, तर ते कोणते लक्षणं आहे की आपल्याकडून नेहमीच दुर्लक्षित केल्या जातात?
1: खोकला हे एक साधारण म्हणता येईल. बरेच स्मोकर्स असतात ज्यांना खोकला नेहमी असतो, परंतु त्यांची इंटेन्सिटी बदललेली असते, पॅटर्न बदललेला असतो. कधी कधी फक्त सकाळी असणारा खोकला 24 तास राहतोय, त्यातून रक्त पडतंय, जसं आपण आत्ता म्हटलं छातीत होणारं दुखणं, म्हणजे कधी कधी गाठ असते त्याच्यामुळे एखादा अवयव दबत असतो, एखादी नस म्हणजे नर्व दबत असते, अशा काही कारणामुळे येणारी नवीन दुखणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हाडात पसरलेला असतो तेव्हा पाठ दुखते, कंबर दुखते, असं काही आहे, ही लक्षणं येतात. खूपदा पाठीत दुखणं, कंबर दुखणं हे आपण थकवा किंवा ह्या गोष्टींवर जाणवतो. दुसरं महत्त्वाचं की थकवा जो अनएक्सप्लेन्ड आहे, नॉर्मल थकवा आणि कॅन्सरमुळे येणारा थकवा याच्या सिव्हिरिटी इंटेन्सिटीत फरक आहे. फरक असतो खूपदा त्या पेशंट्सना ते नंतर जाणवतं की आम्हाला वेगळा थकवा जाणवत होता. सो या सगळ्या गोष्टी
0: म्हणजे आपल्याकडे दुर्लक्षच बऱ्याच वेळा होतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी रोजचे सिम्पटम्स आहेत, परंतु त्यांची इंटेन्सिटी, सिव्हिरिटी आणि ड्युरेशन हे सगळं महत्त्वाचं आहे. सो कुठलंही गोष्ट आपल्याला जी नव्याने जाणवते किंवा वेगळी जाणवते, तर आपण ती गोष्ट कुठलीही सिरियस नाही ना ह्या दृष्टीने डॉक्टरांना दाखवणं तरी महत्त्वाचं आहे. डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांनी जर उत्तर दिलं की नाही हे नॉर्मल आहे, उद्या एक्सरे नॉर्मल आला आहे, शक्यता म्हणून सिटी स्कॅन केलेला नॉर्मल आला आहे, तर त्याच्यात काही चुकीचं नाही.
0: बरोबर आहे. आपल्याकडे असं होतं की आपण कधी कधी आपल्याला हे जे छोटे छोटे गोष्टी आहे हे लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला थकलो आहे म्हणून पाठ दुखते, कधी खोकला असतो तर आपला सीझन चेंजमुळे खोकला असेल, मग आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि मग ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण जायला खूप उशीर केला. तर अशा लोकांना तुम्ही नक्की काय सांगाल?
1: डॉक्टर्सकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा पहिली गोष्ट आपले सिम्पटम्स नीट सांगा. डॉक्टर्स काही वेळेला प्रश्न विचारतात, काही प्रश्न डॉक्टरांकडून मिस होऊ शकतात. सो तुम्ही तुम्हाला काय वाटतंय हे क्लिअर सांगणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं, ड्युरेशन लपवू नका, आपल्या हॅबिट्स लपवू नका. घरात कोणाला जर आधी काही झालं असेल, उद्या TB हिस्ट्री असेल, कॅन्सरची हिस्ट्री असेल, ते सांगणं महत्त्वाचं आहे. दुसरं की डॉक्टर एखादी टेस्ट ॲडवाईस करतात, डॉक्टर एखादी ब्लड टेस्ट सांगतात, एखादा स्कॅन सांगतात, एखादा एक्सरे सांगतात, तर तो केल्यानंतर सुद्धा तो परत दाखवा. स्कॅनमध्ये काही नाही निघालं तर चांगली गोष्ट आहे, परंतु स्कॅनमध्ये नाही निघालं म्हणून उगीच स्कॅन केला हा माइंडसेट पहिलं बदलणं गरजेचं आहे. अनावश्यक स्कॅन्स शक्यतो कोणी सांगत नाही आमच्या अनुभवात तरी, काही गरज वाटते म्हणूनच सांगतात. दुसरं, तो स्कॅन झाल्यानंतर पुढे जर स्टेप सांगितलेली असते तिथे खूप लोक पळतात की काही शक्यता दिसते ती नाही, म्हणजे तुम्ही तपासणी नाही केल्याने ती शक्यता बाजूला होत नाही. सो तिथे ती शक्यता आली म्हणून बाजूला होऊ नका. की समजा कॅन्सरचं नाव घेतल्याने कॅन्सर वाढत नाही, कॅन्सरची शक्यता आल्याने कॅन्सर पसरत नाही. सो शक्यता कोणी सांगितली तर त्याचा पाठपुरावा करा,
0: नक्कीच
1: योग्य डॉक्टरांकडे जाऊन.
0: तेच कधी कधी असंही होतं की मला कशाला कॅन्सर, मी मला होऊच शकत नाही किंवा मग माझ्या पिढीत आधीच्या कोणी नाही तर मला होणार नाही, असं आपण दाट शक्यता असतं म्हणून लोक त्या घाबरूनच तिथे जायला बघत नाहीत. तर डॉक्टर, असं होतं की प्रदूषण हा सुद्धा एक त्याच्यासाठी निमित्त आहे का फिफ्फुसाचा?
1: प्रदूषण हे निमित्त आहे. प्रदूषण आहे, काही रेडिओ ऍक्टिव्ह घटक आहेत की जे नॉर्मल हवेत सापडतात, काही ठिकाणी जास्ती काही ठिकाणी कमी. दुसरं, काही ऑक्युपेशन्स आहेत किंवा ऑक्युपेशनल एक्सपोजर आहे, जसं आपण नागपूरमध्ये राहतो काही इंडस्ट्रीज आहेत की जिथे काही कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. ॲसबेस्टॉस म्हणजे काही इंडस्ट्रीजमुळे होतं, लंगचा कॅन्सर होतो, लंगच्या बाजूला एक प्ल्युरा म्हणून एक लंगला कव्हर करणारा अवयव असतो, त्याचा एक मेसोथेलियोमा नावाचा कॅन्सर होतो. त्याचा दुसरा एक फॅक्टर हा आहे की काही इंडस्ट्रीजमध्ये स्मोकिंग हे पण जास्ती आहे, म्हणजे त्यांना ऑक्युपेशनल रिस्क पण असते, त्याच्यात ते कंपाऊंडिंग फॅक्टर असतो की ॲडिशनल तो एक फॅक्टर असतो. सो असे काही घटक आहेत. पण येस, पोल्युशन पण महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण ऑनेस्टली ते आपल्या हाताच्या पलीकडे असं मला वाटतं, एक्सेप्ट आपण स्वतः काय ॲक्टिव्हिटीज करतोय, पण लार्जली हे रेग्युलेटरी बॉडीज आणि
0: म्हणजे आपण त्याला टाळू शकत नाही,
1: आपण त्याला पूर्णपणे टाळू शकत नाही.
0: डॉक्टर, एक फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो हा मला डॉक्टरने प्रश्न विचारायचा आहे.
0: हो विचारा.

0: हेलो. हाँ डॉक्टर
1: नमस्कार
0: साहेब, मी मिलिंद
1: नमस्कार.
0: वासनिक बोलतो आहे, जरी पटक्यातनं.
1: हाँ
0: मला ना एक प्रश्न असा विचारायचा आहे डॉक्टर साहेब, की जसं लहान मुलं असतात, तर या लहान मुलांना म्हणजे पण लंग कॅन्सर होऊ शकतो का? म्हणजे काय त्याचं काही लक्षणं वगैरे आणि कसं काय राहतं लहान मुलांच्या लंग कॅन्सरचं?
1: जो आपण टिपिकल लंग कॅन्सरबद्दल आपण बोलतो आहे, हा लंग कॅन्सर लहान मुलांमध्ये शक्यतो नाही दिसत. लहान मुलांमध्ये लंगमध्ये काही कॅन्सर्स होतात, त्यांना प्ल्युरोब्लास्टोमा किंवा असे काही कॅन्सर्स लहान मुलांमध्ये होऊ शकतात, किंवा लहान मुलांमध्ये बाकी कुठे सुरू झालेला कॅन्सर लंग्समध्ये
0: होऊ
1: जाण्याचं
0: शकतो.
1: प्रमाण जास्त आहे. परंतु आपण जे सरसकट लंग कॅन्सरबद्दल बोलतो आहे, तो लंग कॅन्सर टिपिकली लहान मुलांमध्ये आपल्याला नाही आढळत.
0: म्हणजे हा लहान मुलांमध्ये कमी म्हणजे
1: कमी,
0: दिसतच नाही
1: हां,
0: आपल्याला, पण इतरांमध्ये मग
1: त्यांच्यामध्ये लंगमध्ये काही दुसरे कॅन्सर सापडू शकतात.
0: सापडू शकतात. आणखी एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो,
0: हां, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: मी लीना कावळे बोलते. मला विचारायचंय की या फुफ्फुसाच्या कर्करोगाला जे प्राणायाम करतात तर त्याच्यामुळे ते फायदा होतो का?
1: डायरेक्ट अभ्यास नाही माझा की प्राणायामाने थेट कॅन्सरवर काय परिणाम होतो याची मला कल्पना नाही, परंतु प्राणायामाने तुमची लंगची क्षमता
0: कॅपॅसिटी वाढते.
1: वाढू शकते.
0: तर आपण प्राणायाम हा जनरली सर्वांनीच करायला हवा असं मला वाटतं. तो फक्त कॅन्सरसाठीच नाही, आपल्या शरीरासाठीच खूप उपयुक्त आहे. तर डॉक्टर, आपण कॉलपूर्वी बोलत होतो, तर अनुवंशिकता सुद्धा एक कारण असू शकतं का त्यासाठी? या संबंधी बोलूच आपण, तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो.
3: हेलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड
3: मैं
0: मॉर्निंग.
3: अमरजीत सिंह बोल रहा हूँ, लश्करी बाग नागपुर से. सर मेरे दो सिंपल क्वेश्चन है कि ये जो लंग्स कैंसर में सर रिकरेंस के मतलब कितने चांसेस है, मतलब अगर पेशेंट एक बार रिकवर कर जाए. और सर वन मोर थिंग, एज यू नो कि आजकल सर इन्वायरमेंट पूरा मतलब पॉल्यूशन हर तरफ मतलब ये है, तो किस एज ग्रुप के लोग मतलब ज्यादा मतलब उनको रिस्क मतलब ये लंग्स कैंसर होने का, मतलब आप तरफ क्या बताएंगे? थैंक यू सर.
1: जी, पहला सवाल, रिकरेंस जब हम कहते हैं तो रिकरेंस के लिए पहले क्योर आता है. रिकरेंस का रेट यानी वापस आने का चांस हमेशा पहले के स्टेज पे निर्भर करता है. जितना पहले जब डिटेक्ट होता है तब स्टेज ज़्यादा, उतना क्योर का रेट कम और रिकरेंस का रेट ज़्यादा. ये एक जनरल उसका जवाब है. स्टेज 3 में 60% यानी 105 में से 3 लोगों को रिकरेंस आता है टेक्निकली क्योर होने के बाद. स्टेज 1 और 2 में भी वो नंबर करीबन 50% के आसपास है. स्टेज 1 में वो 30 से 40% के आसपास है. दूसरा, इम्पोर्टेंटली, इंडिया में या फिर हम लोग जो अभी प्रैक्टिस में देख रहे हैं, करीबन 80% लोग हम लोग स्टेज 4 में ही देखते हैं.
0: अच्छा.
1: कि जो कभी कम्प्लीटली क्योर नहीं होते बट वो कंट्रोल में रहते हैं, तो उनमें हम रिकरेंस यानी वापस आना ये टर्म यूज़ नहीं करते. हम उनको कंट्रोल गया या फिर अभी कंट्रोल छूट के बीमारी बढ़ा ऐसा
0: बोलते हैं
1: बोलते हैं. और दूसरा सवाल जो आपने पोल्यूशन या सब पूछा, साधारण पे अभी कोई एक पर्टिकुलर एज, एक इम्पॉर्टेंट चीज़ ये है कि कोई उम्र नहीं है, फिर भी करीबन 6th डिके यानी 60s 70s.
0: अच्छा.
1: ये कॉमन उम्र हम लोग देखते हैं कि जब लंग कैंसर हमें ज़्यादा मिलता है.
0: म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग हा साधारणतः म्हणजे
1: साधारणतः
0: वयाच्या
1: वयात.
0: डॉक्टर, आणखी एक फोन घेऊ. हॅलो.
4: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
4: मला जे फॉलिक्युलर लिम्फोमा या संबंधित विचारायचं होतं. तर हे एक
0: नाव सांगा आपलं, आपलं नाव सांगा.
4: संजीव लोलुसरे, नंदनवन.
0: अच्छा.
4: तर मला हा विचारायचंय की फॉलिक्युलर लिम्फोमा इन सीटू मध्ये केमोथेरपी दिला जात नाही का?
1: विषय बाह्य प्रश्न आहे. फॉलिक्युलर लिम्फोमा हे ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे आणि त्याच्यात बरेच सारे फॅक्टर्स बघायला लागतील. सो क्लिनिकल स्टेज सगळे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय उत्तर देण्याच्या
0: शक्यता
1: नाही.
0: तर डॉक्टर, आपण कॉल पूर्वी असं बोलत होतो. हां, श्रोत्यांना आपण एकदा सांगूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण लावा 0712. डॉक्टर, आपण कॉलपूर्वी बोलत होतो की याला अनुवंशिकता सुद्धा एक कारण आहे का?
1: लंग कॅन्सरमध्ये अनुवंशिकता फार अपवादाने बघायला मिळते.
0: अच्छा.
1: नाही असं

0: नाही म्हणणार, काही लंग कॅन्सर्स अनुवांशिक असू शकतात, परंतु प्रॅक्टिसमध्ये 1% कमी लंग कॅन्सर आपण अनुवांशिकतेने होतात
1: अच्छा
0: असं म्हणूया. अनुवांशिकतेने होणाऱ्या कॅन्सर्समध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर,
1: अच्छा
0: ओवेरी म्हणजे अंडाशयाचे कॅन्सर, युटरस म्हणजे गर्भाशयाचा
1: गर्भाशय
0: कॅन्सर आणि कोलॉन याने म्हणजे आतड्याचा कॅन्सर, हे 4 आपण प्रामुख्याने वर ठेवूया. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की ते कॅन्सर अनुवांशिकतेनेच होतात,
1: अच्छा
0: परंतु बाकीच्यांमध्ये जर मी 1% म्हणत असेल तर त्याच्यात ते 10% म्हणे.
1: बरोबर. एक आणखी फोन आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हां, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: मॅडम, बबीता बोलते नागपूरवरनं.
1: हां
2: मॅडम, मला 2 वर्षाच्या आधी लंग्स मध्ये पाणी झालं होतं, तेव्हा टीबी डिटेक्ट झालेला होता. तर मला भविष्यामध्ये लंग्स कॅन्सर होऊ शकतो का, आणि मला जर ते म्हणजे माहीत करायचं तर मला काय हे करावं लागेल, त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट करावं लागतील?
0: नमस्कार. टीबीमुळे कॅन्सर होणं अशी शक्यता कमी आहे. टीबी जेव्हा पाणी टीबीचं झालं होतं त्याच्यामुळे कॅन्सर झालं अशी शक्यता कमी. लंग कॅन्सर होईलच या शक्यतेने कुठलेही टेस्ट करत राहणं आत्ता तरी रेकमेंडेड नाही, जर स्मोकिंगची हिस्ट्री मेजर नसेल तर. पण कुठलाही नवीन सिमटम आल्यास, जसं आपण थोड्या वेळा आधी चर्चा केली, कुठले सिमटम्स येतात, काय ॲबनॉर्मल वाटतंय, तर मग तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यावेळेला योग्य त्या टेस्ट करणं बरोबर.
1: डॉक्टर, याच्याशी संबंधित माझा प्रश्न असा होता की क्षयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग याचे बरेच वेळा लक्षणं खूप सारखे दिसतात, तर आपण बेसिकली त्याच्यातला फरक कसा ओळखायला हवा?
0: म्हणजे ह्याचं खरं तर उत्तर ट्रिकी आहे की सिमटम्स कॉमन आहेत, फॅक्टर्सही कॉमन आहेत, रिस्क फॅक्टर्स कॉमन आहेत, इवन वजन कमी होणं, खोकल्या, सगळे सारखेच
1: बरोबर.
0: गोष्टी वाटतात. सो आत्ताच्या काळात तर इमेजिंग म्हणजे सिटी स्कॅन, पीट स्कॅन आणि बायोप्सी. बायोप्सी जसं आपण आधी चर्चा केली, बायोप्सी हे एकमेव ठोस उत्तर आहे की जे क्लिअर कट उत्तर देतं. होऊ शकतं बायोप्सीसुद्धा एका वेळेला उत्तर देत नाही. अजूनही आम्ही असे पेशंट्स बघतो ज्यांच्यात एका वेळी आम्हाला दोन्ही मिळतं. एक आहे म्हणून दुसरं होणार नाही असं नाही आहे, कॅन्सर झाला म्हणून टीबी होत नाही असं नाही, आणि
1: आणि टीबी
0: टीबी
1: झाला
0: आहे
1: म्हणून
0: म्हणून कॅन्सर
1: कॅन्सर
0: होत नाही असं नाही.
1: असं नाही, म्हणजे दोन्हीही आहे आपल्याला शेवटी
0: दोन्हीही
1: टेस्ट
0: रूल आउट
1: केल्याशिवाय
0: टेस्ट
1: कळत नाही,
0: केल्याशिवाय कळत नाही.
1: तर त्यासाठी टेस्ट करणं जरुरीच आहे. मग अशी एक प्रश्न आला होता की लहान मुलांमध्ये हा कॅन्सर होतो का, तर तुम्ही म्हणाले नाही. तर मग असा प्रश्न होता की स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये कोणामध्ये जास्त अधिक याचं प्रमाण जाणवतं असं काही आहे का?
0: टिपिकली आपण जर म्हणजे नंबर्स बघितले तर पुरुष जास्ती,
1: अच्छा
0: स्मोकर्स पुरुष जास्ती, परंतु बऱ्याच बऱ्याच स्त्रिया पॅसिव्ह स्मोकिंग च्या विक्टिम्स म्हणता येईल तुम्हाला. किंवा पूर्वीच्या काळात छोट्या चुली असायच्या किंवा छोटी किचन्स होती ज्याच्यात चुली असतील किंवा छोटे एक्सपोजर आहे, ह्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये काही ते कॅन्सर्स दिसतात. दुसरं की स्त्रियांमध्ये मिळणाऱ्या काही वेगळ्या प्रकारच्या बायोलॉजीज म्हणजे वेगळ्या प्रकारे डेव्हलप होणाऱ्या आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करणारे कॅन्सर्स स्त्रियांमध्ये अजूनही मिळतात.
1: बरोबर आहे. एक आणखी फोन घेऊ. हॅलो.
3: हॅलो मॅडम, मी रानू बोले शंकरपूर से.
1: हाँ बोलिए.
3: नमस्कार डॉक्टर साहब.
0: नमस्कार.
3: मेरे 2 सवाल है. पहला सवाल ये है कि जिस घर में लोग स्मोकिंग करते हैं तो उसकी फैमिली को कितने परसेंट लंग्स कैंसर होने के चांसेस रहते हैं, और दूसरा सवाल ये है कि जो इंडस्ट्रियल एरिया है वहाँ पे जो लोग फैक्ट्री में काम नहीं करते बट उनको भी लंग्स कैंसर होते हैं, तो उसके लिए क्या प्रिकॉशन है?
0: आपने पहला सवाल पूछा कि पैसिव मतलब पैसिव स्मोकर्स की हम लोग बात कर रहे थे कि जो घर में दूसरे स्मोक कर रहे हैं उनको 25 से 30% चांस तो ज़्यादा है, यानी कि जिसको स्मोकिंग का कोई एक्सपोजर नहीं है उससे 25-30%
1: ज़्यादा
0: शक्यता ज़्यादा है, यानी 1/4, ऐसा 1/4 से 1/3 ऐसा बोल सकते हैं. दूसरा कि इंडस्ट्रियल पोल्यूशन का जब भी हमने ऐसा बात किया तो कौन सा इंडस्ट्रियल पोल्यूशन है, उससे कौन से एक्सपोजर हो रहा है, केमिकल्स अनेक प्रकार के कार्सिनोजेंस होते हैं उस पर निर्भर करेगा. कूल है, छोटे पार्टिकल्स वाला है, बड़े पार्टिकल्स वाला है, ये सब फैक्टर्स है. और जैसे हमने पहले भी बताया कि मास्क कितना प्रोटेक्ट करता है वी आर नॉट श्योर, और दूसरा कि ये थोड़ा सा रेगुलेटरी बॉडीज और इनके हाथ की चीज़ें हैं.
1: म्हणजे तुमची जर प्रतिकार क्षमता जरी कमी असेल तरी पण तुम्हाला त्यांनी होणारा दुष्परिणाम जास्त जाणवू शकतो.
0: येस,
1: म्हणजे
0: रोगप्रतिकारक शक्ती, परंतु कॅन्सर प्रतिकारक शक्ती ही एक काही अंशी वेगळ्या प्रकारे काम करते. हे आहे की जनरल प्रतिकार शक्ती कमी असताना कॅन्सरची रिस्क जास्ती आहे, परंतु बरेच कॅन्सर चांगल्या प्रतिकार शक्तीत सुद्धा नॉर्मल आपली प्रतिकार शक्ती बायपास करून डेव्हलप होतात.
1: बरोबर आहे. आणखी एक असा प्रश्न होता की म्हणजे तंबाखू काही लोक सेवन करत असतात आणि काही दिवसानंतर ते कालांतर

0: आजारांनी सोडतात, तर तो सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला हा कर्करोग होऊ शकतो का?
1: बरीच वर्षापर्यंत तंबाखूचा म्हणजे कुठल्याही प्रकारात केलेल्या, खाल्लेल्या, स्मोक केलेल्या, म्हणजे हुंगलेल्या, कुठल्याही प्रकारातला,
0: म्हणजे कुठलाही प्रकार असो,
1: किती वर्ष घेतलं, किती घेतलं ह्याच्यावर तो एकतर इम्पॅक्ट राहतो, आणि दुसरा इम्पॅक्ट हळूहळू कमी होतो, सडनली ड्रॉप होत नाही. म्हणजे जर आपण तो ग्राफ बघितला तर हळूहळू हळूहळू कमी होतो, साधारण 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ह्याच्यात ते प्रमाण सिग्निफिकंट कमी होत जातं. 15 वर्षानंतर जवळजवळ नॉर्मल माणसाएवढं रिस्क तुमची येते, पण ती यायला जवळजवळ 15 वर्ष लागतं.
0: म्हणजे तरी म्हणजे तुम्ही सोडलं तरी पण
1: सोडल्यानंतर
0: होऊ शकतो, कारण तुमच्या शरीरामध्ये त्याचा परिणाम झालेला असतो. तर डॉक्टर आणखी एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी नागपूरवरून सुभाष झाडे बोलतोय.
0: हा बोला.
2: सण सोबत मला बोलायचं होतं.
0: हा, विचारा प्रश्न.
2: हा, लंग्स कॅन्सर बद्दल जे म्हणजे डिस्कशन चालू आहे, त्यामध्ये काही स्टेप्स असतात का? म्हणजे फर्स्ट स्टेप्स, टू स्टेप, थ्री स्टेप्स, म्हणजे असं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे सुधारण्याचे काही चान्सेस नसतात की असतात?
1: नाही नाही, आजच्या काळात तर पर्टिक्युलरली आपल्याकडे आता जीनोमिक टेस्टिंग आलंय. इवन चौथ्या स्टेजमध्ये आपण काही केसेसमध्ये 5 वर्ष 8 वर्ष 9 वर्षाच्या गोष्टी करतोय, आणि गोष्टी करतोय म्हणजे रियालिटी आहे. आम्ही 3 वर्षाआधी ज्यांना गोळ्या चालू केल्या आहेत, असं काही रिपोर्ट आले आहेत की ज्याच्यात गोळ्यांनी ट्रीटमेंट होते, 3 वर्षांनी आमच्याकडे पेशंट येत आहेत, चालत येत आहेत, गोळ्या खात आहेत, असे पेशंट्स आत्ता रियालिटी आहे. म्हणजे हे आता फक्त US किंवा इंग्लंडची गोष्ट नाही आहे. आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, जिनोमिक टेस्ट अवेलेबल आहेत, त्याचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, आणि हळूहळू कॉस्ट कमी होतात. युजली पेटंट संपतात, टेस्ट स्वस्त होतात, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढते, औषधं स्वस्त होतात. सो काही ना काहीतरी येत असतं. आपण त्या रेस म्हणजे टिकून राहणं महत्वाचं आहे.
0: बरोबर. डॉक्टर, आपण म्हणजे तुमच्याकडे आल्यावर बायोप्सी झाल्यानंतर कळलं की याला फुफ्फुसाचा कर्करोग आहे, तर त्यासाठी आपण उपचार काय करतो आणि काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का त्यासंबंधी सांगा.
1: लंग कॅन्सरमध्ये जितका डेव्हलपमेंट्स आहे तेवढ्या फार कमी कॅन्सर्समध्ये आहेत. आपण ट्युमरच्या थेट DNA RNA पर्यंत तपासण्या आजकाल केल्या जातात, ज्या आता कमर्शियली अवेलेबल आहेत, फार महागड्या नाही राहिलेत, 1-10 हजारापासून त्या तपासण्या होतात. त्याच्यावर आपण ठरवतो की प्रत्येकाला किमोची गरज नसते, याला आपण पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणू शकतो. ज्या टेस्टमध्ये ज्याचं जे मिळालं त्याचं जर औषध उपलब्ध असेल तर पर्टिक्युलर ती टार्गेटेड थेरपीने चांगली क्वालिटी आणि लॉंग लाईफ मिळते.
0: डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हॅलो.
3: हा डॉक्टर साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की आमचे एक मित्र आहेत, त्यांना इंटरस्टिशियल लंग डिझीज नावाचा डिसीज झालेला आहे. ते कुठल्या तरी लॅबमध्ये काम करायचे आणि ते सिलिका पार्टिकल्स ते इनहेल करायचे, तर याचं कालांतराने लंग कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं का?
1: पर से इंटरस्टिशियल लंग डिसीज मुळे नाही होणार, परंतु ते कॉमन एक्सपोजरमुळे होऊ शकतं, म्हणजे सिलिकामुळे होऊ शकतं. ते डायरेक्ट इंटरस्टिशियल लंग डिसीज कन्वर्ट म्हणजे तुम्ही कन्वर्जन असं नाही म्हणता येणार, पण सिलिका एक्सपोजर हा रिस्क फॅक्टर राहील.
0: तर डॉक्टर, आता वेळ आपली संपतच आलेली आहे. आपण असं सांगा की आता हा महिना जो आहे तो जागतिक तंबाखू निषेध दिन वगैरे या महिन्यात असतो, तर त्यानिमित्त आमच्या श्रोत्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल?
1: आपण स्वतः तो म्हणजे वरपासून सुरुवात होते रेग्युलेटरीजपासून की तंबाखू उपलब्धी कमी करणं. दुसरं काहीतरी जसं दारूला आहे 21 वर्ष 18 वर्ष असं तंबाखूला तर कुठे काही दिसत नाही, 10-12 वर्षाची पोरं तंबाखू खाताना दिसतात.
0: सो
1: आपण खाऊ नका, आपल्या बरोबर झाला तरी निदान खाऊन देऊ नका. स्मोकिंगचा ॲग्रेसिव्हली अपोज करा. आपल्याला होणारा त्रास तसाच आपल्यामुळे दुसऱ्याला होणारा त्रास हा विचार नका करू की न खाणाऱ्यांना पण होतंय. निदान खाण्यामुळे होणारे कॅन्सर्स तरी कमी करणं आपल्या हातात आहे, आणि दुसरं खाणाऱ्यांना जे टोबॅको जे कॅन्सर्स आहेत ते जवळजवळ फक्त खाणाऱ्यांनाच होत आहेत. निदान ते टाळले तरीसुद्धा बरंच यंग पॉप्युलेशन आणि बरेच कॅन्सर्स 30-40% कमी होतील,
0: कमी होऊ शकतात. आणि मग त्यासोबतच जर तुम्हाला काही लक्षणं जर आढळली तर त्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तर डॉक्टर, आपण आलात आणि अतिशय छान माहिती आम्हाला या फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी दिली. नक्कीच आमच्या श्रोत्यांना त्याचा फायदा होईल आणि लोक लवकरात लवकर जागृत होतील अशी आपण आशा करूया. तर श्रोते हो, हा होता HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.

आजचा विषय होता लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ होते डॉक्टर शंतनू पेंडसे. आजच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर शंतनू पेंडसे यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकवित आहोत सुखविंदर सिंग यांच्या आवाजात तेरे नाम चित्रपटातलं गीत.

सुखविंदर सिंग यांच्या आवाजात तेरे नाम या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:35 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरकुल.

0: श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण इच्छापत्र करताना या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध अॅडव्होकेट स्मिता सिंगलकर. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी तर आजचा आपला विषय आपण घेतलाय की इच्छापत्र करताना, तर इच्छापत्र म्हणजे काय हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. काय असतं इच्छापत्र?
1: मला वाटतं इच्छापत्र हे कोणाच्याही आयुष्यातलं फार महत्वाचं एक दस्तावेज मानलं पाहिजे. कारण आपण एवढं आयुष्यभर जी पुंजी कमवतो, जमवतो, सांभाळून ठेवतो, काळजी घेतो आणि अचानकपणे काही झालं, आपलं आयुष्य तर अनसर्टन आहेच, अचानकपणे काही झालं तर मग त्या आपल्या जमापुंजीवरून आपल्या आप्तस्वकीयांमध्ये, आपल्या प्रेमाच्या लोकांमध्ये, नातेसंबंधांमध्ये वितुष्ट येणं, त्याच्यावरून कोर्टाच्या केसेस होणं हे प्रामुख्याने टाळता येतं फक्त या एका दस्तऐवजाच्या आधारे. तर इच्छापत्र म्हणजे दोन शब्द आपण जर यातले विलग केले तर याच्यामध्ये आहे इच्छा आणि पत्र. पत्र म्हणजे लिहिणे, इच्छा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या इच्छेनुसार लिहिणे. त्यामुळे आपण एक लिखित जे विधान लिहून ठेवतो की माझ्या मृत्यूच्या पश्चात माझं हे जी काही संपत्ती आहे ती या या व्यक्तींना देण्यात यावी, इतकं सोपं ते इच्छापत्र आहे. पण एक गैरसमज मी बऱ्याच ठिकाणी बघते की मी जेव्हा इच्छापत्रबद्दल बोलायला जाते तर लोकांना वाटतं की अरे इच्छापत्र केलं की मग माझे घरचे लोक किंवा सुना म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा माझ्याकडे लक्षच देणार नाही कारण मी त्यांना ऑलरेडी देऊन दिलेलं असेल. तर हे एक चुकीचा समज आहे कारण इथे स्पेसिफिक आहे की त्या जो इच्छापत्र करणाऱ्या व्यक्ती आहे त्याच्या मृत्यूनंतरही जी आहे ही एक्झिक्यूट होणार आहे इच्छापत्र. त्यामुळे मी हयात असतानाच देऊन टाकू दे सगळ्यांना असंही विचार करणारे लोक आहेत की मला त्याच्यातून त्यांना काय मदत होते आहे, कसं त्यांना आनंद मिळतोय हे मला स्वतःच बघायचं आहे, मला मृत्यूनंतर थोडी ना करणार आहे. म्हणून मग काही लोक दानच्या स्वरूपात म्हणा किंवा आपल्या स्वेच्छेने म्हणा आपापल्या लोकांना देतात, तर ते पण एक इच्छापत्राचाच प्रकार म्हणता येईल. पण तो लिखित नसतो किंवा मग देऊन आधी मग लिहून ठेवतात की मी असं असं दिलं, तर त्यालाही आपल्याला एक इच्छेचं आपण कसं वितरण केलं त्या स्वरूपात त्याच्याकडे बघता येईल. पण इच्छापत्र मृत्यूच्या आधी केलं जातं आणि ते लिहून सुरक्षित आपण ठेवू शकतो.
0: हे इच्छापत्र कोण करू शकतं?
1: बघा, जे पण कोणी मायनर नाही, वयात आलेले आहेत असे मुलं, मुली, तरुण तरुणी, वृद्ध लोक, मॅरिड कपल, कोणीही इच्छापत्र करू शकतं. फक्त एकच आहे की तुमच्या नावाने काहीतरी मालमत्ता असायला हवी आणि तुम्ही ती देताय कोणाला एवढी तुमची लिहून ठेवण्याची इच्छा असावी. तर इच्छापत्राला असं वयाचं बंधन असंच नाही आहे, फक्त तुम्ही बालक नाही एवढंच आपल्याला त्यात बघता आलं पाहिजे.
0: इच्छापत्र लिहिताना त्यात काय काय नमूद करावं लागतं आपल्याला?
1: इच्छापत्र जी व्यक्ती करत आहे तिचं संपूर्ण नाव, स्वतःची माहिती आणि पत्ता, जन्मतारीख. जन्मतारीख आपल्या या पहिल्या प्रश्नाशी रिलेट होते की बालक तर नाही ना असं बघता यावं म्हणून. आणि अगदी ते मानसिक स्थिती सुद्धा नमूद करण्याचं याच्यामध्ये प्रावधान यासाठी आहे की जर कोणी मेंटली तेवढं स्ट्रॉंग नाही आहे समजण्या इतपत की कुठल्या कागदावर मी सही करते आहे किंवा करतो आहे, आणि कोणीतरी मग काहीतरी कटकारस्थान करून या व्यक्तीने विल केलेलं आहे असं समजून स्वतः

0: त्याच्या नावावर करून घेण्याच्या दृष्टीने मानसिकता तशी नसताना समजण्याची की कुठे सही करतोय किंवा तशी तब्येत नाही आहे की माणूस फक्त असा कोमामध्ये आहे आणि त्याचं तुम्ही थंब इम्प्रेशन घेताय का, असं सगळं ते टाळता आलं पाहिजे पुढची क्लिष्टता कोर्टातल्या केसेसच्या दरम्यानची. म्हणून तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक आहे ज्याच्यामध्ये डॉक्टरांकडनं तुम्हाला सर्टिफाय केलेलं असलं पाहिजे की हा जो इच्छापत्र करणारा व्यक्ती आहे हा मेंटली फिजिकली सोशली एकदम स्ट्रॉंग आहे आणि हा स्वतःच्या इच्छेने हे करत आहे आणि या या तारखेला मी यांना तपासलेलं आहे आणि या तारखेला हे विल करत आहे. इच्छापत्र करत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा जो मी या मानसिक याच्याबद्दलच्या सर्टिफिकेट नंतर सांगणार की आपण जर आधी कुठेही कुठल्याही प्रकारचं दस्तावेज तयार करून ठेवलेला इच्छापत्राच्या निमित्ताने तर आपल्याला एक लाईन इथे नमूद करणं फार आवश्यक आहे की याच्या आधी या या तारखेच्या आधी केलेले सगळे दस्तावेज इच्छापत्राच्या दृष्टीने असलेले रद्द करण्यात यावे. ते जर तुम्ही रद्द नाही म्हटलं तर त्या आणि ह्या दस्तावेजाला धरून फार जास्त समस्या निर्माण होतात आणि मालमत्तेची यादी द्यावी लागते. जसं आपण पहिला प्रश्न केला की कोण करू शकतं इच्छापत्र, पण माझा जो काही नाहीच आहे तर मी काय इच्छापत्र करणार आहे. आता इच्छापत्रामध्ये असं आहे की तुमच्या नावाने घर आहे का, जमीन आहे का, बँक खातं जर आहे तर त्या बँक खात्यामध्ये बॅलन्स किती आहे, त्याचं खाते क्रमांक पाहिजे, बँकेचे डिटेल्स पाहिजे की कुठली शाखा कुठली बँक, दागिने आहेत तर मग त्याचे तुमच्याकडे रिसीट असले तर मोर गुड, पण नसेल समजा तर ऍटलिस्ट तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन लिहू शकले पाहिजे की इतकं वजनाचं हा हा दागिना, इतके बांगड्या, इतकं हे, असं पर्टिक्युलर्स त्याचे असले पाहिजे. आणि कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवले असेल, है ना, म्युच्युअल फंड आहे किंवा अजून काही, तर त्याचंही तुम्हाला इथे नमूद करता येतं. आणि वारसदार कोणाला ठरवायचं हे तुम्हाला अगदीच म्हणजे ठरवता येईल की मला कोणाला द्यायचं आहे, आपण त्या प्रश्नावर पुढे येऊच, पण साक्षीदार असणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कुठलीही विल पूर्ण होत नाही. म्हणजे आम्ही अभ्यास केला आहे आणि केसेस पण जेव्हा आम्ही चालवतो तेव्हा बघितलं आहे की एका छोट्याशा कागदावर लिहून ठेवलेलं अगदी म्हणजे बसचं जे पहिल्याचं तिकीट मिळायचं बघा असं कागदी अगदीच हातभर बोटभर असायचं, तर त्याच्या मागे एका व्यक्तीने लिहून ठेवलेलं आणि आजूबाजूला प्रवास करणाऱ्या दोन त्याच्या नेहमीच्या मित्रांच्या त्याच्यावर सह्या घेतलेल्या, दॅट तिकीट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज विल. इतकं साक्षीदारांच्या सह्यांना महत्व आहे. जर तुम्ही सगळं लिहिलं, सगळं व्यवस्थित केलं, ते मेडिकल सर्टिफिकेट आहे, सगळ्या सगळ्या आपण आताच्या गोष्टी नमूद केल्या सगळं आहे, पण त्याच्यावर विटनेसच्या साक्षऱ्या नाही तर ते विल विल होतच नाही. त्यामुळे साक्षीदार ची सही आणि ते साक्षीदार जे आहेत ना ते वारसदार नसले पाहिजे तुमचे, त्यांची सही असली पाहिजे आणि कुठल्या तारखेला ते सही करतात आहे हे पण तिथे नमूद असलं पाहिजे. तारखेला आणि सहीला फार महत्व आहे. तर हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा ते इच्छापत्राचे पूर्ण कंटेंट आपण घेतले आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: हा, ह्या तर झाल्या कुठल्या बाबी नमूद करायच्या आहेत ते. आता मुख्य प्रश्नाकडे आपण वळू की वारसदार कोण असू शकतं.
0: वारसदार मला वाटतं सोप्या शब्दात आपण घेऊया की वारसदार मध्ये जर पती करतोय तर पत्नी पहिली वारसदार, जर पत्नी इच्छापत्र करताय तर पती वारसदार, नंतर मुलगा मुलगी आणि हे जे विल करतात आहे त्यांना आपले नंतरचे पण पूर्ण एक्सटेंडेड काही वारसदार आणायचे असतील ज्यांचे कुणी आधार नाही आहे, म्हणजे जे पण समजून त्यांना वाटतं की मला करायचं आहे. पण वारसदार हे एक चौकट समजा आपण फॅमिलीची ठरवली तर एका व्यक्तीच्या पश्चात ते बाकीचे तीन लोक वारसदार होतात. म्हणजे वडील नाही आहे तर आई आणि मुलगा मुलगी, किंवा दोन मुली असतील तर ते, दोन मुलं असतील तर ते, किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर हे वारसदार आहेत आणि सगळ्यांना समान हिस्सा मिळतो. मालमत्तेचं वाटप जे आहे ते सगळ्या वारसांमध्ये समान विभागणी करून करण्यात येतं, तर हे लोक वारसदार असू शकतात.
1: या व्यतिरिक्त इच्छापत्र करताना एखादी व्यक्ती ब्लड रिलेशन व्यतिरिक्त कोणाला वारसदार ठेवू शकते का.
0: ब्लड रिलेशन शिवाय जर ठेवायचं असेल तर मग तो आपल्याला स्वअर्जित मालमत्तेच्या बाबतीत करता येतं. म्हणजे अगदी तुम्ही एखाद्या संस्थेला सुद्धा दान करू शकता, अनोळखी व्यक्तीला सुद्धा तुम्ही देऊन देऊ शकता कारण की ती तुमची स्वअर्जित आहे. पण आता मुख्य प्रश्न येतो स्वअर्जित आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टीच्या बाबतीत की तुम्हाला ते कागदपत्रांद्वारे सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे जर कोणी चॅलेंज करताय की अरे माझ्या वडिलांनी असं द्यायचं नाही कारण की ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे आणि मला ती वारसानुसार यायला पाहिजे आणि मग वडिलांच्या आणि मुलामध्ये जर वाद आहे तर वडिलांना ते शो करता आलं पाहिजे की माझं अर्निंग एवढं होतं आणि त्या अर्निंग मधनं मी हे इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि मग मी असं टप्पा

0: टप्प्याटप्प्याने पैसे देत किंवा जमवले पैसे आणि मग मी ही प्रॉपर्टी घेतलेली आहे हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा मग ती स्वअर्जित मालमत्ता आहे असं लक्षात येईल. वाद नाही झाला तर चांगलंच आहे पण वाद उद्भवला तर प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यावरच ती येते.
1: यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते?
0: मृत्यू प्रमाणपत्र लागतं कारण की त्या व्यक्ती ज्यांनी इच्छापत्र केलं त्याच्या मृत्यूच्या पश्चात आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं आहे विल. त्यामुळे ज्या व्यक्तीचं विल होतं तो आता हयात नाही आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचं मृत्यूपत्र लागतं आणि वारसांचा दाखला लागतो की आम्हीच त्यांचे वारस आहे ज्या व्यक्तीचं इच्छापत्र होतं आणि ते व्यक्ती आता नाही आहे. आणि सगळ्यांची ओळखपत्र लागतात जसं आपण आधी पण बोललो मालमत्तेचे पुरावे लागतात कारण त्यामध्ये जी मालमत्ता डिस्क्राईब केलेली आहे त्याचे कागदपत्र तुम्हाला त्याच्यासोबत असले तर तो पुरावा म्हणून चांगला तुम्हाला वापरता येतो. आणि सर्व वारसांची माहिती द्यावी लागते. काही गोष्टी अशा आहेत की ज्या महानगरपालिका तहसील ऑफिस इथे लीगल हेअर सर्टिफिकेट वगैरेच्या बाबतीत तुम्हाला अर्ज करून मिळू शकतात आणि प्रमाणपत्र आपल्याला एक मिळतं तर त्या आधारे मग आपल्याला हे कागदपत्रांची पूर्तता करता येते.
1: हा हा. एखाद्याला स्वतःचं इच्छापत्र तयार करायचं असेल तर काय प्रोसेस करावी लागते आणि एखाद्या व्यक्तीने केल्यानंतर त्या व्यक्तीची डेथ झाल्यानंतर मग काय प्रोसेस असते?
0: नाही बघा, डेथ झाल्यानंतर प्रोसेस ऍट सच काही असणार नाही. जर तुम्ही इच्छापत्र न करता जाताय म्हणजे तुमचा मृत्यू समजा झाला इच्छापत्र न करता तर जे आपण म्हटलं वारसदार त्यांचा ऑटोमॅटिक इथे अधिकार निर्माण होतो. आणि जर विलनुसार ते बघितलं की आम्हाला यांना यांना द्यायचं आहे तर मग तो इच्छापत्रानुसार एक्झिक्यूट होतो. आणि इच्छापत्र नसताना मग सगळ्यांची तुम्हाला नावं त्याच्यावर चढवून ती समान विभागणी करण्यात येते जी पण प्रॉपर्टी आहे. पण इच्छापत्रामध्ये जर लिहिलं की सोनं अमुकलाच द्यावं, प्रॉपर्टी त्यांना द्यावी, ऑफिस यांना द्यावं असं जर असेल स्पेसिफिक तर मग ते तशानुसार होईल. पण जर विल झालंच नाही तर मग ऑफिसमध्ये पण चार पार्ट होतील, घरामध्ये पण होतील आणि दागिन्यांचे पण चार हिस्से होतील तर सगळीकडे मग समान वाटण्यात येईल.
1: विधवा महिलांच्या बाबतीत इच्छापत्र करताना काही विशेष बाबी आहेत का?
0: विधवा महिलांच्या बाबतीतही आपल्याला तेच बघता येईल की कागदपत्र म्हणजे दस्तावेज जे आहे ते महत्वाचे आहे की ती त्या व्यक्तीची विधवा आहे हे पहिले तिला सिद्ध करावं लागेल. कारण की कुठेही ते चॅलेंज होऊ शकतं. कोणी पण स्वतःच्या ईर्षेपोटी म्हणा किंवा लोभापोटी म्हणा आपल्या घरातली ती महिला होती हे आपण त्यांच्यासोबत राहून नातेसंबंध असतानाही मुद्दाम होऊन चॅलेंज करायचं की ही ती विधवा नाहीच आहे असं म्हणायचं आणि ते चॅलेंज करायचं. तर विधवा महिला जी आहे ती पण इच्छापत्र करू शकते आणि मालमत्तेत जे काही वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जसं आहे जर मुलगा गेला आणि त्याची बायको आहे तर मग तिला त्या मुलाचा अधिकार मिळतो वडिलोपार्जितमध्ये. आणि जर मग आता आपण बघितलं की वडिलोपार्जित जी संपत्ती आहे त्याच्यातला एक हिस्सा जर विधवा महिलेला मिळाला तर मग ती स्वतःची तिची प्रॉपर्टी झाली बरोबर. तर मग आपल्याला बघता येतं की ती विलनुसार म्हणजे इच्छापत्र करून ती तिच्या हिस्स्यात मिळालेली जी प्रॉपर्टी आहे ती तिला ज्याला वाटते त्याला देऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये तिची स्वतःची कमाई आहे, पतीकडून मिळालेली मालमत्ता आहे आणि तिच्या नावावर जी संपत्ती आहे ती आहे. तर असे सगळे प्रकारचं आपण बघितलं तिची म्हणजे जे काही तिची कमाई आहे तर ती इच्छेनुसार ती वाटू शकते पण फक्त तिचा हिस्सा.
1: एक सर्वसाधारणपणे एखाद्याला जर इच्छापत्र तयार करायचं असेल तर काय काळजी घ्यायला हवी हे आपण सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: मला वाटतं काळजी आयुष्याला धरूनच आहे मुळात. इच्छापत्र हे आपण असणे आणि आपण पश्चात म्हणजे आपल्या पश्चात आपण हयात नसताना काय असावं हे बघणे तर आपण हे एक काळजी म्हणून स्वतःच एक ठरवू शकलो पाहिजे की अमुक वय माझा आता झालाय तर मी इच्छापत्र करून ठेवलं पाहिजे. आम्ही अनेक वयस्कर व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती बघितलेले आहे की इच्छापत्र या गोष्टीला काही महत्व देतच नाहीत आणि नंतर इतके जास्त त्रास आहेत त्यांच्या आयुष्यात आलेले की कसं ते सगळं आपले नातेसंबंध टिकवून ठेवायचे पासून तर सगळंच तयार होतं. त्यामुळे मला वाटतं की इच्छापत्र तयार करण्याचं वय हे कायम आपलं आहे त्यामुळे वयाची वाट न बघता आपण काय काय आहे ते लिहू शकलो पाहिजे. त्यामध्ये आपल्याला ती कुठेही डिस्क्लोज करायचं नाहीये. आपल्याला एखाद्या विश्वासपात्र व्यक्तीकडे म्हणजे आता जर नवरा आणि बायको म्हटलं तर बायकोनी केलेलं इच्छापत्र नवऱ्याजवळ ठेवू शकते, नवऱ्यानी केलेलं इच्छापत्र बायकोजवळ ठेवू शकते. तसंच मग सगळ्याच ठिकाणी प्रत्येक वेळेस जोडीदार असेल असंच नाही तर मग तुम्ही एखाद्या वकिलाकडे ठेवू शकता की माझ्या मृत्यूपश्चात तुम्ही घरी

0: येऊन हे माझ्या घरच्यांना सांगा, हे माझं इच्छापत्र मी तुमच्या जवळ ठेवणार आहे. तर असं सगळं आपल्याला ते लिगली बघितलं पाहिजे की मी जी जमापुंजी एवढ्या कष्टांनी जमवली आहे ती मग माझ्या लोकांना, माझ्या पश्चात माझ्या मुला मुलीला सुनेला जावयाला जर उपभोगायची आहे आणि मला त्यांना आनंदी बघून जर आनंद मिळणार आहे, तर तो आत्ता माझ्या हयात असताना मी देऊन मोकळा होणार की मी माझ्या पश्चात दिलं पाहिजे असं समजणार. त्यामुळे नंतरचे वाद आपल्याला टाळता येतात. पण नंतरचं जर आपल्याला द्यायचं आहे तर अर्थात मी जसं म्हटलं की ज्या लोकांवर विश्वास आहे त्या लोकांजवळ तुम्ही इच्छापत्र बनवून ठेवणे आणि नंतर तुमच्या पश्चात ते अंमलबजावणी होणे.
1: ऍडव्होकेट स्मिता सिंगलकर, आपण इथे आलात आणि इच्छापत्र करताना या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, इच्छापत्र करताना या विषयावर सुप्रसिद्ध ऍडव्होकेट स्मिता सिंगलकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

घरकुल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासचं कमाल तापमान 37.5 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 2 अंशानं कमी होतं, तर किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 2.2 अंशानं कमी नोंदलं गेलं. येत्या 24 तासात आकाश आभ्राच्छादित राहून वादळी वारं वाहण्याची शक्यता, तसंच दुपारनंतर वातावरण निवळून निरभ्र राहील. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे. 22846 हातिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 12 मिनिटं उशिरा. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळेवर. 12809 हावरा मेल 11:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटं उशिरा. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळेवर. 11404 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस 12 वाजता आपल्या नियोजित वेळेवर. 08609 हातिया LTT स्पेशल 8:10 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 3:58 उशिरा. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेवर. 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 आपल्या नियोजित वेळेवर. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर. 12214 यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस 1:25 आपल्या नियोजित वेळेवर. 22848 LTT विशाखापट्टणम सुपर फास्ट एक्सप्रेस 1:35 आपल्या नियोजित वेळेवर येत आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 14 मिनिटं उशिरा. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 आपल्या नियोजित वेळेवर. 12976 जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेवर. 20805 विशाखापट्टणम निजामुद्दीन AP एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेवर. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी

नियोजित वेळेपेक्षा 31 मिनिटं उशिरा. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 13 मिनिटं उशिरा. 20911 नागपूर वंदे भारत 2:35 आपल्या नियोजित वेळेवर. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक 139 संपर्क साधू शकता. रेल्वे गाड्यांविषयीची सूचना आताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. खुशी किशोर नागरे 20 वर्षांची युवती बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मध्यम, चेहऱ्याची ठेवण लांबट असून उजव्या खांद्यावर जळल्यासारखे निशाण आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास नंदनवन नागपूर शहर इथं संपर्क साधावा. दसवंती अनिल पंचेसर ही 35 वर्षांची महिला 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास पतीला कळवण्यासाठी पत्ता अनिल हरेलाल पंचेसर, राहणार दीपक लाळे यांच्या घरी, समतानगर, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटक्याशी संपर्क साधू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आणखी एक निवेदन. संजय केवटराव नेवारे हा 38 वर्षांचा गृहस्थ 24 एप्रिल 26 पासून बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 2 इंच, उजव्या डोळ्याखाली जुन्या जखमेचं निशाण आहे आणि यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता. सोनम जितेंद्र लांडगे ही 40 वर्षांची महिला 5 मेपासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच, उजव्या गालावर तीळ आहे आणि हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आणखी एक निवेदन. सलोनी चंदू आजने ही 21 वर्षांची युवती 3 मेपासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा आणि चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची युवती आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता शैला चंदू आजने, राहणार जुना सुभेदार लेआउट, प्लॉट नंबर 38, बँक कॉलनी हुडकेश्वर, किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वरशी संपर्क साधू शकता. राजनंदिनी पृथ्वीराज हेमणे ही 16 वर्षांची युवती 25 एप्रिलपासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 1 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची युवती आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता वर्षा पृथ्वीराज हेमणे, राहणार प्लॉट नंबर 21, न्यू प्रेरणानगर तथागत बौद्ध विहाराजवळ, हुडकेश्वर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर, नागपूर. आनंद चंद्रशेखर जपतवार हे 48 वर्षांचे गृहस्थ 29 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 2 इंच, गळ्यावर आणि कपाळावर डागाचं निशाण आहे. यांना मराठी आणि हिंदी ह्या भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. पूर्वा प्रकाश गायकवाड 19 वर्षांची ही तरुणी घरून बेपत्ता झाली आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून दात पुढे आलेले आहेत. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळवण्यासाठी पत्ता प्रकाश गायकवाड, प्लॉट नंबर 16, शिर्डीनगर संजुबा शाळेजवळ, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर, नागपूरशी संपर्क साधावा. कश्यप वामनराव कोसारे 66 वर्षांचे हे गृहस्थ दिल्लीवरून बेपत्ता झाले आहेत. ते झेरॉक्स मशीन घ्यायला दिल्ली इथे गेले होते. यांची उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून यांना मराठी आणि हिंदी

अशा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळले असं त्यांच्या मुलाला कळवण्यासाठी पत्ता निखिल कश्यप कोसारे, प्लॉट नंबर 677 पवननगर, यशोधरा नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन यशोधरा नगरशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आताच आपण निवेदन ऐकलं. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 11 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन म्हणजे

जुशा वंजारी यांचं आणि सादरकर्त्या आहेत मोनाली शेंडे. स्वरबहार. सर्व रसिक श्रोत्यांना मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सोडी सोन्याचा पिंजरा. अशा सुंदर गीतांच्या ओळी लिहिणारे गीतकार जगदीश खेबुडकर. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. अतिशय अर्थपूर्ण अशा या ओळी, याच काय पण अशी कितीतरी गीतं त्यांनी लिहिली. सख्या रे घायाळ मी हरिणी, ऐरणीच्या देवा तुला, अगदी देहाची तिजोरी पर्यंत ही गीतं नुसतीच गीतं नव्हती, तर त्या प्रत्येक गाण्यात जगण्याचा अर्थ होता, मनाची हाक होती, भक्ती होती. आजही ही गाणी ऐकताना जगदीश खेबुडकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. श्रोते हो, आज आपल्या स्वरबहार या कार्यक्रमातून त्यांच्याच विषयी, म्हणजे लेखक गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याच विषयी आज आपण जाणून घेऊया. आणि त्यांनी आपल्या जादुई कामगिरीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेल्या त्यांच्या गाण्यांबद्दल सुद्धा जाणून घेऊया.

कुठलाही असो. गीत, संगीत आणि नृत्य यामुळे चित्रपटाला साथ चढवला जात होता. गीत लिहिताना कथानक आणि त्यातील प्रसंगाला धरून रचना करणं हे गीतकाराला आव्हानच असायचं. त्यामुळं चित्रपटसृष्टीत गीतकार हा महत्वाचा घटक मानला जाऊ लागला. कधीकधी संगीतकारांनी आधीच चाल तयार करून ठेवलेली असे आणि त्याबरोबरच गीतकाराला गीत लिहावं लागत होतं. अशावेळी गीतकारांची कसोटी लागत असे. खेबुडकरांनी हे आव्हान लिलया उचललं आणि गीतांमधील शब्द आणि भावनांचा तोलही ढळू दिला नाही. प्रेमगीतांमधला हळुवारपणा, लावणीतलं सौंदर्य, भक्तिगीतातला भक्तिरस, ग्रामीण बाजपणा यामुळं त्यांचं शहरी, कौटुंबिक, धार्मिक, ग्रामीण या कथांवरील आधारित चित्रपट प्रेक्षकांना अधिक भावले. श्रोतेहो, जगदीश खेबुडकरांची गीतं ही सर्वसमावेशक होती. यामध्ये बालगीतांपासून प्रेमगीतं, नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाईगीत, कीर्तन, वासुदेव, कोळीगीत, गणगवळण, नागोब्याची हातकेची गाणी, भजन, सवाल जवाब, भूपाळी, भारूड, विराणी, मंगळागौरींची, हळदीची, लग्नाची गाणी, मोटेवरची गाणी, धनगरांची गाणी, डोंबाऱ्यांची गाणी, लेझीम, शेतकरी गीतं असे अस्सल मराठी बाण्यांची गाणी त्यांनी दिलीत. तसंच चित्रपटांबाबत सांगायचं तर गणगवळण या चित्रपटांसाठी 19 गाणी, तर दुर्गा अली घरा या चित्रपटातलं 3.5 शक्तीपीठांचं वर्णन करणारं 120 ओळींचं 16 मिनिटं सर्वात जास्त वेळ चालणारं गीत त्यांनी लिहिलं. अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यातून तर त्यांनी अष्टविनायकाचं वर्णनासहित खरोखर दर्शन घडवलं.

त्यानंतर एक गाव बारा भानगडी हा चित्रपट 1965 मध्ये आलेला. साधी माणसं या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा तुला हे गाणं. आज या गाण्याला अनेक वर्ष झाली, पण त्यातला हलणारा भाता आणि ठिणगी मात्र अजूनही तशीच आहे.

श्रोतेहो, जगदीश खेबुडकरांनी सर्व थरातल्या सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय अशी गीतरचना नेहमीच केली. शिक्षक असल्यामुळे आपल्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत राहिलं. त्यापैकी अनेक विद्यार्थी अनेक प्रकारच्या उच्च पदांवर सुद्धा कार्यरत आहेत. खेबुडकर म्हणतात, प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे आपल्या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळतं एवढंच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. श्रोतेहो अत्यंत साधं तितकंच स्वाभिमानी असं हे व्यक्तिमत्व. जवळजवळ 10,000 पुस्तकं संग्रही ठेवून संतांच्या गाथेपासून आजच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सगळ्यांची आवड असलेला हा थोर कवी. संत एकनाथांची प्रत्येक कलाकृती सामाजिक भान ठेवून जन्माला आलेली आणि म्हणूनच खेबुडकरांच्या दृष्टीनं ती फार महत्वाची. गदिमा, मर्ढेकर, भारतांबे ही त्यांची आदराची स्थानं. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्याची सेवा त्यांच्या हातून झाली आहे. माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी संपत्ती असं ते पहिल्यापासूनच म्हणत आले असून त्या अर्थानं कधीही न संपणारी संपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करून ठेवली आहे. 10 मे 1932 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी गावात जन्मलेल्या जगदीश खेबुडकरांना लहानपणापासूनच संगीत आणि साहित्याची आवड होती. 1950 दशकात त्यांनी संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीतलं चंद्र होता साक्षीला हे गीत सगळ्यांच्याच मनाला भावतं.

श्रोते हो, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्याकडून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच मोठ्या गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. 1956 त्यांचं पहिलं गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं, तर 1960 त्यांचं पहिलं चित्रपट गीत प्रेक्षकांसमोर आलं. विशेष म्हणजे ती लावणी होती, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. श्रोते हो, आजही ती रसिकांच्या ओठांवर असते. चित्रपट तपस्वी, व्ही शांताराम, भालचंद्र पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे यांच्याबरोबर काम करण्याची संधी खेबुडकरांना मिळाली. भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत, वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत खेबुडकर यांनी काम केलं. या अफाट कामातून अनेक कलाकृतींवर जगदीश खेबुडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला. श्रोते हो, नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची या लावणीला 1960 रसरंग फाळके पारितोषिक मिळालं होतं. तसंच झुंज या चित्रपटातलं कोण होती सतू काय झाली सतू हे तरुणाईला वेड लावणारं गाणं लिहिणारे गीतकार म्हणजेच खेबुडकर. तसंच आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटांसाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी खूप गाजली, पण देहाच्या तिजोरीने ते थेट प्रत्येकाच्या देवघरातच पोहोचवलं.

श्रोतेहो, खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा. याच चित्रपटातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, 11 लोकप्रिय गीत असलेला पिंजरा त्यांचा 100वा चित्रपट. इथून पुढेही त्यांच्या चित्रपटाचा ओघ असाच चालू राहिला. माहेरची साडी या चित्रपटानं तर शिखर गाठलं. त्यातलीही सर्वच गाणी गाजली, पण सासरला ही बहीण निघाली हे गाणं तर रसिकांच्या हृदयात कायम घर करू नये. श्रोतेहो, वयाच्या 73व्या वर्षी 3500 कविता, 2500 चित्रपट गीत, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 5 नाटकं, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म्स, 5 मालिका गीत यांच्या नावावर आहेत. त्यांनी रचलेल्या अजय अतुलनं संगीतबद्ध केलेलं मोरया मोरया या गणेशस्तुतीनं संपूर्ण अबालवृद्धांना वेड केलं.

पिंजरा चित्रपटातील 11 गीतं पडद्यावर आली आणि लावणी प्रकारातली ताऊन सुलाखून निघालेली गाणी अजरामर झाली आणि अख्खा महाराष्ट्र पिंजऱ्यात बंद झाला. जगदीश खेबुडकर आणि राम कदम ही जोडी कमालीची यशस्वी झाली. जगदीश खेबुडकर यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मानसन्मान आणि पुरस्कार सुद्धा मिळालेत. मे 2011 मध्ये जगदीश खेबुडकर आपल्यातून गेले असले तरीही आजही त्यांचं संगीत टिकून आहे. त्यांचे भावपूर्ण आणि मराठी सूर आजही मराठी माणसाला वेड लावतात. मराठी संगीतकारांची नवी पिढी जगदीश खेबुडकर यांच्या वारशातून प्रेरित होतीये आणि नवीन संगीतकार त्यांची गाणी रिमिक्स करून कव्हर करतेय. खरंच मराठी संगीताच्या इतिहासातील सर्वात प्रतिभाशाली आणि लक्षणीय कलाकार म्हणून ते नेहमीच ओळखले जातील. त्यांच्या स्मृतीला आपल्या या कार्यक्रमातून विनम्र अभिवादन करूया.

0: श्रोते हो, तेव्हा आज इथेच थांबूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: स्वरबहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, कशी सुरू आहे तुमची उन्हाळी सुट्टी? कुठे कुठे जाणार आहात? काही जणींचे अजून प्लॅन ठरत असतील तर काही जणी परगावी जाऊन आल्या देखील असतील. सख्यांनो, आता प्रवास करणं बऱ्याच प्रमाणात सोपं झालं आहे. आपला वेळ वाचतो, शिवाय अनेक सोयीसुविधा त्या वाहनांमध्ये असल्याने फारसा त्रास देखील होत नाही. शिवाय सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे सगळीकडे छान मोठमोठे दुपदरी चौपदरी रस्ते झाले आहेत. ठिकठिकाणी पेट्रोल पंप, जाताना येताना माहिती देणारे फलक, वेगवेगळे ॲप गुगल देखील आहेतच. इतकंच काय, वाहतुकीचे नियम सांगणारे सूचना देणारे बोर्डसुद्धा आहेत. सख्यांनो, प्रवासाची हौस सर्वांनाच आहे. वेगवेगळे रस्ते नेहमीच आपल्याला फिरण्यासाठी भटकंतीसाठी खुणावतात, पण हा रस्ता आपल्या सर्वांचा आहे. आपलं वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं, हेल्मेट वापरणं, सीटबेल्ट लावणं, सिग्नलचा इशारा पाळणं, पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि सायकलस्वारांना प्राधान्य देणं अशी काही आपली सजग नागरिकांची कर्तव्य आहेत. मैत्रिणींनो, 8 मे ते 12 मे 2026 दरम्यान संयुक्त राष्ट्राकडून जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होतो, तेव्हा कुठेही फिरायला निघताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करूया, सुरक्षित प्रवास करूया आणि त्याचा पुरेपूर आनंद लुटूया.

0: कोणत्याही गृहिणीची पारख केली जाते ती तिच्या स्वयंपाक करण्याच्या कौशल्यातून. ती सखी नेहमीच असं कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्नरत असते. वेगवेगळे पदार्थ हमखास ती शिकून घेते, त्याची देखील प्रॅक्टिस करते, सराव करते. मैत्रिणींनो, रोजचा दिवस उगवला की किंवा मधल्या वेळी घरच्यांना चहासोबत काही ना काही खायला हवंच असतं, तेही छान खमंग आणि चटपटीत. अशावेळी बहुतेक घराघरातून सर्वात सोपं म्हणून बेकरी पदार्थ बिस्किट्स खाल्ले जातात. आता तर या बिस्किटांचे सुद्धा आटा बिस्किट, शुगर फ्री बिस्किट, कुरकुरीत बिस्किट असे नाविन्यपूर्ण प्रकार बाजारात आले आहेत. काही मैत्रिणी तर ते देखील घरी बनवतात. चला तर आज अशाच एका मैत्रिणीला नम्रता ठाकरे यांना आपण आपल्या खमंग आणि या चटपटीत या मालिकेत आमंत्रित केलं आहे. चला तर आज ऐकूया त्यांच्याकडून क्रिस्पी कुकीजच्या पाककृती. त्यांच्यासोबत संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणींनी.
1: मैत्रिणींनो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येचा सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे खाणं. काहीतरी वेगवेगळं असं आपल्याला नेहमीच खायला लागत असतं. कधी जेवणात वेगळेपणा हवा असतो तर कधी स्नॅक्समध्ये, कधी नाश्त्यामध्ये. आपण वेगळा कसा पदार्थ बनवू शकू आणि तो आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकू याचा प्रयत्न करत असतो. तर तुमच्या या प्रयत्नात थोडी आणखी भर घालूया क्रिस्पी कुकीजची. ती कशी तयार करायची आणि कोणकोणत्या प्रकारे तयार करता येतील याचविषयी आज आपण खमंग आणि चटपटीत या आपल्या मालिकेमधून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केले नम्रता ठाकरे यांना. तर नम्रता ठाकरे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर नम्रताताई, खमंग आणि चटपटीत या मालिकेत आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ कसे तयार करायचे हे जाणून घेत असतो. तर आजही आपण आपल्या कार्यक्रमात क्रिस्पी कुकीज हे कसे तयार करायचे हे जाणून घेणार आहोत. पण त्याआधी थोडं तुमच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय की असे छान छान पदार्थ करायला तुम्हाला केव्हापासून आवडतं?
2: माझी आई पण खूप छान स्वयंपाक करायची आणि तिला पण खूप आवडायचं. तीच कदाचित कला माझ्यामध्ये आलेली आहे आणि लहानपणापासूनच मला असे वेगळे पदार्थ करायची हौस आहे. आणि मग ते काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं तर त्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन रेसिपी तयार होतात.
1: अच्छा.
2: आणि त्यात मुलाला पण खूप खायची आवड आहे लहानपणापासून.
1: तर कुठले पदार्थ जास्ती करायला आवडतात तुम्हाला?
2: मला भाज्यांचे वेगळे प्रकार जास्त आवडतात. पण आता दोन नातू आले आहेत तर त्यांना बिस्किट लागतात. आता बाहेरचे बिस्किट खाण्यापेक्षा आपण जर घरी जर साजूक तुपातले जर बिस्किट करत असेल तर ते खूपच छान. तर म्हणून मग मी आता वेगळे प्रकार ट्राय करते आहे.
1: अच्छा.
2: आणि त्याचे एक्सपेरिमेंट करते आहे तर ते खूप छान होतात आहे. आणि त्यातलेच काही निवडक पदार्थ मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे.
1: अगदी. तर आज तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळ्या क्रिस्पी कुकीज आम्हाला सांगणार आहेत आणि त्याचं साहित्य सुद्धा सांगा आमच्या मैत्रिणींना. तर पहिला पदार्थ कुठला आहे तुम्ही सांगणार?
2: पहिला पदार्थ आहे नानखटाई, जी खूप वर्षांपासून चालत आलेली आहे आणि वर्षानुवर्षे आपण नानखटाई खातोय. आधी आपण मैद्याची करायचो, आता त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन किंवा नको ग्लुटीन नको जायला आपल्या ह्याच्यामध्ये, तर मी कणकेची नानखटाई सांगणार आहे तुम्हाला.
1: अच्छा.
2: तर त्याला लागणारं साहित्य आहे कणिक, तुम्ही 3 कप घ्या. मी मेजरमेंट तुम्हाला कपाचं सांगते. त्याच्यानंतर रवा लागेल आपल्याला 1/2 कप, पिठी साखर लागेल आपल्याला 1.5 कप, बेसन लागेल आपल्याला 1/4 कप म्हणजे 1/4 कप, त्यानंतर बेकिंग पावडर लागेल 1 टीस्पून, जे मेजरमेंटचे जे चमचे येतात त्यातला 1 टीस्पून टेबलस्पून वगैरे असे असतात तर त्यातला टीस्पून आपल्याला घ्यायचा आहे. तर बेकिंग पावडर आपल्याला 1 टीस्पून लागेल. साजूक तूप लागेल आपल्याला 3/4 कप म्हणजे 1/2 कप प्लस 1/4 कप असं मिळून 3/4 कप होतं. नंतर लागेल आपल्याला बेकिंग सोडा 1/4 टीस्पून आणि विलायची पावडर आणि थोडं डेकोरेशनसाठी पिस्ता किंवा काजू, काही पण आपल्याला आवडत असेल.
1: अच्छा.
2: तर आता आपण बघणार आहे ह्याची कृती. तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये आपण साजूक तूप, रव्याला पण गाळून घेऊया, साजूक तूप आणि पिठी साखर. पिठी साखरला पण घेताना गाळून घ्यायचं, कारण कुठेतरी ते गडा जमलेला असतो साखरेचा तर तो गाळलं की एकसारखी होऊन जाते. हे एकत्र घेऊन त्याला फेटायचं आहे. तर तोपर्यंत फेटायचं आपल्याला जोपर्यंत हे एकदम हलकं होत नाही. तर फेटायसाठी आपण लाकडी चमचा किंवा जे व्हिस्क असते ते घ्यायचं किंवा हँड ब्लेंडर आता सहसा सगळ्यांकडेच उपलब्ध असतं तर त्याने आपण याला फेटून घेऊया. हँड ब्लेंडर घेतलं तर आपल्याला थोडे एफर्ट्स कमी लागतात. तर हे छान असं व्यवस्थित हलकं होईस्तो

एक 5 ते 7 मिनिटं, मशीननी 5 ते 7 मिनिटात होतं, तर हाताने करायचं म्हटलं तर 10 ते 12 मिनिटं लागतात. तर ह्याला हलकं होईस्तोवर छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. मग एकीकडे आपण मैदा, बेकिंग पावडर, बेसन आणि बेकिंग सोडा हे सगळं एकत्र करून चाळणीने गाळून घेऊया. आणि मग हे गाळलेलं मिक्सचर आपण जे फेटलेलं तूप आणि साखरेचं आपलं सारण आहे त्याच्यामध्ये आपण ते मिक्स

0: मध्ये आपण ते मिक्स करूयात. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे छोटे बॉल तयार करूया. साधारण एक अंदाजे 20 ग्रामचा वगैरे असा बॉल घ्यायचा, त्याचे सगळे बॉल तयार करायचे. मध्ये आपलं विलायचीचं पावडर आपलं थोडंसं बोटानी प्रेस करून दाबायचं लावायचं, म्हणजे तो थोडासा मधून पण कुकीज छान शिजतात.
1: अच्छा.
0: हा, आणि मग ते
1: म्हणजे ही सुद्धा एक टीप आहे आपल्या मैत्रिणींसाठी, नाही का? म्हणजे काही काही गोष्टी तुम्ही सांगतात आहे तर त्या अगदी त्याचं पालन करायला पाहिजे, त्याच्याशिवाय चांगल्या कुकीज तयार होणार नाही.
0: रिझल्ट त्याचा खूप छान येतो.
1: हा, खरंच.
0: आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे आवडत असेल पिस्ता किंवा काजू जे आपल्याला आवडत असेल ते आपण करून लावायचं त्याला डेकोरेशन म्हणून.
1: अच्छा.
0: आणि मग अशा सगळ्या एका ट्रे मध्ये अरेंज करून घ्यायच्या. जर तुमच्याकडे ओटीजी असेल तर ओटीजीला आपण जेव्हा हे सगळं करत असतो त्यावेळेला ओटीजी किंवा मायक्रोवेव्ह हे दोन्ही आपण प्री हीट करायचे. प्री हीट करायला विसरायचं नाही, त्यांनी रिझल्ट कुकीचा खूप छान येतो. आणि जर तुमच्याकडे ओटीजी किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण खाली बुडाला बारीक मीठ आपलं टाकायचं 2 वाट्या वगैरे, आणि त्याच्यावर ताटली येईल एक अशी, असं इतपत त्याचं ते मिठाचं प्रमाण पाहिजे, म्हणजे त्या मिठाला आपली ताटली टच झाली पाहिजे. अशा प्रकारे त्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग तिला पण 10 मिनिटं आधी प्री हीट करून घ्यायचं जर गॅसवर तुम्ही करत असाल तर. आणि मग अशा प्रकारे त्या कुकीज एका ट्रे मध्ये लावून घ्यायच्या. आणि त्याला जर तुम्ही ओटीजी किंवा मायक्रोवेव्ह मध्ये करत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 15 मिनिटं त्याला बेक करून घ्यायच्या. आणि जर गॅसवर करत असाल 15 ते 20 मिनिटं गॅसवर लागतात. फुल गॅसवर करायचं आपण, कढई छान तापली की मग गॅस स्लो करायचा, आपला कुकीजचा ट्रे ठेवायचा, त्याच्यानंतर वर झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटांसाठी स्लो गॅसवर त्या कुकीजला होऊ द्यायचं.
1: अच्छा.
0: हा, 20 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघायचं, त्याचा रंग पालटलेला तुम्हाला दिसतो आणि ती अशी थोडी दाबून बघायची आपण, तर ती जर दबत नसेल तर म्हणजे तुमच्या कुकीज झालेल्या आहे. ट्रे बाहेर काढायचा, थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग त्यातनं आपण कुकीज बाहेर काढायच्या.
1: अच्छा. आणि त्या छान सर्व्ह करायच्या, हो ना? मला असं वाटतं नम्रताताई की या कुकीज आपल्या घरातले जे वयोवृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगले आहेत. कधी कधी मैद्याचे पदार्थ आपण देत नाही घरातल्या लोकांना, हो ना?
0: हो, हो.
1: पण हे आपण रव्यापासनं आणि कणकेपासनं तयार केलेले आहेत, त्याच्यामुळे बरं. नम्रताताई, आणखी या कुकीज मध्ये काय वेगळं करता येईल आपल्याला? म्हणजे आता तुम्ही हे जे प्रकार सांगतात आहे तर त्यात पुढचा पदार्थ कुठला सांगणार आहे?
0: पुढचा आहे मिल्टिंग मोमेंट म्हणून माझी कुकीज आहे, ती खूपच छान आहे. जसं नाव आहे तशीच ती कुकीज आहे.
1: हो, आणि नाव पण जरा थोडं वेगळं आहे.
0: तर आपण ह्याला लागणारा साहित्य बघायचं.
1: हा, नक्कीच.
0: ह्याला मैदा 1 कप लागणार आहे. त्यानंतर साजूक तूप लागेल तुम्हाला 1/2 कप भरून एकदम घ्यायचंय. त्यानंतर पिठी साखर लागेल आपल्याला 3/4 कप. बेकिंग पावडर आहे 1/4 टीस्पून. त्यानंतर कॉर्नफ्लेक्स जे येतात जे आपण मुलांना दुधामध्ये वगैरे टाकून देतो ते कॉर्नफ्लेक्स हवे आहेत आपल्याला, ते 3/4 कप किंवा आपल्याला जे जेवढे लागतील तेवढे. आणि रोज इसेन्स लागेल आपल्याला 4 ते 5 थेंब. तर आता बघूया ह्याची आपण कृती बघूया. तर परत आपल्याला एक बाउल घ्यायचंय, त्यामध्ये पिठी साखर आणि तूप एकत्र फेटून घ्यायचं आहे. फेटताना त्याच्यामध्येच आपल्याला रोज इसेन्स टाकायचं आहे. जर तुम्हाला आवडत नसेल रोज इसेन्स किंवा अजून कुठला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तो पण घालू शकता.
1: अच्छा.
0: त्या फ्लेवरचं तुम्ही इसेन्स टाकू शकता. जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडर टाका. जरुरी नाही की तुम्ही रोज इसेन्स टाका, पण रोज इसेन्सचा फ्लेवर जो आहे तो खूपच छान येतो. तर अशा प्रकारे हे आपण परत मशीननी म्हणजे व्हिस्कने आपलं फेटून घेऊया, किंवा व्हिस्क नसेल आपल्याला ब्लेंडर नसेल तर आपण लाकडी चमच्यांनी पण त्याला फेटून घ्यायचं. फेटताना एकाच डायरेक्शननी फेटायचं म्हणजे त्याचा रिझल्ट छान येतो.
1: तर हा, आणि साधारण किती वेळ फेटायचं?
0: जोपर्यंत ते क्रीमी टेक्स्चर त्याचं येत नाही आणि हलका वाटत नाही आपल्याला, ते फेटताना आपल्याला लक्षातच येतो. तर हळूहळू जसं त्याच्यामध्ये हवा जाते तर त्याचं वजन थोडं हलकं होतं.
1: अच्छा. आणि ते फुगायला लागतं थोडं असं,
0: तर ते आपल्याला लक्षातच येतं की बॉ हे हलकं झालेलं आहे. क्रीम राहतं, आईस्क्रीमचं क्रीम म्हणा किंवा कुठलं पण क्रीम जे फेटल्यावर हलकं होतं
1: तशा
0: प्रकारे याचं आपलं टेक्स्चर झालेलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे आपण फेटून घेतलं तर इकडे आपण मैदा आणि बेकिंग पावडर जे एकत्र चाळणीमध्ये घेऊन गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे गाळलेलं मिश्रण आपल्याला फेटलेल्या तुपामध्ये घालायचं आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र झाल्यानंतर हा डो जर तुम्हाला असं वाटत असेल की बो थोडा चिपचिप आहे किंवा तूप जास्त वाटतंय तर ह्याला आपण 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि मग हे झाल्यानंतर मग एका ट्रेमध्ये आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आणि मग त्या बॉलला आपण कॉर्नफ्लेक्स जे आपण घेतलेले आहे त्याला थोडा चुरा करून घ्यायचा. चुरा केला त्याचा थोडासा

0: की ते व्यवस्थित कुकीजला लागतात.
1: अच्छा
0: हा सगळीकडनं सारखे, तर त्याला असं थोडं दाबून आपण लावून घ्यायचं जे आपण बॉल तयार केले त्याला, आणि मग त्याच्यानंतर एका ट्रे मध्ये असे थोड्या डिस्टन्सवर आपल्याला एक एक कुकीज आपण अरेंज करायची.
1: अच्छा.
0: आणि अशा प्रकारे सगळ्या कुकीज आपण तयार करायच्या. आणि जसं आपण नानखटाईला आपण प्री हीट केलं होतं, जर तुम्ही गॅसवर करत असाल तर मग कढईला आपण थोडं प्रीहीट करायचं, म्हणजे 10 मिनिटं आधी आपण कढई गरम करून घ्यायची फुल गॅस ठेवून. आणि जर आपण ओव्हनला जर टाकत असू तर मग ओव्हनला प्रीहीट करून घ्यायचं. प्रीहीट ह्याच्यासाठी सांगते की कुकीज जेव्हा तुम्ही टाकता बेक करायला तर त्याचं टेम्परेचर तुम्हाला लगेचच कुकीजला मिळतं. जे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा जे आपण टाकतो ते लवकर ऍक्टिव्हेट होतं, त्याच्यामुळे आपली कुकीज जी आहे ती क्रिस्पी होते.
1: अच्छा.
0: हा तर अशा प्रकारे हे आपण आपला ट्रे ओव्हन मध्ये टाकला 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 12 मिनिट आपण त्याला बेक करून घ्यायची. आणि जर गॅसवर तुम्ही टाकत असाल, 10 मिनिटं फुल गॅसवर आपण कढई गरम केली की मग गॅस सिम करायचा, ट्रे ठेवायचा, त्याला झाकायचं आणि त्यानंतर मग कमी आचेवर त्याला 20 मिनिटं होऊ द्यायचं.
1: अच्छा.
0: पण मध्ये आपण एक वेळ चेक करायचं की कुठे जर ओव्हर तर नाही होत आहे, त्याचा रंग असा बदामी होतो म्हणजे तुमची कुकीज झालेली आहे.
1: अच्छा. तर ही एक आणखी वेगळी कुकीज,
0: ह्याचं नाव आहे मेल्टिंग मोमेंट. पण ही खायला खूपच, म्हणजे जसं नाव आहे तशीच ती कुकीज पण आहे.
1: खरंच. तर मैत्रिणींनो, ही कुकीज सुद्धा तुम्ही बनवून पहा घरी. तर नम्रतताई, आपण आपली ही मुलाखत अशी सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला?
0: जे जीवनावर एक गाणं आहे, एक प्यार का नगमा है, मोजो की रवानी शोर पिक्चर मधलं, हे गाणं ऐकायला नक्की आवडेल.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मालिकेकडे. खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये क्रिस्पी कुकीज याविषयी नम्रता ठाकरे यांच्याशी आपण गप्पा करतोय आणि छान छान कुकीजचे प्रकार सुद्धा जाणून घेतोय. तर नम्रताताई, यानंतरचा कुठला कुकीजचा प्रकार तुम्ही सांगणार आहे आम्हाला?
1: यानंतर आपण बघूया कोकोनट कुकीज. तर बघूया याला लागणारं साहित्य. तर ह्याला लागणारं साहित्य आहे 1.5 कप कणिक किंवा मैदा, त्यानंतर पिठी साखर आहे 1/2 कप, त्यानंतर तूप लागेल आपल्याला 1/2 कप भरून, त्याच्यानंतर आपल्याला खोबरं लागेल किसलेलं. जर तुम्ही विकतचं खोबरं जर लांब असेल तर त्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं 1 कप, आणि त्यानंतर बेकिंग पावडर लागेल 3/4 टीस्पून, म्हणजे 1/4 टीस्पूनचे 3 वेळा घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर रोज इसेन्स लागेल आपल्याला किंवा कोकोनट इसेन्स लागेल आपल्याला 3 ते 4 ड्रॉप्स. तर हे झालं आपलं साहित्य. आता बघूया आपण ह्याची कृती. तर आपण पहिले मैद्याला गाळून घेऊया. मैदा किंवा कणिक जे पण आपण घेतोय त्याला गाळून घेऊया. त्याच्यामध्ये गाळताना कधी पण बेकिंग पावडर सोबत घालायचं.
0: अच्छा.
1: आणि हे चाळणीने गाळून घेऊया. गाळून ह्याला बाजूला ठेवू. याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा केस पण मिक्स करून टाकायचा. जर केस जाडा असेल तर त्याला मिक्सरमधनं बारीक करायचं. आता घ्यायचं आपल्याला पिठी साखर एका बाउलमध्ये आणि तूप, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपण रोज इसेन्स किंवा कोकोनट इसेन्स जे तुम्हाला आवडतं ते. आणि हे आपल्याला बीटरच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना आपण एक तर हँड ब्लेंडर किंवा लाकडी चमचा याने छान एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. तोपर्यंत आपलं तूप आणि साखरेचं सारण हलकं होते तोपर्यंत. आता हे हलकं झालं, फेटून झालं की याच्यामध्ये आपण गाळलेला मैदा, नारळ हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि त्याला व्यवस्थित त्याचा डो बनवून घेऊया.
0: अच्छा.
1: हा, हे असं व्यवस्थित डो त्याचा तयार झाला की त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आणि त्याला एका ट्रेमध्ये अरेंज करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वरून पण नारळ त्याला लावू शकता. आणि ह्या तयार झालेल्या कुकीज आपण एका गॅसवर जर करत असेल तर गॅसवर प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आपण तो ट्रे ठेवून बेक करायचं. आणि ओव्हनमध्ये टाकत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही 10 ते 12 मिनिटं याला बेक करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या कोकोनट कुकीज तयार होतात लवकर.
0: तर नम्रता, ते आणखी याच्याशिवाय तुम्हाला काय आवडतं की म्हणजे काय काय करता आणखी? तुम्ही इतके छान छान पदार्थ तुम्ही तयार करता, तुम्ही खाऊ घालता सगळ्यांना, आणखी काय करायला आवडतं?
1: मला फिट राहायला, योगा करायला आवडतो.
0: अच्छा. अरे वा,
1: छान गाणे ऐकायला आवडतात. विविध भारतीवर खूप सुंदर सुंदर गाणे येतात, केव्हाही लावा.
0: नक्कीच. आणि मला असं वाटतं की तुम्ही खाण्यामध्ये सुद्धा अगदी हेल्दी पदार्थ घरच्या लोकांना खाऊ घालत असाल करून.
1: हो, हो, अगदी.
0: तर आपल्या मैत्रिणींना हे सांगणं जास्ती गरजेचं आहे की हेल्दी पदार्थ म्हणजे कुकीज सुद्धा करतोय तर त्या सुद्धा कशा चांगल्या करता येतील किंवा कशा हेल्दी करता येतील आणि मुलांना खाऊ घालता येतील या दृष्टीने पण थोडा प्रयत्न करायला हवा.
1: बरोबर, अगदी बरोबर आहे. तो प्रयत्न आपण करायलाच पाहिजे कारण आपण आपल्या घरच्यांना नुसतं खायला नाही घालत आहे तर त्यांना आपण आपलं प्रेम पण देतो आहे. त्याच्यानंतर त्यांच्या तब्येतीची पण तेवढीच काळजी घेऊन की हे मुलांना कुठे पचायला जड नको जायला ह्याची पण आपण पूर्ण काळजी घेतो. तर ते कसं हेल्दी होईल आणि कसं करता येईल आपल्याला आणि नकळत मुलांच्या पण काय इन्ग्रेडियंट जेवणामध्ये ऍड करू शकतो त्यांना न कळता हे पण जर आपण बघितलं तर घरच्यांची तब्येत पण तेवढीच छान राहील.
0: खरंच, नक्कीच. तर नम्रताताई, यानंतरचा कुठला प्रकार आहे कुकीजचा?
1: आता आपण नाचणीला, रागीला, मिलेट जे आपण म्हणतो त्याला आपण जास्त प्राधान्य देत आहे.
0: हो.
1: तर त्याला अनुसरून मी एक म्हणजे नाचणीच्या पिठापासून एक कुकीज तयार केली आहे. तर ती मुलं पण कुकीजवर जास्त भर असते मुलांची, म्हणजे दुधासोबत कुकीज हव्या किंवा मधल्या वेळेला कुकीज हव्या. जर त्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट फ्लेवर टाकला किंवा चोको चिप्स टाकले तर मुलं तर आणखी मते कसली पण कुकीज असो ती खातात अगदी.
0: नक्कीच.
1: तर ह्यालाच मी मध्ये ठेवून मी एक नाचणीच्या पिठापासून कुकीज तयार केलेली आहे, ती पण खूप छान आहे. तर ह्याला लागणारं साहित्य आपण बघूया. तर आता नाचणीचं पीठ आहे तुम्हाला 1/4 कप, त्यानंतर तूप जे आहे ते तुम्हाला लागेल 3/4 कप, त्यानंतर कोको पावडर जे आहे ते तुम्हाला लागेल 1/2 कप, नंतर चोको चिप्स पण 1/2 कप लागेल आहे, त्याच्यानंतर ब्राऊन शुगर जी आहे ती 3/4 कप आपल्याला घ्यायची आहे.
0: अच्छा.
1: आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा तर आपण टीस्पूननी मोजतोच है ना. तर अशा प्रकारे हे झालं आपलं साहित्य. याची आपण कृती बघूया. तर प्रथम आपण जे तूप आणि ब्राऊन शुगर किंवा गुळ

0: जर तुम्ही गुळ आणि ब्राऊन शुगर घेत असाल तर त्याला मिक्सरमधून एक वेळा फिरवून घ्यायचं. जे कण असतात गुळाचे खडे असतात ते बारीक होऊन जातील आणि साखर पण थोडी बारीक होईल. परत आपल्याला ब्लेंडरच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे आणि एकीकडे आपल्याला आपलं नाचणीचं पीठ, कोको पावडर आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे एकत्र करून चाळून घ्यायचं आहे.
1: अच्छा.
0: हा, आता हे फेटलेलं जे मिश्रण आहे ते हलकं झालं की त्याच्यामध्ये हे सगळं गाळलेलं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जे पीठ आपण गाळलेले आहे ते सगळे टाकायचे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोबत त्याच्यामध्ये आपण ज्या चोको चिप्स घेतलेले आहेत त्यातले अर्धे अधिक चोको चिप्स आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. अशा प्रकारे हे आपलं बॅटर पूर्ण तयार झालं कुकीजचं. आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ते एका ट्रेमध्ये छान अरेंज करायचे. गोळा तयार केल्यावर त्याला थोडंसं चापट करायचं बोटांच्या सहाय्याने आणि त्याच्यावर आपण थोडेसे चोको चिप्स राखून ठेवले होते ते डेकोरेशनसाठी वरून लावायचे. जर डेकोरेशन केलेले चोको चिप्स मुलांना दिसले की मुलं असेच पटापट कुकीज खाऊन घेतात.
1: नक्कीच.
0: तर अशा ह्या कुकीज तयार झाल्या तुमच्या. त्याला आपण 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 12 मिनिटं ओव्हन मध्ये गॅसवर ठेवत असाल तर 15 ते 20 मिनिट गॅसवर प्री हीट केलेल्या ह्याच्यावर आपण बेक करून घ्यायच्या. अशा प्रकारे तुमच्या छान रागीच्या पिठापासूनच्या कुकीज तयार होतात. आणि कोको पावडर असतं तर कोको पावडरचा रंग पण ब्राऊन असतो तर ते मुलांना काही कळत नाही की हे रागी पावडर आहे की
1: चॉकलेट पावडर आहे.
0: खरंच छान खातात
1: आणि हा पौष्टिक पण आहे हा प्रकार. आपण साखर मात्र आपल्याला किती टाकायची आहे हे आपण आपलं ठरवता येतं नाही का? असं
0: साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यात असं नाही की बो फक्त ह्याला मेजरमेंटला तुम्हाला फक्त बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला थोडं पाळावं लागतं. जेवढं मेजरमेंट सांगितलं तेवढं तुम्हाला टाकावं लागतं, नाही तर मग कुकीज थोड्या व्हायला नाही पाहत बरोबर.
1: खूप छान प्रकार सांगितला हा कुकीजचा. नम्रताई, एखादी तिखट कुकीज सुद्धा आम्हाला चालेल कुठली सांगाल?
0: बिलकुल, मुलांना आवडणारी आणि सगळ्यांनाच आवडणारी जीरा कुकीज म्हणून आहे.
1: हा,
0: तर ती पण खूप छान लागते आणि ती पण आपण कणकेपासून बनवू शकतो.
1: अच्छा.
0: तुम्ही कणिक घ्या किंवा बाजरीचं पीठ घ्या, किंवा जर बाजरीचं पीठ घेत असाल तर मग त्याला बाइंडिंगला तुम्हाला थोडंसं कणिकेचं पीठ टाकावं लागतं, कारण की बाजरीचं पिठाचा गोळा सहसा लवकर होत नाही म्हणून.
1: बरोबर.
0: तर आपण आता बघूया जीरा कुकीज. तर याला लागणारं साहित्य आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बटर घेतलेलं आहे. तुम्ही व्हाईट बटर पण घेऊ शकता किंवा येलो बटर पण घेऊ शकता. तर हे 1/2 कप आहे. त्यानंतर पिठी साखर आहे, थोडीशी लागणार आहे आपल्याला 1/4 कप. त्यानंतर मीठ लागेल आपल्याला 1/2 टीस्पून. त्याच्यानंतर मैदा किंवा कणिक 1 कप घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जीरा पावडर लागेल आपल्याला 1 टेबलस्पून. त्याच्यानंतर जिरं लागेल आपल्याला, साबूत जिरं थोडस हलकसं भाजून घ्यायचं 1 छोटा चमचा. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला 1/4 टीस्पून लागेल आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स, ते तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. तर आता ह्याची आपण कृती बघूया. तर प्रथम आपण बटर आणि साखरला एकत्र करून त्याला फेटून घेऊया हलकं होईस्तोवर, त्याचं क्रीमी टेक्स्चर येईस्तोवर. त्यानंतर मग एकीकडे आपण मैदा किंवा कणिक जे आपण घेतोय ते त्याला मीठ आणि जिरं पावडर टाकून त्याला गाळून घेऊया. मीठ, जिरं पावडर आणि बेकिंग पावडर आणि हे गाळून वेगळं ठेवूया. जेव्हा आपलं हे फेटून झालं तर हे गाळलेलं जे पीठ आहेत ते आपण फेटलेल्या तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये टाकायचंय आणि मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर छोटे छोटे त्याचे बॉल्स तयार करायचे आणि बॉल्सला आपण एका ट्रेमध्ये अरेंज करायचे आणि वरून आपल्याला थोडंसं जे आपण भाजलेलं जिरं आहे ते आपण थोडेस त्याच्यावर टाकायचं, म्हणजे ती जिरे खाताना छान लागतो आपल्याला खाली आला की. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या कुकीज आपल्या तयार झाल्या की याला आपण 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 12 मिनिट ओव्हन मध्ये बेक करायच्या आणि गॅसवर करत असेल तर 15 ते 20 मिनिटं प्री हीट केलेल्या गॅसवर स्लो गॅसवर करायचं आणि एक वेळामध्ये काढून बघायचं की त्या कुकीज ओव्हर रंग तर नाही होत आहे, तेवढी आपण काळजी घ्यायची. खूप नाही झाकण उघडायचं, एक वेळ उघडून आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे तुमच्या नमकीन कुकीज पण लवकर तयार होतात.
1: अगदी छान, आणि खायला पण छान लागतात हो ना. सकाळी सकाळी चहा बरोबर कुकीज म्हणजे मस्त.
0: आणि त्या जर घरी बनलेल्या असतील तर
1: आणखी छान. खरंच. तर नम्रताई, यानंतर कुठलं कुकीजचा प्रकार सांगणार आहे तुम्ही?
0: यानंतर पण एक पौष्टिकच अशी कुकीज आहे.
1: हा,
0: ओटमील कुकीज आहे, ओटमील चोको चिप्स.

0: फुगेज.
1: अच्छा.
0: हा, ही पण कणकेपासूनच बनलेली आहे. तर ह्याला लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ 3/4 कप म्हणजे 3/4 कप. त्याच्यानंतर रोल ओट्स म्हणून येतात. ओट्सचा एक वेगळा प्रकार आहे, तर तो पण आपल्याला बेकरीमध्ये अगदी सहज मिळून जाईल. तर ते घ्यायचे आहे आपल्याला 1/4 कप. त्याच्यानंतर आपले रेग्युलर ओट्स जे आपण ओट्स शिजवतो ते ओट्स आहेत 3/4 कप. त्याच्यानंतर चोको चिप्स लागेल आपल्याला परत 1/4 कप. त्यानंतर बटर लागेल आपल्याला 3/4 कप.
1: अच्छा.
0: हा, आणि ब्राऊन शुगर किंवा गुळ, गुळाचं पावडर, हे पण आपल्याला 3/4 कप लागेल. बेकिंग पावडर लागेल आपल्याला 1/2 टीस्पून आणि बेकिंग सोडा लागेल आपल्याला 1/4 टीस्पून. अशा प्रकारे हे आपलं साहित्य आहे. आणि व्हॅनिला एसेन्स 1/2 टीस्पून.
1: अच्छा.
0: हा, याची आपण कृती बघूया.
1: हो.
0: तर एका बाउल मध्ये आपण बटर आणि साखर घेऊन फेटून घ्यायचं. साखर म्हणजे ब्राऊन शुगर आणि गुळ असं दोन पैकी काही पण घेऊ शकता, पण त्याला मिक्सर मधून आपण एक वेळ फिरून घेऊया. त्यानंतर आपण ह्याला परत ते हलकं होईस्तोवर छान फेटून घ्यायचं. एकीकडे आपलं पीठ कणकेमध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सगळं टाकून गाळून घ्यायचं. त्याच्यानंतर ओट्सला पण मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं.
1: अच्छा.
0: फक्त रोल्ड ओट्स फिरवायचे नाही आपल्याला, साधे जे ओट्स आहेत ते आपल्याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचंय. मग आता हे जेव्हा आपण फेटतो, साखर आणि तूप हे जेव्हा फेटतो, ते थोडस 5 मिनिटं फेटल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क ऍड करायचं आपल्याला. 5 ते 7 मिनिटं परत फेटून घेऊया, म्हणजे तेच एकदम हलकं होईस्तोवर. आणि त्यानंतर मग हे गाळलेले जे पीठ आहेत आपलं, कणिक आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जो गाळलेला आहे आपण, तो ह्या मिश्रणामध्ये टाकायचं. सोबत ओट्सचं केलेलं पावडर टाकायचं. त्याच्यानंतर जे रोल्ड ओट्स घेतलेले आहे आपण 1/4 कप, त्यातले अर्धे ओट्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि अर्धे ओट्स राहू द्यायचे. सोबतच आपण ज्या चोको चिप्स घेतल्या त्या पण अर्ध्या टाकायच्या आणि अर्ध्या आपल्याला वर डेकोरेशन साठी लागणार आहे तर त्या राहू द्यायच्या. अशा प्रकारे हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. तुम्हाला जर अगदी वाटत असेल की बो ते गोळा होत नाही, तर मग थोडस 2 चमचे वगैरे दूध आपण पाहून पाहून टाकायचं, एकदम पटकिनी टाकायचं नाही. आणि अशा प्रकारे जो तुमचा गोळा तयार झाला त्याचे छोटे छोटे कुकीज तयार करायच्या आणि त्या एका ट्रे मध्ये लावून घ्यायच्या. त्यानंतर आपले जे रोल ओट्स आणि आपण चोको चिप्स ठेवले होते ते वरून त्या कुकीजला थोडं बोटाने प्रेस करून ते वरून लावायचं. अशा प्रकारे ह्या तयार झालेल्या कुकीज आपण प्री हीट ओव्हन मध्ये 10 ते 12 मिनिट बेक करून घ्यायच्या 180 डिग्री सेल्सिअसवर. आणि गॅसवर जर तुम्ही करत असाल तर 15 ते 20 मिनिट स्लो गॅसवर गरम केलेल्या 15 ते 20 मिनिटं त्याच्यात बेक करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या ह्या ओटमील चोको चिप्स कुकीज पण छान तयार होतात आणि ह्या पण चवीला खूपच छान लागतात.
1: खरंच खूप छान कुकीजचे प्रकार तुम्ही आम्हाला सांगितलेत आणि अगदी नवीन नवीन, म्हणजे आपल्या घरी सामान सगळंच असतं पण आपण ते कधी तयार करून बघत नाही, हो की नाही. आता ओट्स असतात, आपल्याकडे रागी असते, आपल्याकडे कणिक असते, रवा पण असतो आपल्याकडे. या सगळ्या गोष्टी आपण उपयोगात आणून छान कुकीज तयार करू शकतो. आता हे नम्रताताईंनी आपल्याला खूप छान सांगितलंय. तर नम्रता ठाकरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये क्रिस्पी कुकीज आम्हाला खूप छान सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: मला पण तुम्ही इथे परत बोलवलं त्याच्यासाठी मला आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद द्यायचे आहे.
1: नक्की. आणि नम्रता, ते जाता जाता तुम्हाला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: जरा विसावू या वळणावर.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात खमंग आणि चटपटीत या मालिकेत क्रिस्पी कुकीजच्या रेसिपीज नम्रता ठाकरे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणींनी. काय तर सख्यांनो, नक्की करून बघणार ना हे सगळे प्रकार, खूप छान आहेत. मैत्रिणींनो, खरंच या दिवसामध्ये दिवस अगदी मोठा असतो बघा. अगदी सकाळी लवकरच उजाडतं आणि मावळतो देखील तो उशिरा. बाहेर रणरणतं ऊन असतं, त्यामुळं फारसं बाहेर कुठे जाता देखील येत नाही. मग अशावेळी हाताशी असणारा वेळ चटकन जाण्यासाठीचा सोपा मार्ग कोणता, तर तो म्हणजे वाचन. आपल्याकडे अनेक साहित्यिकांचं समृद्ध साहित्य आहे. तुम्ही बऱ्याच जणींनी वाचलंही असेल, अनेक पुस्तकं तुमच्या संग्रही देखील असतील, अनेक पुस्तकं वाचायची सुद्धा तुमची बाकी असतील. पण मग आपली आवड आणि पुस्तकांची निवड कशी करावी याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल, तर मग अशा वेळी थोडंसं मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं ठरतं. आता तर पुस्तकं वाचण्याऐवजी पुस्तकं ऐकण्याचा सुद्धा ट्रेंड आहे. चला तर आज पुस्तक वेध या मालिकेत ऐकूया अंजली दुरुक्कर यांच्याकडून त्यांना आवडलेली पुस्तकं.

विज्ञान युगात मानवानं प्रवेश केला अन बघता बघता दैनंदिन जीवनात विज्ञान तंत्रज्ञानानं दिलेल्या सुखसोयींनी सहजतेनं प्रवेश केला. नंतर आलेल्या संगणक, मोबाईल, इंटरनेट या गोष्टींनी तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. स्मार्टफोनच्या वापरामुळे तर आबालवृद्ध सारे स्मार्ट झाले. सोशल मीडियाने घातलेला धुमाकूळ तर आपण अनुभवतोच आहे. घरांमध्ये टीव्ही आहेत, मोबाईल आहेत, कम्प्युटर आहेत, पण पुस्तकांचं कपाट मात्र असेलच असं नाही. पण 1960-70 दशकात जन्माला आलेले आमच्यासारखे काही वाचनवेडे मात्र आजही चांगल्या पुस्तकांच्या शोधात असतात. चांगलंसं पुस्तक हाती आलं की एखादा खजिना गवसल्याचा आनंद होतो. अशाच काही वाचनीय पुस्तकांची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे. दोन पुस्तकं आहेत ही. पहिलं आहे सुप्रिया संत यांनी लिहिलेलं अमलताश हे आत्मचरित्र, आणि दुसरं आहे बंद खिडकी बाहेर हे डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांनी लिहिलेलं प्रवास वर्णनात्मक पुस्तक. ही काही समीक्षा नाही बरं पुस्तकाची, किंवा पुस्तक परीक्षणही नाही. फक्त त्या पुस्तकांची ओळख करून घ्यायची, पुस्तक मिळवायचं आणि वाचनाला सुरुवात करायची. बस त्या वाचनसमाधीत अलगद शिरायचं आणि आनंद घ्यायचा.

अमलताश हे सुप्रिया संत दीक्षित यांचं आत्मचरित्र. वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर यासारख्या पुस्तकांमधून अत्यंत भावविभोर लेखन करणारे, लहानग्या लंपनचं भावविश्व वाचकांच्या पुढ्यात मांडणारे विलक्षण संवेदनशील लेखक प्रकाश नारायण संत यांच्या सुप्रिया दीक्षित संत या सुविद्य पत्नी, त्यांचं हे पहिलंच पुस्तक. खरं तर मराठी साहित्यात आत्मचरित्र अनेक आहेत. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र, रमाबाई रानड्यांचं आमच्या आयुष्यातील काही आठवणी, सुनीता देशपांडेंचं आहे मनोहर तरी, कमल पाध्येंचं बंध अनुबंध, सुमा करंदीकरांचं रास, अशा कितीतरी आत्मचरित्रांनी मराठी साहित्य

त्यात मोलाची भर घातली. विश्राम बेडेकरांचं एक झाड दोन पक्षी, दया पवारांचं बलुत ही नामावली फार मोठी आहे. अमलताश हे सुप्रिया दीक्षितांचं आत्मचरित्र थोडं वेगळे पण घेऊन उतरलंय. त्या स्वतः व्यवसायानं डॉक्टर. कुठलाही अभिनिवेश न बाळगता साध्या सोप्या भाषेत मांडलेला हा त्यांचा प्रवास आहे. त्यांचे सहचर प्रकाश नारायण संत यांच्या समवेत दीर्घकाळ व्यतीत केलेल्या सहजीवनाचं अत्यंत उत्कट चित्रण त्यांनी या पुस्तकात केलंय. थोर लेखिका आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत या प्रकाश नारायण संत यांच्या मातोश्री अर्थात सुप्रिया दीक्षित यांच्या सासूबाई. बेळगाव सारख्या निसर्गरम्य गावात बाळबोध वातावरणात सुप्रियाताई म्हणजेच सुधा यांचं बालपण गेलं. आजोळचं घर हेच त्यांचं घर, कारण आई वडील विभक्त झालेले आणि आई लेकीला घेऊन माहेरी आलेली. पण त्या काळातही सुधाची आई शिकून नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी होती. आजोळच्या त्या घरानं सुधाला भरभरून माया आणि प्रेम दिलं. शिक्षणाचं महत्व त्या घरात होतंच. सुधाची आई आणि इंदिराबाई एकाच ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरी करत असत. संतबाईंच्या मुलांची चंदू म्हणजेच प्रकाश, रवी आणि पुष्पा यांची मैत्री फुलत गेली. त्यातल्या त्यात चंदू समवयस्क. दोघांच्या बऱ्याचशा आवडीनिवडी छंद एकसारखे. लहानपणापासून एकत्र खेळलेल्या शिकलेल्या या उभयतांच्या मैत्रीची परिणीती प्रेमात कशी होते आणि ते रेशीमबंध कायमचे कसे एकत्र गुंफले जातात यांचं मनोज्ञ दर्शन इथे घडतं. डॉक्टर होणं हे सुधाचं ध्येय. कठोर परिश्रमांनी उत्तम मार्क्स मिळवून मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची डिग्री मिळालेली. पण प्रकाश नारायण संतांसारख्या बुद्धिमान कलावंत व्यक्तीची समृद्ध स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली सुविद्य सुसंस्कृत सहचारिणी म्हणून राहणं सुधाला म्हणजे सुप्रियाला जास्त महत्वाचं वाटलं. कराडला जिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रकाश संतांना सर्वार्थानं साथ देण्यासाठी फक्त जनरल प्रॅक्टिशनर म्हणून कराडलाच स्वतःचं करिअर घडवण्याचा काहीसा कठोर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अन्याय करणारा ठाम निर्णय सुप्रियाताई सहजतेनं घेतात. मनात दाटून आलेला भावनांचा कल्लोळ जिरवत आणि घशातला हुंदका आतल्यात गिळत त्या हसतमुखानं स्वतः निवडलेल्या मार्गानं वाटचाल करतात, कुठेही तक्रारीचा सूर न लावता. भवसागरात लोटलेली जीवन नौका हेलकावे घेणारच. मोठेपणाच्या वलयात असलेल्या व्यक्तींचे पायही शेवटी मातीचेच असतात हा अनुभवही कधीतरी येणारच. व्यथित झालेल्या सुप्रियाताई पुन्हा पुन्हा उभारी धरतात. सासू सुनेचं पारंपरिक नातं आणि त्यातले जवळपास प्रत्येकाला येणारे अनुभव अपरिहार्यच. पण तरीही इंदिराबाई संतांशी सुप्रियाताईंचा असलेला हळूवार अनुबंधाचा रेशीम धागा सतत टिकून राहिला, बळकट होत गेला. संपूर्ण पुस्तकात सुप्रियाताईंनी केलेली निसर्गाची विलोभनीय चित्रणं आपल्याला भुरळ पाडतात. प्रकाश संतांसारख्या कलावंत सहचराला साथ देणारी तेवढीच कलाप्रिय सहचरी सतत जाणवत राहते. दोघाही पतीपत्नींवर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आलेले अडचणींचे डोंगर, त्यातून धीरानं काढलेला मार्ग, सुविद्य कलारसिक सुहृदांचा सहवास, मुलांची शैक्षणिक प्रगती सगळं टप्प्याटप्प्यानं आपल्यासमोर उलगडत जातं. आणि विशेषत्वानं आपण भारावून जातो वनवास, शारदा संकेत, पंखा, झुंबर या क्रमाक्रमानं प्रसिद्ध झालेल्या प्रकाश नारायण संतांच्या पुस्तक लेखन प्रवासानं. सुप्रियाताईंनी त्यांच्यातला लेखक सतत लिहिता ठेवला. तो काळच प्रकाश संतांच्या भरभरून साहित्य निर्मितीचा होता. त्यांचा लंपन, त्याचं निरागस बालपण, त्याच्या भोवती असलेल्या जगाची, त्याच्या भावानुभवांची, त्यानं बालमनानं अनुभवलेल्या बदलत्या ऋतुचक्रांची सांगोपांग नाद रंग रसमय यात्रा वाचकांसमोर उलगडत जाते. आणि या सगळ्या अलौकिक निर्मितीच्या साक्षीदार सुप्रियाताई अतिशय रसाळ भाषेत हा लेखन प्रवास आपल्यासमोर ठेवतात. उभयतांच्या साहित्य, कला, संगीत यातल्या समान अभिरुचीचे, इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वाचे सहज रंग अतिशय हळूवारपणे जाणवत राहतात. पानोपानी जाणवत राहतो प्रकाश संतांचा भास. नियतीचा निघृण घाला प्रकाश संतांना काळाच्या पडद्याआड ओढून नेतो. अतिशय प्रगल्भ शोकात्मता इथे पसरत जाते, आपलं मन हेलावून टाकते. आणि मग सुप्रियाताईंची लेखणी पुन्हा जागी होते. पिवळ्या धम्मक झुंबरांनी बहरलेला त्यांच्या सहजीवनाचा अमलताश त्या आपल्यासमोर ठेवतात. या अमलताशचं सौंदर्य आपण एकदा अनुभवायलाच हवं बरं का?

मैत्रिणींनो, दुसरं पुस्तक आहे डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांचं बंद खिडकी बाहेर हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक. हे वाचलं आणि त्यातला वेगळेपणा मनाला लगेच भावला. डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांचा हा प्रवास वर्णनात्मक ललित लेखांचा संग्रह आहे. आपला भारत बघत असतानाच त्या भारताबाहेर देश प्रदेशही बघत होत्या. स्टीफन झ्वाइग या थोर लेखक आणि विचारवंताच्या पुस्तकांवर त्यांचं फार प्रेम, त्यामुळेच त्यांनी ऑस्ट्रिया या देशाची सफर केली. फ्रान्स हे कलेचं माहेरघर, तिथली मोठमोठी म्युझियम्स संग्रहालयं बघताना त्यात त्या मनोमन हरवून गेल्या. उत्तर ध्रुवाजवळच्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्येही त्या फिरायला गेल्या, भटकंती करून आल्या. हिमालयाची ओढही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. उत्तुंग हिमालय, लडाखची पाषाण शिल्प बघितल्यावर त्यांना कशाचंच आश्चर्य वाटेनासं झालं. त्यांचं संवेदनशील मात्र सतत नाविन्याचा शोध घेत राहिलं. सर्वदूर शुभ्र बर्फ या ललितलेखात त्यांनी ऋषिकेशची गंगा अनुभवली. गंगेचं स्वच्छ चुणीदार पारदर्शक रूप त्यांच्या डोळ्यात मावेनासं झालं. ऋषिकेशच्या गंगेचं मनमोहक आणि लोभस्वाणं रूप साठवून त्यापुढे औली या शुभ्र बर्फानं आच्छादलेल्या निसर्गरम्य गावात पोचल्या. बरोबर स्वतःचं कुटुंब, मित्रमंडळी, लहान मुलं असे सगळेच होते. स्कीईंग शिकणं हे निमित्त, पण त्यांना अनुभवायची होती शुभ्र सुंदर बर्फातली निरामय शांतता. चारही बाजूंना बर्फमय शिखरं, पाईन वृक्षांचा मंद गंध आणि सर्वदूर पसरलेला सोनेरी प्रकाश, विलक्षण सुखद अनुभूती. सगळं टप्प्याटप्प्यानं त्या आपल्यासमोर मांडत जातात आणि आपण त्यात हरवून जातो.

झ्वाईकच्या देशात या लेखात सुलभाताईंचं सखोल वाचन आपल्याला सतत जाणवत राहतं. स्टीफन झ्वाईकच्या वर्ल्ड ऑफ यस्टरडे या पुस्तकानं जणू त्यांना इथे ओढून आणलं. ऑस्ट्रियातल्या साल्झबुर्ग या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या गावी त्या पोचल्या. मोठमोठाली हिरवीगार कुरणं, गर्द वृक्षराजी, खळखळणारे धबधबे, निळभोर आकाश, पांढरेशुभ्र ढग आणि या सर्वांवर पसरलेला हलकासा निळसर धुक्याचा पडदा. तिथे मनमुराद हिंडताना, तिथल्या स्थानिक लोकांसमवेत गप्पा मारताना त्यांना झ्वाईकचा ऑस्ट्रिया सापडत गेला. व्हिएन्ना हे ऑस्ट्रियातलं कलासंपन्न गाव. तिथली भव्य कॅथीड्रल्स, निसर्गरम्य बागा, सुंदर सुंदर म्युझियम्स, भव्य राजवाडे, स्वच्छ रस्ते, कॉफी शॉप्स, सगळं वर्णन अत्यंत ओघवत्या शैलीत त्या करतात. सुंदर सुंदर वास्तुशिल्प, किल्ले, बागा, बर्फाच्छादित शिखरं, मोझार्टचं संगीत, प्राणपणानं जपलेली प्राचीन ऑस्ट्रियन संस्कृती त्यांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचते. चित्रशिल्पांची नादवीणा हा लेख वाचताना तर आपण पॅरिस या कलानगरीत आगळा वेगळा कलानुभव घेतो. सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करणारं नखरेल रंगीबेरंगी फॅशनेबल पॅरिस सुलभाताईंना भुरळ घालू शकलं नाही. त्यांचं कलासक्त मन रमलं बेर्थ मेरिसो, क्लोद मोने, व्हिसलर, पिसारो, व्हॅनगो, लिओनार्दो दा विन्सी यांची एकाहून एक सरस पेंटिंग्स बघताना. रोदॅ या थोर शिल्पकाराची शिल्प असलेली बाग, पिकासोची चित्र बघताना त्यांच्या मनाला अलौकिक शांती मिळते. सीन नदीतून केलेला नौकाविहार हा असाच एक संपन्न अनुभव त्यांच्या वाट्याला आला. ही सगळी वर्णनं अत्यंत ताकदीनं सुलभाताई आपल्या समोर मांडतात. उत्तरेकडे या लेखात उत्तर ध्रुवाजवळचे देश नॉर्वे आणि स्वीडन सुलभाताईंनी पालथे घातले. स्वतःच केलेलं प्रवासाचं नियोजन त्या चौघांना खूप सोयीचं वाटलं. गडद निळं आभाळ,

उंच डोंगर, पाचूसारखा हिरवा समुद्र आणि गर्द झाडीचा प्रदेश लाभलेला नितांत सुंदर नॉर्वे, तिथल्या शांत जनजीवनाचं, मृदू सौम्य लोकांचं, स्वच्छ सुंदर रस्त्यांचं, मदतीला तत्पर अशा युरो रेलच्या कर्मचाऱ्यांचं वर्णन सुलभाताई करतात. ऑस्लो या राजधानीच्या शहरातलं सुप्रसिद्ध विगेलँड पार्क, म्युझियम्स, जगातला सगळ्यात सुंदर रेल्वे प्रवास ऑस्लो ते बर्गन, बर्गन ते गायरँगर या नॉर्वेतल्या देखण्या पिटुकल्या गावात जाण्यासाठी केलेला शाही क्रूजचा प्रवास, मध्यरात्रीच्या सूर्याचं डोळाभर घेतलेलं दर्शन, वाटेत दिसणारे अवखळ धबधबे, सगळं वर्णन वाचताना आपणही जणू नॉर्वेची सैर करून येतो. स्वीडनमधलं स्टॉकहोम हे अतोनात सुंदर, अत्याधुनिक आणि प्रगत शहर. तिथल्या म्युझियममधली व्हॅन गॉगची चित्र सारं त्या भरभरून अनुभवतात. लडाखची पाषाण शिल्प तर मानवी मनाला थक्क करणारी निसर्ग किमया, सुलभाताईंच्या लेखणीतून ती झरझर साकारते. लेह लद्दाख म्हणजे वृक्ष, हिरवा रंग नसलेलं, वाहतं पाणी नसलेलं, शुभ्र बर्फ नसलेलं ठिकाण. तिथे निसर्ग सौंदर्य असेल तरी कसं, या उत्सुकतेपोटी केलेली ही सहल त्यांना ही सहल अंतर्मुख करते, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देते. तिथल्या सरोवराचं निळशार पाणी एकाही चुणीशिवाय स्तब्ध शांत असलेलं, किती रसाळ वर्णन केलंय सुलभाताईंनी या त्यांच्या अनुभवाचं. देश विदेशातलं जग जणू या पुस्तकातून साकार होत असलं तरी हे रूढार्थानं प्रवास वर्णन नाही. आध्यात्मिक बैठक असलेल्या संवेदनशील मनानं जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याचा हा उत्कट आविष्कार आहे. तो अनुभवण्यासाठी आपण या बंद खिडकीबाहेर डोकावून बघायलाच हवं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण पुस्तक वेध ही मालिका ऐकलीत. अंजली दुरुक्कर यांनी करून दिलेला पुस्तक परिचय आपल्याला नक्कीच आवडला असेल. सख्यांनो, आताचे दिवस म्हणजे कडक उन्हाळ्याचे आहेत, पण निसर्गात मात्र विविध रंगागंधांची फुलं अगदी बहरली आहेत. गुलमोहर, अमलताश, पळस, पांगारा, मोगरा, कन्हेर, शिरीष, बोगनवेल, चाफा असे सारेच वृक्ष अगदी हिरवेगार आहेत. मैत्रिणींनो, खरंच ही सृष्टी किती मोहक आहे ना. सर्वतोपरी ती आपली काळजी घेते. आपल्याला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू, ऑक्सिजन, तो देखील या निसर्गातूनच मिळतो. पण सख्यांनो, दिवसेंदिवस प्रदूषण सुद्धा वाढलं आहे. हवामानात वेगवेगळे बदल होत आहेत. त्याचा परिणाम हा थेट या वनस्पती जगतावर होतो. विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम देखील आपल्या दैनंदिन जीवनावर, अन्न सुरक्षेवर होतो. मैत्रिणींनो, 12 मे हा दिवस वनस्पतींच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आठवण करून देतो. त्यांना ही भावना आहेत, त्यांचं आरोग्य छान असेल तर आपलं जीवन नक्कीच अधिक सुंदर होईल. चला तर मैत्रिणींनो, ऋतू कोणताही असू दे, निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्नरत राहूया.

मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आजच्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. सख्यांनो, दिवसेंदिवस पारा वाढतोय तेव्हा शक्यतो दुपारी घराबाहेर जाणं टाळा, आणि जायचं असेल तर काही खाऊनच घराबाहेर पडा. सोबत पाण्याची बाटली देखील असू द्या. शिवाय डोक्याला कानाला स्कार्फ बांधून द्या. बाहेरून आल्याबरोबर फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊ नका. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण

सहकार्य केलं जाईल असं NTA म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास CBIकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास CBIकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील.
या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा

0: यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3 शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी

0: करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे, खते, कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुरा जोशी यांच्या स्वरातील हे गीत, शिरीष गोपाळ देशपांडे यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील वसंत निनावे यांचं हे गीत श्रोते हो आपण ऐकलात आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:55 होत आहेत. ठीक, 1:55 आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सिमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये.
3: शेतकरी बंधूंनो,
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सिमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक

0: एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातं सुरलेलं नाही. कॅमेऱ्यामधनं केलेल्या छाया प्रकाशाच्या योजनेतून, रंगसंयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो, ही तेवढी साथीदार मंडळी आहेत. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय, प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते, समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधूवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची, आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधूवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं, उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणित जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते, पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभी राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथ संगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात, प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पूत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींना, आपल्यापैकी बहुतांश लोकांकडे दूध दुभत्या गायी किंवा म्हशी देखील असतील. आता या दुभत्या गायींची किंवा म्हशींची काळजी कशी करावी, त्यांना कशा पद्धतीचा चारा द्यावा, या अनुषंगानं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेली महत्वाची माहिती आज आपण लक्षात घेऊया. लक्षात घ्या, दुभत्या गायींना किंवा म्हशींना चारा देत असताना तो उत्कृष्ट आणि सकस जर असेल तर खुराकाचा खर्च हा कमी येत असतो. धानाचा तणस, गव्हाचा भुसा, कडबा किंवा मग निकृष्ट गवत दिल्यास खुराक जास्त द्यावी लागते. बरसीम, लुसर्न, सुबाबूळ यासारख्या द्विदल चारा पिकाचा त्यांच्या आहारात जर आपण समावेश केला तर खुराकाची मात्रा ही कमी लागत असते.

0: लक्षात घ्या, द्विदल चाऱ्यामध्ये पचनीय प्रथिनाचं प्रमाण हे जास्त असतं, त्याचमुळे त्याचा आपण वापर अधिक प्रमाणात करावा. आपल्याला ठाऊक आहे की एका गाईला दररोज 8 ते 10 किलो हिरवा चारा आपल्याला द्यायचा असतो. हिरवा चारा द्यायचा असल्यास 1 किलो वाळलेल्या चाऱ्याऐवजी 3 किलो हिरवा चारा आपण द्यावा. शरीर पोषणासाठी एका गाईला अंदाजे 1 ते 1.5 किलो खुराक द्यायचा असतो. द्विदल चारा भरपूर दिल्यास शरीर पोषणास खुराकाची आवश्यकता नसते. दूध उत्पादनाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर दुभत्या गाईस उत्पादनाच्या 40 ते 50% खुराक हा आपल्याला द्यावा लागतो. म्हशीमध्ये दूध उत्पादनासाठी दुधाच्या 50 ते 60% खुराक द्यायचा असतो. गाई किंवा म्हैस ही गर्भावस्थेत शेवटच्या 3 महिन्यात असेल तर दररोज 1 ते 1.5 किलो जास्तीचा खुराक देखील आपल्याला द्यायचा असतो, जेणेकरून त्यांच्या गर्भाची वाढ ही नीट होईल. खुराक मिश्रण बनवताना मका, ज्वारी, जव, बाजरी, गव्हाचा कोंडा यासारख्या पदार्थांचा आपण वापर करावा, कारण त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी उपयोग होत असतो. भुईमुगाची किंवा मग सरकीची, जवसाची, सोयाबीनची ढेप आपण प्रथिनासाठी योग्य प्रमाणात दिली पाहिजे. खुराक तयार करत असताना त्यात 2% खनिज मिश्रण हे मिसळून घ्यावं. हिरवा चारा जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर अजीवनसत्व आपण खुराकात टाकून द्यावं. अशा पद्धतीनं दुभत्या गायीची किंवा म्हशीची आपण निगा राखली तर निश्चितच आपल्याला जनावरांपासून अपेक्षित दुधाचं उत्पादन घेता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी.
2: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
3: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
2: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
3: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
4: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
5: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
6: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
5: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
7: सांग तू माझा,
5: तुमच्या आवडीची
6: पाहिले नमी तुला,
5: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
6: दिसशी तू नवतरुणी काश्मीरी.
5: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
8: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
5: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोच.
8: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
9: नमस्कार
8: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
9: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार,

0: तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात, आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो, आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
1: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
0: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिमटम्स असतात, जसं स्लरिंग होणं, म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं. तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
0: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होतंय, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्व्हायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईन मुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि

शिक्षा ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने ज्याला आपण सबसिडी म्हणतो त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य

0: तर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
0: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. श्रोतो दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील

तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. TVK सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होते. संध्याकाळचे 5 वाजतायत. या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन ऐकलत. राग होता पटदीप आणि त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक लोकांचं योगदान लाभलंय. आज अशाच एका व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. विजय भट हे भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत यशस्वी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मानले जातात. त्यांनी भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. धार्मिक, सांगीतिक आणि सामाजिक विषयांवर उत्कृष्ट चित्रपट निर्माण करून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलं. विजय भट यांचा जन्म 12 मे 1907 रोजी गुजरातमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्य, संगीत आणि नाटक यांची आवड होती. पुढे ते मुंबईत आले आणि चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. आपला भाऊ शंकरभाई यांच्यासोबत त्यांनी 1929 मध्ये दिल्ली का छेला हा मूकपट तयार केला. त्या काळात भारतीय चित्रपटसृष्टी नुकतीच विकसित होत होती आणि विजय भट यांनी त्या विकासात मोठं योगदान दिलंय. त्यांनी प्रकाश पिक्चर्स ही चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. या संस्थेअंतर्गत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिकता आणि संगीत यांना विशेष महत्व असायचं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना कुटुंब वत्सल प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात जास्त प्रसिद्ध चित्रपट म्हणजे रामराज्य. हा चित्रपट प्रभू श्रीरामांच्या आदर्श राज्यव्यवस्थेवर आधारित होता. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव भारतीय चित्रपट मानला जातो. या चित्रपटामुळे विजय भट यांचं नाव संपूर्ण देशभर प्रसिद्ध झालं. यानंतर त्यांनी प्रसिद्ध बैजू बावरा हा संगीत प्रधान चित्रपट तयार केला. या चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीताचा अप्रतिम वापर करण्यात आला होता. चित्रपटातील गाणी आणि कथा प्रचंड लोकप्रिय झाले. संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीलाही या चित्रपटाने नवी उंची दिली. मन तडपत हरी दर्शन को आज आणि ओ दुनिया के रखवाले ही गाणी आजही अजरामर आहेत.

विजय भट यांनी गूंज उठी शहनाई आणि हिमालय की गोद में यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटांमध्ये संगीत, भावनिक कथा आणि संस्कार यांचा सुंदर मिलाप दिसून येतो. त्यांनी फक्त चित्रपट बनवले नाही तर भारतीय चित्रपट उद्योगाच्या विकासातही आपलं योगदान दिलं. विजय भट हे फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्फ ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. भारतीय चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. 1978 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. विजय भट हे अत्यंत शांत, विद्वान आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारतीय संस्कृती जपणारे चित्रपट निर्माण केले आणि प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. 17 ऑक्टोबर 1993 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या चित्रपटांचा सुवर्ण काळ आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर आहे. अशा या महान चित्रपट निर्मात्याने

0: तर मित्रांनो, आता वळूया मालिकांकडे. सगळ्यात आधी ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण निर्मिती देवलसी हिच्या सोबत.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी रेडिओ मैत्रीण निर्मिती आजच्या सांजवेळ या मालेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. आज जागतिक परिचय

सेविका दिन। दरवर्षी 12 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस आरोग्य सेवेतील सेवाभावी स्त्री फ्लोरेन्स नाइटिंगल यांना समर्पित आहे। त्यांना द लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखले जाते। त्यांनी युद्धकाळात जखमी सैनिकांची सेवा करून परिचारिका या क्षेत्राला नवीन दिशा दिली। मित्रांनो, डॉक्टर रुग्णाचे उपचार करतात, पण रुग्णाला आधार, धीर आणि प्रेम देण्याचे काम मात्र परिचारिका करतात। रुग्णालयात एखादा रुग्ण एकटा पडला असताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी आणि त्याला जगण्याची उमेद देणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका। कोरोना महामारीच्या काळात आपण पाहिले, जेव्हा संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होते, तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता परिचारिका दिवस रात्र रुग्णांची सेवा करीत होत्या। त्यांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून मानवतेची खरी सेवा केली। हे त्यांचे धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा आपल्याला नक्कीच प्रेरणा देते। मित्रांनो, आजच्या या दिवशी आपण फक्त त्यांचे कौतुकच नाही तर त्यांचा सन्मानही केला पाहिजे। समाजात त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांना योग्य मानसन्मान मिळालाच पाहिजे। आणि याच नोटवर इथेच वेळ झाली आहे थांबण्याची। तत्पूर्वी हे छानसं गाणं ऐकूया आणि पुन्हा भेटूया सांजवेळ या मालेत। तोपर्यंत निर्मितीचा नमस्कार।

0: मित्रांनो, आताच आपण ऐकली सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण निर्मिती देवलसी हिच्यासोबत. आणि आता ऐकूया AIR@90 अंतर्गत ऑक्सफर्ड स्पीकर अकॅडमी येथे आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचं मनोगत.
1: नमस्कार मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने आपण ऑक्सफर्ड स्पीकर्स अकॅडमीमध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेतील सेकंड रनर अप आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांच्याशी या स्पर्धेविषयी आणि ओव्हरऑल आकाशवाणीविषयी जाणून घेणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अक्षय, विकिन, दीप आणि अक्षया. सो मला सगळ्यात पहिले अक्षयला विचारायला आवडेल की ही स्पर्धा तुम्ही जिंकल्यात, सेकंड रनर अप आहात तुम्ही सगळे, तर कसं वाटतंय?
2: खूप छान वाटत आहे. इनिशियली मी खूप नर्वस असायचं स्टेजवर जायला, कॉन्फिडन्स पण थोडा लो होता.
1: ओके.
2: बट आफ्टर जॉईनिंग ऑक्सफर्ड अकॅडमी, संजय सरने आम्हाला खूप ट्रीम केला आहे, तर तो एक्सपिरियन्स रिअली मॅटर करतो आम्हाला. आणि नाऊ वी रिअली फील कॉन्फिडंट.
1: अच्छा दीप, तू काय सांगशील?
3: हो, सर्वात आधी तर खूप खूप आनंद होत आहे की इतकं मोठं काय चान्स मिळालेलं आहे मला इकडे बोलायचं, आणि खूप अनएक्सपेक्टेड होतं माझं जिंकणं. म्हणजे मला तर म्हणजे आता मी

0: अलुमिनाय ऑक्सफर्डमध्ये, तर आम्हाला शिकवलं गेलं की कसं बोलायचं आणि काय. बट इट वॉज माय फर्स्ट ओरेटर कॉम्पिटिशन लाईक आफ्टर 2-3 इयर्स. तर थोडंसं नर्वसनेस होतं की आता इतक्या वर्षांनंतर बोलतोय, स्टेजवर जातोय, तर कसं राहणार, लोकांसमोर बोलू शकणार की नाही. पण एक छान एक्सपिरियन्स होता आणि जिंकल्यावर तर आणखी आनंद तर आहेच. आणि आकाशवाणीने आम्हाला इतकं बोलवलं आणि हे एक्सपिरियन्स तर आणखी नवी.
1: हा अक्षय, तू काय सांगशील?
2: ओरेटर जिंकून खूप छान वाटत आहे. हा म्हणजे ऑक्सफर्ड जॉईन केल्यावर असं झालं की मला कळलं की आपण कुठे लाय करतो. माझं हे सेकंड ओरेटर होतं आणि त्याच्यात मी सेकंड रनर अप आली आहे. आणि संजय सर इतके मोटिवेट करतात की वर्ड्सच नाही आहे बोलायला, इतके जास्त. म्हणजे ऑक्सफर्ड मध्ये जो पण येईल ना, सरांनी डिसाइडच करून ठेवलंय की मी तुम्हाला पुश करणारच आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये असाल किंवा तुम कुठे, प्रत्येक जणाची एक लेवल असते
1: बरोबर.
2: आणि आपल्याला खूपदा असं होते की आपल्याला माहित नाहीये आपली लेवल काय आहे. जरी असली तरी आपल्याला आयडियाच नसते की हो मला येतं की नाही येत. तर संजय सर प्रत्येक मंथ मध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म देतात की तुम्हाला जाऊन म्हणायचंच आहे. तर तिथे पार्टिसिपेट केलं आपण तर आपल्याला कळतं की आपण कुठे लाय करतो आणि मग तिथून आपण इम्प्रूव्ह होतो हळूहळू. हे सेकंड ओरेटर होतं, चांगलं वाटलं मला सेकंड रनर अप येऊन. आणखी सर मोटिवेट करतच आहे. त्या दिवशी मी गेली होती सरांसोबत बोलली तर सर बोलले की हा असंच करत राहा, आणखी समोर जा आणि ओरेटर ऑफ द मंथ बनूनच यायचं आहे तुम्हाला. तुमची फोटो वेबसाईटवर आलीच पाहिजे आहे, डिस्प्ले बोर्डवर लागलीच पाहिजे आहे. तसं कंटिन्यू करा.
1: विकिन तुम्ही काय सांगाल?
3: माझा पण एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे थोडा बाकीच्यांपेक्षा. कारण का जेव्हा मी ऑक्सफर्ड जॉईन केलं होतं त्यावेळेस खूप सारी म्हणजे एन्झायटी, शायनेस आणि खूप कमी बोलणं होतं. पण हळूहळू आणि सर्वांनी म्हणजे जसं आपले गणेश सर वगैरे आहेत, सर्वांनी मोटिवेट केलं आणि मला पुश केलं तिकडे स्टेजवर जाण्यासाठी. आणि हळूहळू मग माझं पूर्ण जे फिअर होतं ते कमी व्हायला लागलं आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं का म्हणजे रनरच्या लिस्टमध्ये राहील. आणि आय गिव्ह माय बेस्ट देअर अँड आय वॉज इन.
1: आज तुम्ही सगळे इथे आकाशवाणीच्या स्टुडिओत आहात आणि इथून तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधताय किंवा तुमचे विचार मांडताय, तर कसं वाटतं इथे येऊन?
2: माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप जास्त नवीन आहे. म्हणजे मी आता मला कळत आहे की आरजे एका स्टुडिओमध्ये बसून आपल्या नुसत्या आवाजाने सगळ्यांचं मन जिंकतात. तर हे मला आता दिसत आहे की कसं होते. आधी मी विचारच करायची की हे कसं होत असेल. सगळे म्हणजे आरजे पण इतके फेमस होऊन जातात, बाहेर सगळे त्यांचंच नाव घेतात इतकं. तर हे म्हणजे कसं होतं नुसत्या आवाजाने, कारण फेस टू फेस तर नाही राहत ना हे. नुसत्या आवाजाने ते प्रत्येकाचं मन जिंकून घेतात. तर हे मला आता कळत आहे आणि खूप छान वाटत आहे की मला हा चान्स मिळाला. हा चान्स मला ऑक्सफर्डनी दिला, संजय सरांमुळे मिळाला आणि विजय राजपूत सर जे तेव्हा जज होते त्यांनी खूप चांगलं असेसमेंट केलं. आणि त्यांनी म्हणजे आमच्यावर भरोसा केला, विश्वास केला की हो तुम्ही या, हे एक्सपिरियन्स घ्या, कसं असतं, कसं आहे बघा. तर चांगलं वाटत आहे.
1: क्या म्हणते दीप?
0: 90 वर्ष झाल्यात आकाशवाणीला. आणखी लहानपणीपासून रेडिओ ऐकत आलोय, गाणी ऐकत आलोय. खूप प्रोग्राम व्हायचे, कधी जोक्स असायचे तर कधी सिरियस ड्रामा. आणि पहिल्यांदा स्टुडिओमध्ये बसून बोलण्याचा हा एक्सपिरियन्स आणि म्हणजे ते सगळं सेटअप वगैरे बघून लाईक खूपच ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स आहे. खूप नवीन आणि असं वाटतं की खरंच काहीतरी केलंय. तर फिलिंग प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि हा म्हणजे आकाशवाणी ऐकलेलं आहे, इतकं मोठं नाव आहे आणि जे खूप आठवणी आहेत म्हणजे लहानपणीच्या याच्यासोबत जोडलेल्या.
1: एखादी आठवण सांगू शकलास तर आम्हालाही ऐकायला आवडेल.
0: हो म्हणजे COVID-19 ची गोष्ट म्हणजे तेव्हा तर आमच्याकडे मोबाईलही नसायचे, ते कीपॅड मोबाईल असायचा बाबांकडे सुद्धा. तर त्यामध्ये एंटरटेनमेंटचा एकच सोर्स होता कारण की बाबा थोडेसे स्ट्रिक्ट, तर त्याच्यामुळे टीव्ही घरी लागायची नाही. टीव्ही असली तरी त्याच्यावर तुम्ही काही बघू नाही शकत आणि खूप लिमिटेड एंटरटेनमेंट असायचं. तर तेव्हा रेडिओ मिरचीवर गाणी ऐकायची, मग त्यांचे प्रोग्राम्स अटेंड करायचे. तर अशी आणखी मग इकडेचे तिकडनं कधी ट्युशनला चाललो, कधी ट्रॅव्हल करतो. तर तेव्हा इतकं मोबाईल आणि ते सगळं नव्हतं इंटरनेट. तर तेव्हा आमचं गो टू सोर्स म्हणजे आकाशवाणी रेडिओच होतं. तर इकडे पहिल्यांदा आलेलो आहे मी आणि पहिल्यांदा आतनं सगळं बसून बघून बोलणं हे खूप म्हणजे ओव्हरवेलमिंग आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे.
1: तुम्ही काय सांगणार?
4: आकाशवाणी म्हटलं तर

0: म्हणजे आधी सगळ्यात आधी आपल्याला काय आठवतं ते इम्पॉर्टंट आहे आय थिंक. कारण की आकाशवाणीचा एक सॉफ्ट साऊंड आहो, स्वागत आहे आपका आकाशवाणी में, मीन्स मला एक्झॅक्टली नाही आठवत असं, बट तो एक खूप युनिक आहे आणि खूप वर्षांपासून तसा आहे, एकदम असा सूदिंग आणि सॉफ्ट व्हॉइस आहे, तर तो नेहमी लक्षात राहतो. आणि आम्हीच नाही तर हे सगळे आम्ही ग्रँड पॅरेंट्सपासून पण ऐकत आहे, जसं सगळ्यांना माहिती आहे आता 90 इयर्स कम्प्लीट होणार आहे, तर ते पण अगदी कंटिन्युअसली दिवसभर त्यांचा ऐकायचा, जे काही काम सुरू आहे विथ दॅट रेडिओ सुरू असायचाच तो त्यांचं. म्हणजे आज जसं आहे की आपण मल्टिपल चॅनल्स चेंज करत राहतो, बट त्यांचं तसं नसायचं, एकदा आकाशवाणी सुरू झालं की तेच चालू राहणार जोपर्यंत काम चालू होत आहे. आणि मी पण खूप एक्सायटेड होतो, कारण की नेहमी असंच वाटायचं की तिथे माईक असेल फक्त, म्हणजे त्याच्या मागची दुनिया नाही माहिती होती की काय आहे नक्की,
1: प्रोसेस कशी असते इथल्या कामाची ती नव्हती माहिती.
0: राईट, कारण की त्या माईकच्या मागे एक रिस्पॉन्सिबल व्हॉइस आहे जो इतक्या लोकांना इन्फ्लुएन्स करत आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते त्या चेअरवरती बसून आज म्हणजे खूप एक्सायटेड फील होत आहे. अँड डेफिनेटली थँक्स टू विजय सर फॉर दॅट प्रोव्हाइडिंग अस दी प्लॅटफॉर्म, आणि आम्हाला नक्कीच एनकरेज करेल हे लाईफ.
1: अगदीच अगदीच. आज तुम्ही इथे आहात, तुमचे विचार मांडताय, याच्या पुढे सुद्धा तुम्हाला कुठल्या पद्धतीने आकाशवाणीशी जोडलं राहायला आवडेल?
0: डेफिनेटली एक स्टोरी टेलिंग जी असते त्या माध्यमातून मला डेफिनेटली इथे कनेक्टेड राहायला आवडेल, कारण की स्टोरीमध्ये ती स्टोरी त्याच्यामध्ये लेसन्स जे आपण प्रोव्हाइड करू शकतो किंवा इझिली जे कनेक्ट करू शकतो पीपलशी, तर ते मला खूप छान वाटतं आणि जे की ऑडियन्सला पण ऐकायला बरं वाटतं. तर डेफिनेटली त्या स्टोरी टेलिंग साठी तर मी नक्कीच एनी टाइम इन्वॉल्व होईल.
1: दीप तू काय सांगशील?
2: माझी 12वी झाली आहे, आणखी मला बऱ्याचशा मीटिंग्स मध्ये बोलवलं गेलं होतं की युवाचं तुमचं मत काय ऍज अ स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह अबाउट व्हेरियस टॉपिक्स. मला वाटतं आकाशवाणी इतकं मोठं सोर्स आहे आणि बरेचसे पॉडकास्ट आणि हे काय वेगवेगळे होत असतात, प्रोग्राम्स होत असतात, तर त्यामध्ये मला ऍज अ स्टुडंट किंवा ऍज अ यंगस्टर काय विचार करतो त्या पर्टिक्युलर टॉपिक्सवर, तर बिकॉज खूपसे लोक आहेत जे आता म्हणतात की जेनझीला समजणं कठीण आहे. आम्ही तुम्हाला सांगू, आम्हाला समजणं इतकंही कठीण नाही आहे, तर त्याच्यासोबत मला आकाशवाणीसोबत जोडलेलं आवडेल. अपार्ट फ्रॉम दॅट मला माझे स्वतःचे हॉबीज वगैरे आहेत, मला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, स्टोरी टेलिंगमध्ये आहे, आणखी डिबेट करायला आवडतं, तर मे बी त्याच्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो. आणि हो, जसं सांगितलं तुम्हाला, ऍज अ स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह मी आकाशवाणीसोबत दरवेळेस उभं राहणार.
1: येस, क्या बात आहे.
3: मी आकाशवाणी सोबत कुठल्याही वेनी कनेक्ट राहायला मला आवडेल आहे, कारण की मला ऑलरेडी आय एम फीलिंग ऑनर्ड टू विजिट अ प्लेस विच हॅज सच अ लॉंग हिस्ट्री. तर मला कुठल्याही वेनी कनेक्ट राहायला आवडेलच, कारण की मला ऑलरेडी आता इतकं छान वाटत आहे इथे येऊन इथे तुमच्याशी बोलून, तर असं जर मला नेहमी चान्स मिळाला मला खूप छान वाटेल, मला राहायचंच आहे कनेक्ट.
1: अगदी. तुम्ही काय सांगाल?
4: आकाशवाणीशी जोडून राहण्यासाठी मला भारतीय चित्रकला आणि त्याची परंपरा याच्याबद्दल थोडी माहिती आहे, आणि मला वाटते का ते
1: या माध्यमातून
4: सांगू इच्छितो. आणि कारण का भारतामध्ये असे खूप सारे प्रकार आहेत जे आपल्या सतत जीवनाशी निगडित आहेत,
1: बरोबर,
4: आणि त्याच्यामुळे मला वाटते का
1: सगळ्यांपर्यंत तो विषय पोहोचला पाहिजे. अगदी अगदी. तुम्ही सगळे आलात आणि इतक्या छान गप्पा झाल्या आपल्या सगळ्यांच्या, सो नागपूर आकाशवाणीतर्फे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार, आणि तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.
5: मित्रांनो, आताच आपण AIR@90 अंतर्गत ऑक्सफर्ड स्पीकर अकॅडमी येथे आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचं मनोगत ऐकलं. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा, केंद्र निदेशक आकाशवाणी, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. मित्रांनो, अशाच एका नवीन विषयासह आपण पुढल्या भागात भेटूया. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: हैदराबाद अंक तालिका में दूसरे और गुजरात तीसरे नंबर पर है। आज के मैच का विजेता तालिका में शीर्ष पर पहुंच जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव। नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज। आणि विदर्भात उन्हाचा तडाखा। उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाही। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात नेदरलँड्स स्वीडन नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईला पोचतील। तिथं त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायन अल नाहयान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्न यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहे। चौथ्या टप्प्यात पंतप्रधान सोमवारी नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज स्पष्ट केलं। पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलंय असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सीआयआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते। देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले। महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेलं असून देशाची संपत्ती देशातच राहणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। स्वदेशीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सोलर हा प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं। चार्टर्ड विमानाचा वापर केवळ तातडीच्या कामांसाठी वर्षातून 4-5 वेळाच केला जातो आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासकीय बैठका प्रामुख्यानं ऑनलाईन घेतल्या जात असून विरोधक सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झाल्याची टीका बावनकुळेंनी केली। महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा आज नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक 19 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी

0: मान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलंय. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झालाय. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या मूर्तीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
1: आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूट चे हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आता काम आहे ते सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे. लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालीसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतो आहे. मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्यातील क्षण आहे त्या क्षणाचंही प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
0: तब्बल 206 फूट उंच आणि सुमारे 162 फूट विस्तार असलेली ही प्रतिमा दूरवरूनही भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मूर्तीचं विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी हनुमान चालीसा. यामुळे भाविकांना भक्तीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव घेता येणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात 44.9°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 44.6 तर वर्धा इथं 43.2 आणि नागपूरसह बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42°C पुढे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात गोंदिया आणि राजनंदगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित विक्री मशीन, ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेय सहज, जलद आणि स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावी या दृष्टीनं राज्य सरकारनं घर बांधणी आणि अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय

अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा, उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूया भरत आला परत या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना विजय गोखले यांची आणि संगीत आहे ज्ञानेश कुमार यांचं.

श्रोते हो, आताच आपण भरत आला परत या चित्रपटातलं गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोतहो, मंडळी, आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोतहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानेच आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेड क्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत

0: करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा आमचा हे आहे इम्पार्शियालिटी. इम्पार्शियालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे. कोणाच्या बाजूने जास्ती झुकतं माप द्यायचं याच्या बाजूने द्यायचं आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स. म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
1: हस्तक्षेप नसावा.
0: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तऱ्हेचे लोक आहेत.
1: याला जोडण्यासार्थ मला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
0: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरं घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल. आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
1: तुम्ही प्रशिक्षित जर
0: असाल तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
1: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखादं मोलाच्या क्षणी तुम्ही जर ती मदत केली तर एखादा जीव
0: वाचू शकतो,
1: आहे तो वाचू शकतो. जे आहे
0: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
1: सर मला कसं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
0: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच असतं, त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे
1: आयोजित करणे.
0: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये. आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक चिंचवडला आहे सकाळी 11 वाजता.
1: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
0: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही

0: जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
1: अच्छा
0: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण डेंटल इम्प्लांट ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का तर याबाबत सांगा ना.
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर.
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती त्याबद्दलचे समुपदेशन त्याबद्दल नंतर जे त्याची औषधं असतात हे सर्व उपलब्ध आहेत तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता आणि ह्या सगळ्या सेवा दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली किंवा कवळी बसून घ्यायची असली किंवा काही दात काढायचे असतात या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कायमचा प्रश्न असतो त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन नसतं तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे
0: जरूर किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही
1: आपल्याला काय सांगताय.
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय ती म्हणजे फिजिओथेरपीची आणि त्या आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपी

0: गरजेची आवश्यकता असते कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेडक्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्या संवेदनेने त्यांची मदत करतात.
1: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आम्ही आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलां एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा आणि त्याचं कुठलीही फी नाही आहे शाळेला आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसेमिया होता आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून थॅलेसेमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, 2 थॅलेसेमिया मायनर्स यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या

0: मग सांगायचं तर प्रोटीन और प्रथिनाचा भाग आहे आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जात.
1: अच्छा बर.
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसिमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसिमिया मेजरचं निदान करू शकतात.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसिमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसिमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नोरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसिमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: बरोबर.
0: म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस.
1: अच्छा.
0: आता हे सगळे थॅलेसिमिया मायनर आहेत.
1: पण आता ते एकदम छान
0: काय तट्टेकट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे. अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80व्या 82 वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला लागतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडंसं प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू. म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगू.
0: हो, म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह हे आमचं ब्रीदवाक्य आहे, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो, लोक बघतात म्हणतात नको कशाला, जाऊ दे मी पळून जातो. आणि तिथे आमचं म्हणणं आहे अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनु गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
1: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनु गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्य

त्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्यसेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या

0: प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेला आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत

0: हा 101 ते 119% आपण जो म्हणतो तो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे, तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे. आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका, लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये, योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940 ते 1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमाला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले. आणि त्याला सुद्धा शस्त्र, विमान, जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता. आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जनतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली. आणि आता त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते. त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदर अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉलसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळा सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 रुपयाचा डॉलर जबाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी, तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील. आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलेत आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्यात अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार

0: होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सदस्यांचं, त्याच्यामध्ये इराण सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामा नेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी काही सकाळी युद्ध थांबून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असते तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. चीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या GDP पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय

0: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं घर माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवूनही ते उपाशी, त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे.
1: मंडळी, पीक लागवडी सोबतच पिकाची साठवण सुद्धा महत्वाची बाब असते. या संदर्भात आजचा पहिला विषय ऐकूया, धान्याची घरगुती ते व्यावसायिक स्तरावर शास्त्रशुद्ध साठवण. याबद्दलची माहिती ऐकूया तज्ज्ञ सुनीता चव्हाण यांच्याकडून.

शेतकरी बंधूंनो, अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपल्या संस्कृतीत मानले गेले आहे. शेतकरी वर्षभर कष्ट करून धान्य पिकवतो, पण योग्य साठवण नसेल तर कीड, ओलावा, उंदीर, बुरशी यामुळे मोठं नुकसान होते. म्हणूनच उत्पादना इतकीच साठवणूक करणे हा महत्वाचा आहे. संतांनी असं म्हटलेले आहे, थेंब थेंब तडे साचे, म्हणजे थोडी काळजी घेतली तर मोठं नुकसान आपल्याला टाळता येते. धान्य साठवण म्हणजे फक्त अन्न जपणे नव्हे तर शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब जपणे असं आहे. जसं की आपण बघितलं आहे की घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर अयोग्य साठवण, ओलावा, कीड, उंदीर, बुरशी आणि वाहतुकीमुळे सर्वसाधारणपणे धान्याची खूप नासाडी होते. घरगुती स्तरावर 5 ते 10% धान्याची नासाडी होते आणि त्यामुळे 2 ते 5 हजार रुपयाचा शेतकऱ्यांचा घरगुती आर्थिक नुकसान होतो. तर व्यावसायिक स्तरावर भारतात दरवर्षी 1,00,000 टन धान्य खराब होत असल्याने 1,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. काही अहवालानुसार देशात धान्य नासाडीमुळे अंदाजे 50,000 कोटीपेक्षा अधिक नुकसान होत आहे असे सांगितले आहे. आज आपण घरगुती ते व्यावसायिक स्तरावर कमी खर्चात सोप्या आणि शास्त्रोक्त साठवण पद्धती कशी आहे हे जाणून घेणार आहोत. साठवणीपूर्वी धान्याची योग्य तयारी कशी करावी हे आपण बघूया. धान्य साठवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धान्य पूर्ण कोरडे असणे जरुरी आहे. धान्यात ओलावा जास्त असेल तर बुरशी आणि कीड पटकन लागते. सर्वसाधारणपणे धान्याचा ओलावा 10 ते 12% कमी असावा. उन्हात 2-3 दिवस चांगले वाढवून मगच त्याची साठवण करावी. एक जुनी म्हण आहे, कोरडे धान्य सुखाचे भांडार. धान्य स्वच्छ करून त्यातील तूस, कचरा आणि तुटलेले धान्य वेगळे करावेत. घरगुती शास्त्रोक्त साठवणची पद्धत कशी आहे ते आपण बघूया. ग्रामीण भागात पूर्वीपासून अनेक पारंपरिक पद्धती वापरल्या जातात, त्या आजही उपयुक्त आहे. त्यात कडुलिंबाचा वापर आणि राखेचा वापर ते करत असतात. तर कडुलिंबाचा वापर कसे करतात ते आपण बघूया. त्यात ते सुकलेली कडुलिंबाची पानं त्याची पोटली तयार करतात आणि ही पोटली धान्यात ठेवतात, त्यामुळे किडी पासून त्याचा धान्याचा बचाव होतो. त्या सोबतच जर आपण नीम पावडर, नीम किंवा एरंडीचं तेल धान्याला लावलं तर त्यापासूनच धान्याची चांगली साठवण होते. आणि राखेचा वापर हे डाळीसाठी खूपच उपयुक्त आहे. स्वच्छ सुकलेली चुलीची राख धान्याला लावल्यास त्याचा ओलावा कमी होतो आणि त्यामुळे धान्य चांगले राहतात. तर आपण बघूया पारंपरिक घरगुती साठवण पद्धत कशी आहे, त्यासाठी काय काय वापरतात. तर मातीची कोठी, बांबूची कणगी आणि त्यासोबतच लाकडी पेटी ह्या 3 प्रकारच्या साठवणी करता गावामध्ये वापरत असतात. त्यात मातीची कोठी गावाकडे पूर्वीपासून वापरली जातात आहे. ती माती, शेण आणि भुसा वापरून तयार केली जाते. ग्रामीण भागातील पारंपरिक मातीच्या कोठ्या

तापमान नियंत्रण किंवा संतुलन ठेवण्याकरता फारच उपयोगी आहे. यात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे साठवण्यासाठी अगदी उपयुक्त आहे. त्यामुळे त्याच्यावरती जर आपण शेण मातीचा लेप लावल्यास तर उंदीर आणि कीड हे कमी होतात. जर आपण लहान कोठी तयार केल्या गेलं तर ते 1,500 ते 2,000 रुपयाचा खर्च येतो आणि मोठी तयार करतो तर 5,000 पर्यंत खर्च येतो. याचा फायदा एकच आहे, हे तयार करत असताना आपल्याला कमी खर्च लागतो, हे पर्यावरण पूरक आहे आणि त्यामुळे धान्य पण थंड राहतो. याची मर्यादा एकच आहे की जर ओलावा असलास तर त्याच्यामध्ये तडे जाऊ शकतात. दुसरी घरगुती शास्त्रोक्त साठवणची पद्धत म्हणजे बांबूची कणगी किंवा टोपल्याचा वापर. यासाठी धान्य साठवण्याकरता बांबूपासून टोपल्या बनवतात आणि हे टोपल्या बनवल्यानंतर शेण आणि मातीचा लेप दिला जातो. हे तयार करण्यासाठी 800 ते 2,500 पर्यंत आपल्याला खर्च येतो आणि हे मका, ज्वारी, तूर हे साठवण्याकरता वापरले जाते. त्याशिवाय लाकडी पेटीमध्ये सुद्धा घरगुती पद्धत मध्ये धान्य साठवले जातात. लाकडी पेटीमध्ये जर धान्य ठेवलंस तर उंदिरापासून बचाव होतो, आपल्या धान्याला ओलावा कमी लागतो आणि टिकाऊ पण असते. ही पेटी तयार करत असताना जवळपास कमी साईजची असली तर 3,000 रुपये खर्च येतो आणि मोठा आकाराचा असलास तर 10,000 रुपयाचा खर्च येतो. याची आपण नियमित तपासणी करत राहावी. म्हणजे जर 15 दिवसांनी त्याचे धान्य आपण तापसले तर आपल्याला समजते की त्याच्यामध्ये ओलावा आला की कीड आहे. जर हे दिसल्यास तर आपण परत त्याला उन्हामध्ये आपण वाढवून घ्यायचे. आता वर्तमान युगात घरगुती साठवणी करता प्लास्टिकचे ड्रम किंवा धातूचे ड्रम असे वापरू लागलेले आहेत. प्लास्टिकचे ड्रम किंवा धातूचे हे ड्रम मध्ये आपण आपले धान्य ठेवलं तर याच्यामध्ये हवा बंद तो राहतो, त्याचं झाकण कडक असतो, जमिनीवर ठेवत नाही आपण, त्याला लाकडीच्या फळेवर ठेवतो, तर यामुळे आपले धान्य सुरक्षित राहते आणि त्यामुळे आपल्या धान्याला कमी कीड लागते. जर 50 किलोची आपण हे ड्रम विकत घ्यायला गेलो तर 700 ते 1,200 रुपयाचा खर्च येतो आणि 100 किलोची जर हे ड्रम घेतलं तर 1,500 ते 3,000 रुपयाचा त्याच्यामध्ये खर्च येतो. त्याचा फायदा एकच की हे प्लास्टिक ड्रम हलके असतात, स्वच्छ करायला सोपी जाते आणि आपल्या धान्याला ओलावा कमी राहतो. आणि स्टीलचा ड्रम किंवा टाकी वापरलीस त्यामुळे आपले जे धान्य दीर्घ काळपर्यंत टिकतो आणि हे घरासाठी अगदी सुरक्षित पर्याय आहे. त्याची किंमत म्हणजे खर्च आपण पाहायला गेलं तर लहान साठवणुकीचा जे ड्रम असतो ते 3,000 पर्यंत जातो आणि मोठी टाकी असली तर 10,000 रुपयापर्यंत आपला खर्च जातो. त्याशिवाय आजकाल HDPE आणि पिक्स या प्रकारचे बॅग वापरू लागलेले आहेत. म्हणजे हे आधुनिक हवाबंद बॅग वापरू लागले आहेत. ही आता शास्त्रोक्त साठवणीसाठी खूप प्रसिद्ध होत आहे. याचे वैशिष्ट्य असे आहे की हे याच्यामध्ये धान्य ठेवलंस ते हवाबंद राहते, त्याच्यामध्ये कीड कमी लागते, रसायनाशिवाय हे साठवण शक्य होत आहे. आणि 50 किलोची आपण जर बॅग घेतली, ती HDPE बॅग घेतली तर 250 रुपये मध्ये जाते आणि त्याच्या जास्त क्षमतेची आपण जर बॅग घेतली तर 500 पर्यंत जातात. याचा उपयोग म्हणजे गहू, डाळी, तांदूळ, मका हे आपण साठवणुकीसाठी ठेवू शकतो. एक अशी म्हण आहे, जपून ठेवले धान्य तर सुखी राहते आपले कुटुंब. तर आता आपण बघूया व्यावसायिक शास्त्रोक्त साठवण कशी करतात. मोठ्या प्रमाणात धान्य साठवताना अधिक काळजीची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणात आपले जो धान्य साठवतात याच्यासाठी गोदामची स्वच्छता असणे आवश्यक आहे आणि हे सर्व धान्य गोदामामध्ये ठेवले जातात. तर पहिले गोदाम पूर्णपणे कोरडे आणि हवेशीर असणे जरुरी आहे. जुने कचरा, काडी, जाळे हे पाडून टाकावेत. भिंतीला तडे नसणे जरुरी आहे आणि हे जे गुण्या आहेत हे जमिनीवर ठेवू नयेत, ते लाकडी प्लेटवर ठेवावेत आणि गुण्यांची योग्य रचना करतात आणि गुण्या भिंतीपासून अंतरावर ठेवणं जरुरी आहे. त्याच्यामुळे हवेसाठी जागा राहते. त्याच्यावर फ्युमिगेशन सुद्धा केले जाते. म्हणजे मोठ्या गोदामात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे फ्युमिगेशन करतात आणि स्वतःहून हे रासायनिकचं आपण फ्युमिगेशन करू नये. त्यासोबतच फिफो ची पद्धत सुद्धा वापरली जाते. फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जे पहिले आधी धान्य आले त्याला आधी वापरणे, त्यामुळे जुने धान्य खराब होत नाही. व्यावसायिक स्तरावर आपण जर गोदामामध्ये पाहिलं तर हे धान्य ज्यूटच्या बॅग्स म्हणजे गोण्यामध्ये ठेवले जातात. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मोठ्या गोदामामधील अजूनही मोठ्या प्रमाणात ज्यूटचे बॅग वापरतात. लहान बॅग असली ते 40 रुपयापर्यंत येते, टिकाऊ पण असते ती, आणि मोठ्या बॅग वापरल्या गेल्या तर 80 रुपये प्रति गुणी असतात. ज्यूटचे बॅग्स वापरल्यामुळे धान्याला हवा खेळती राहते, ते स्वस्त पण असते, कीड जर लागलीच तर ह्याचा हा तोटा आहे. ज्यूटच्या बॅग मध्ये ओलावा पकडण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या आजकाल HDPE किंवा PP बॅग्स मोठ्या आणि लहान आकाराचे वापरू लागलेले आहेत. प्लास्टिकची विणीची मजबूत बॅग हे

जे असतात हे गुण्या फारच मजबूत असतात. लहान असली तर 25 रुपये आणि मोठी असली तर 50 किंवा 60 रुपये पर्यंत जाते. याचा फायदा ते हलके असतात, मजबूत असतात, पाण्यापासून संरक्षण होते. FCI मध्ये धान्याची साठवण याच बॅग मध्ये केली जात आहे. मुख्यतः FCI मध्ये वापरली जातात जे गोठ्या आहेत, गोदाम आहेत, ते गोदाम सिमेंटचे गोदाम तयार करत आहे आणि त्या सिमेंटच्या गोदामामध्ये प्लेटवर गोण्या ठेवतात आणि नियमित ते फ्युमिगेशन करत असतात. दुसरी पद्धत आहे FCI मध्ये स्टायलो स्टोरेज, म्हणजे ही आधुनिक पद्धत आहे. स्टायलो स्टोरेज मध्ये स्टीलचे मोठे टावर असतात, तापमान आणि आर्द्रता चांगल्या नियंत्रित करता येते आपल्याला आणि हे संगणकीय व्यवस्थापन म्हणजे कम्प्युटरच्या आधारावर त्याचं व्यवस्थापन केलं जातो. याचा फायदा एकच, त्यामुळे याला कीड कमी लागतात, धान्य जास्त काळपर्यंत सुरक्षित राहतो आणि धान्याचं नुकसान कमी होतो. खर्च पाहिलं तर अत्यंत महाग स्टायलो स्टोरेजचा खर्च खूप जास्त आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च होतो. तर आता आपण बघूया साठवणीत होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण काय काय उपाय केले जाय. धान्याला मुख्यतः 3 गोष्टीपासून धोका असतो, ओलावा, कीड आणि बुरशी, उंदीर. तर याचा बचाव करता काय करावे, तर गोदाम कोरडे ठेवणं आवश्यक आहे, नियमित स्वच्छता करत राहावी लागेल, हवेशीर व्यवस्था असायला पाहिजे आणि उंदीरापासून बचाव करण्याकरता आपल्याला जाळ्या आणि ट्रॅप लावणे जरुरी आहे आणि वेळोवेळी आपल्याला निरीक्षण करत राहावं लागतं. आता हे धान्य साठवणी करत्या वेळेस महिलांची भूमिका काय असते. घरातील धान्य साठवणीत महिलांची भूमिका खूपच मोठी आहे. आपल्या आजी आईकडून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर धान्य दीर्घकाळपर्यंत सुरक्षित असते. पण आपण बघूया की आजकाल हवामान बदल खूप होत आहे, त्यामुळे साठवणीचे धान्य जेव्हा साठवतो तेव्हाही थोडासा ओलावा वाढण्याची शक्यता असते. यामुळे आपण काय काय काळजी घ्यावी हे आपल्याला पाहणं जरुरी आहे. आज हवामान बदलामुळे आर्द्रता वाढत आहे, त्यामुळे धान्य पटकन खराब होण्याची शक्यता असते. म्हणून हवाबंद डबे वापरणे जरुरी आहे, ओलावा मापक यंत्र वापरणे आपल्याला जरुरी आहे, सूर्यप्रकाशात आपल्याला धान्य सुकवणे जरुरी आहे, ही आपल्या काळाची गरज आहे. तर श्रोते हो, धान्य साठवण ही फक्त धान्याची जपण्याची प्रक्रिया नाही तर कष्ट, पैसा आणि अन्न सुरक्षा जपण्याची जबाबदारी आहे. आपल्या वेदात म्हटले आहे, अन्न बहुकुर्वित, म्हणजे अन्नाचे संवर्धन आणि संरक्षण जरुरी आहे, ते आपण संरक्षण केलं पाहिजे. चला तर वैज्ञानिक आणि पारंपरिक ज्ञानाचा समतोल साधून धान्य सुरक्षित ठेवूया, हा संदेश देऊन मी शब्द संपवते. धन्यवाद.

0: तर मंडळी, धान्याची घरगुती ते व्यावसायिक स्तरावर शास्त्रशुद्ध साठवण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत सुनीता चव्हाण यांच्याकडून.
1: ओटीवर हा आपला मैत्रीचा कट्टा रंगतो मैत्रिणींसाठी खास,
2: म्हणूनच आपल्या सख्यांना असते ओटीवर कार्यक्रमाची आस.
1: यात असतात स्त्री सक्षम करणारे कायदे वरदाई,
2: तर आपली काळजी घेणारे प्रकृती विषयक सल्ले आरोग्यदायी,
1: अन्नपूर्णा घेऊन येते स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी जी रुचते प्रत्येक गृहिणीच्या मनी,
2: साथ उद्यमी भगिनींच्या मुलाखतींची तर प्रगत शेती करणाऱ्या शेत शिवारातील तीची,
1: कार्यक्रमाची शोभा वाढते गीत संगीत कार्यक्रमानं,
2: तर गोडी वाढते कौटुंबिक संवाद मालिकेनं.
1: असा हा ओटीवर खास ग्रामीण महिलांसाठी असलेला कार्यक्रम,
2: तेव्हा जरूर ऐका
1: कार्यक्रम ओटीवर.

0: गुरुकुळ कार्यक्रम खास आपल्या बालगोपालांसाठी
1: आणि विद्यार्थ्यांसाठी.
0: यात असते फुल टू धमाल.
1: माझी शाळा मालिकेत ऐकायला मिळते विद्यार्थ्यांची कमाल.
0: कार्यक्रम माहिती आणि मनोरंजनाचा,
1: आपल्यासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांचा. चला तर जाणून घेऊया. घेऊन येते माहिती आणि अभ्यास.
0: तर यातच आपण जाणून घेतो नैसर्गिक आणि तांत्रिक माहिती खास.
1: कधी आपण भेटी घेतो बाल कलाकारांची,
0: तर कधी सफर करतो किल्ल्यांची.
1: कार्यक्रमात चंगळ असते वैविध्यपूर्ण मालिकांची.
0: सोबतीला जोड किलबिल बालगीतांची. तेव्हा ऐका गोकुळ कार्यक्रम खास बालमित्र मैत्रिणींसाठी. गोकुळ
2: मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, ह्यानंतर ऐकूया कार्यक्रम प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे, ज्यात आपण विदर्भातील आपल्या शेतकरी बंधू भगिनींचे शेतीविषयक अनुभव ऐकतो. आज आपण मुक्काम अंभोरा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी कैलास बंगाळे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: तर सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद सर.
0: आपलं नाव सांगा सर, आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: मी कैलास किशनराव बंगाळे, तालुका देवराजा, जिल्हा बुलढाणा, विदर्भातून.
0: धन्यवाद सर. सर, शेती क्षेत्रात आपण किती वर्षांपासून आहात?
1: माझी शेती वडलोपारची शेती आहे. मी म्हणजे शेतीच करतोय पहिल्यापासून. मी शून्य मशागत तंत्रामध्ये आता हे 6-7 वर्षापासून करतोय, आणि त्याच्या

0: अगोदरही मी पाळेकर तंत्रांना शेती केली होती. तुल्यमा सागर तंत्र झिरो बजेट मध्ये ती 10 वर्ष केली आणि ही 5-6 वर्ष 15 वर्षाचा अनुभव आहे माझा. हा
1: शून्य मशागत हे जे तंत्र तुम्ही वापरत आहात, तर याबद्दल आम्हाला सखोल माहिती द्या, म्हणजे आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत यांना सुद्धा कळेल की त्याचा काय फायदा आहे.
0: हा, तर यात शून्य मशागत तंत्र म्हणजे आपल्याला विना नांगरणी शेती करायची आहे, त्यामध्ये आपल्याला शेतामध्ये ट्रॅक्टरची नागाटी आणि बैलाची नागाटी मशागत करायची नाही. फक्त पहिल्या वर्षी आपल्याला समजा आपल्याला बेड मारायचे असले तर ट्रॅक्टरनं नागाटी करून जमीन तयार करून एकदा आपल्याला बेड मारून घ्यायचे. ते बेड मग आपले जवळपास परत आपल्याला त्या शेतामध्ये आंतरमशागत काहीच करायची नाही. त्यामध्ये आंतर पीक घेताना बेडवर ठिबक टाकून त्याच्यावर नळी टाकून त्याच्यावर पीक घ्यायचं. पीक काढल्यानंतर पिकाचे बोडाचे अवशेष तसे जमिनीत ठेवून परत पुढचं पिकाची लागवड करायची. तणनाशक आपण घेऊ शकतो त्या पिकानुसार, सोयाबीन मधलं तणनाशक आपण त्यात घेऊ शकतो. ज्यावेळेस सोयाबीन काढून घेतलं परत आपण पुढे मक्का टाकली तर मक्का टोकन यंत्रानं त्यावर त्या बेडवरच टोकन यंत्रानं मक्का टाकायची. मक्का काढल्यानंतर परत मक्का काढून घेतल्यानंतर परत पुढच्या वर्षीचं पीक टाकायचं. म्हणजे जमिनीतले आंतरमशागत करायचीच नाही, जमीन हलवा हलवी करायचीच नाही. आता यावर्षी आता माझी 5 एकर मक्का आहे त्यावर बेडवर. आता ती मक्का फक्त मी काढून घेणार, जमिनीतले अवशेष जमिनीतच ठेवणार, परत पुढचं पीक त्यावर लागवड करणार. म्हणजे यावर्षीचा बाकी शेतकऱ्यांचा ती 5 एकर क्षेत्र तयार करण्याचा नागाटीचा खर्च, रोटरचा खर्च, पेरणीचा खर्च हा पूर्ण होणार नाही. आपल्याला हा खर्च करायचीच गरज नाही.
1: अच्छा अच्छा. जो शेतकरी असेल जो पारंपरिक पद्धतीने शेती करत असेल या सगळ्याची, दुसऱ्या बाजूला तुमचं तंत्रज्ञान वापरून एक शेतकरी जर शेती करत असेल तर त्याचा साधारणपणे किती नफा होऊ शकतो, म्हणजे किती पैसा वाचू शकतो त्याच्याकडे?
0: त्याचा म्हणजे आता यावर्षीचा आता समजा नागाटी किती 2000 नागाटी, 1500 रोटर, 1500 पेरणीचं, हा त्याचा लगेच पेरणीपर्यंतचा खर्च थांबतो. आणि आपला फक्त टोकन यंत्रणा एका माणसाची मजुरी असली समजा एक रोजदार असला तर एका एकरामध्ये जर टोकन यंत्रणा बियाणं टाकू शकतो आणि बियाणं पीक खूप कमी लागतंय टोकन यंत्रणा. म्हणजे हा खर्च आपला जवळपास समजा पहिल्या पेरणीपर्यंतच 6-7 हजार रुपये खर्च पारंपरिक शेती करणाराचा जास्त होतो आणि आपला तो वाचतो.
1: अच्छा, अरे वा. आपण जेव्हा निर्णय घेतला की शून्य मशागत आपण सुरू करायचं तेव्हापासून आपला कसं काय उत्पन्न होत आहे, म्हणजे काय फरक पडतो दरवर्षी?
0: माझं उत्पादन वाढत चाललं आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षाही उत्पादन वाढलंय शून्य मशागत तंत्रामध्ये. कारण की त्यात विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा पोत हा दरवर्षी सुधरत जातो. जमिनीचे पोत सुधारल्यामुळं उत्पादन खर्च आपला खूप कमी होतो. कमी म्हणजे आपल्याला रासायनिक खतही टाकायची गरज वाटली तर थोडं टाकावं लागतं, काही जास्त नाही. जसं बाकीचे शेतकरी 3 डोस टाकते, आपला एकही डोस टाकला तर एका डोसवर सुद्धा आपलं पीक येत आहे.
1: आणि यासोबतच दरवर्षी आपल्याला माती परीक्षण करावं लागतं का?
0: नाही, माती परीक्षण काही केलं नाही मी आतापर्यंत. पण माणसाच्या म्हणजे नजरानं समजतंय आपल्या जमिनीचा पोत आता सुधरतोय आणि जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर माणूस जमिनीवरून चाललं की ती जमीन एकदम नरम होती. जे टणकपणा आहे तर जमिनी तीव्र राहत नाही आणि जमीन नरम होती, एकदम नरम वाटते जमीन. गांडुळाची संख्या वाढते, गांडुळाची संख्या लगेच दुसऱ्या वर्षापासूनच जाणवते.
1: यातून जे आपलं उत्पादन निघतं विक्री कुठे करतात त्याची?
0: पुण्याला धान्य महोत्सव जो भरतोय वसुंधरा महोत्सव, त्यामध्ये मी जवळपास 2-3 वर्ष लगातार आलो. पुण्याला विकतो आणि तालुक्याच्या ठिकाणी माझे काही कस्टमर आहेत की जे खात्रीनं की बायांचं विषमुक्त माल काढते, रासायनिकचा वापर लगेच कमी करतो, तर त्यामुळे माझे काही कस्टमर आहेत, ते कस्टमर मी त्यांनाच माल देतो जास्तीत जास्त.
1: आणि आपली जी लोकल बाजारपेठ असेल त्याच्यात वगैरे देता का माल?
0: नाही, बाजारपेठ आलं जर आपल्या शिल्लक झाला माल तोच न्यावा लागतो. समजा आपल्याकडे विक्री व्यवस्था होऊन जर उरला तरच मग मार्केटला टाकावा लागतो.
1: अच्छा,
0: एखाद्या वेळेस तशी कंडिशन येते की आपल्याकडे आता विक्री व्यवस्था नाही झाली, आपल्याकडून माल नाही विकला गेला. कारण काय, यात थोडं रेट जर आपण जास्त ठेवले तर कस्टमर किंवा एवढा रेट नाही तर मग आपण कमी भावात जर द्यायचं म्हणलं त्याच्यामुळे थोडस आपला माल शिल्लक असला तर तोच मार्केटला विकावा.
1: आणि जे इतर शेतकरी बंधू भगिनी आहेत जे सध्या कुठल्या कारणाने संघर्ष करतायत म्हणा किंवा ज्यांना असं कुठलं तंत्रज्ञान शिकायची इच्छा आहे, शेती क्षेत्रातच यायची इच्छा आहे, अशा लोकांना आपल्या अनुभवावरून आपण काय सांगाल?
0: शेतीशिवाय पर्यायाने शेतीच केली पाहिजे आणि शेतीतच काहीतरी करता येईल. आणि शेतीत नवीन पिढीनं नवीन मुलांना शेतीकडे वळालं पाहिजे, त्यांनी शेती केली पाहिजे. जुन्या पारंपरिक पेक्षा शून्य मशागत तंत्रातही सुद्धा हे टोकन यंत्र असेल किंवा ठिबक असेल याच्यावर सुद्धा ही शेती करून उत्पादन खर्च कमी करून शेती करता येते आणि ती केली पाहिजे नवीन पिढीनं, जे शेतीत उतरून त्या शेतीत केली पाहिजे. समजा
1: खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला अनुभव जो आहे शून्य मशागत तंत्राचा तो आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितलात. नक्कीच आमच्या

0: तर मंडळी, प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण मुक्काम अंभोरा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी कैलास बंगाळे यांचे शेतीविषयक अनुभव ऐकलेत. शेती व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती,
1: पीक लागवडीचं सुधारित तंत्र,
0: तसंच तज्ञांचा गुरुमंत्र,
1: प्रत्येक हंगामाची तत्परतेने माहिती,
0: आमच्या विशेष मालिका आपल्यासाठी घेऊन येते,
1: शासनाच्या नवीन योजना,
0: तर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव,
1: बोल कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे
0: आणि शेतमाल निर्यातदारांचे
1: थेट संवाद शेतकऱ्यांशी,
0: पशु आणि शेती विषयक शंकांचं निरसन करी
1: घेऊन येतो आम्ही पशु जगत कृषी तंत्रज्ञानाचं नवदालन.
0: करतो कौटुंबिक संवाद मालिकेत आपले मनोरंजन,
1: साथ तुमच्या मनोरंजनाला तुमच्या पत्रांची, आवडीच्या गीतांची आणि अभिप्रायांची,
0: घेऊन येतो कार्यक्रम आवड बळी राजाची, कार्यक्रमाला जोड पूरक व्यवसायांची,
1: तर असा हा सर्व समावेशक कृषी मार्गदर्शन पर कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर.
1: तेव्हा ऐका दररोज रात्री ठीक 7:30 मिनिटांनी आपलाच कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर.

0: पत्र आली,
1: आम्हाला आमच्या कार्यक्रमांची पोच पावती मिळाली।
2: आता ऐका, ही पत्र कोणाची?
1: तर ही आमच्या लाडक्या श्रोत्यांची।
2: या पत्रात असं असतं तरी काय?
1: यात असतात श्रोत्यांचे अनमोल अभिप्राय,
2: यात आवड असते गीतांची,
1: पूर्ण होते इच्छा मनोरंजनाची,
2: अशा आपल्या पत्रांची आम्हाला असते आतुरतेने आस।
1: तेव्हा श्रोते हो, आपली पत्र पाठवा आम्हाला खास,
2: लिहा मजकूर आमच्या कार्यक्रमांच्या अभिप्रायांचा,
1: त्याला जोड असू द्या आपल्या आवडीच्या गीतांचा।
2: तेव्हा पाठवा पत्र राम राम मंडळी, केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001 या पत्त्यावर।
1: आपल्या पत्रांना पोच देणाऱ्या
0: राम राम मंडळी कार्यक्रमात।
2: चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथे संपवतो। आपल्या पत्राद्वारे आपल्या आवडी निवडी आणि प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचू द्या। त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, द्वारा केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001। चला तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा। तोवर मी शंतनू ठेंगडी घेतोय आपली रजा। नमस्कार।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नादलहरींचा सूर केवळ।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर।

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 MHz अर्थातच 585 KHz वरून।
1: हे हाय प्रतीक्षा।
5: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होतोय ना।
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
5: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
5: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा पाहते प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
5: बिलकुल।
6: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती।

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक, तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग, सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव, आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे। सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे। ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे। या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले।
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल।
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं।
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो। इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी। हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे।
0: तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे। अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे। एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत। दुसरीकडे एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे। या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे। दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे। तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 अधिक मिळवून विजयी झाले आहेत। द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं, त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे। टीव्हीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली।

0: गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे 1 डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका

0: आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात.

0: बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्याने सादर केलेली धनगरी ओवी.

0: मारतोंडाला त्या वेळेला
1: बोलत होते तुकाराम महाराजाला
0: काय बोलत होते त्या वेळेला
1: अरे तुकारामा
0: काय झालं देवा
1: हे अबगल्याच बंद कर
0: बंद कर बंद कर म्हणजे बंद कर
1: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का
0: आणि अगदी त्या वेळेला
1: अरण्याच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंगल्याच बंद कर म्हणून सांगितलं
0: एवढे सांगितले

0: महाराज। ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा या विठ्ठल पंताचा छेद केला होता त्या वेळेला।
1: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
0: विठ्ठल रुक्मिणीचं लगीन झालं
1: आणि त्या वेळेला
0: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
1: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला।
0: राणे माझं परपंचात मंडळामात नाही
1: लगीन झाली गोष्ट खरे पण परपंच करून अशी इच्छा आहे माझी।
0: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा

0: राजकीय ना अगदी
1: ही सोबत नाही वर्गाने तुला मानत नाही,
0: शास्त्राला मान्य नाही, देवधर्माला सुद्धा मान्य नाही,
1: स्वतः तिरुपती वल्लभ बोलतो, विठ्ठलाला स्वतः झाशीच्याला
0: तू चित्र होऊन अजून फेडलेला नाही, तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं,
1: एवढं सांगताना कोणी बोललं विठ्ठलाला काय लागला त्या गुरुला बोलायला,
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरं,
0: परत उलटी कधी होती का गुरुराया,
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला,
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंच त्या वेळेला,
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लभ काय बोलतो विठ्ठलाला,
0: माझी आज्ञा म्हणून परपंच कर्जा जा म्हणून सांगितलेलं होत,
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून चेना
1: निघून कुठं बरं,
0: निघून चालला मार्गाला
1: निघून

0: काही केले देवा.
1: सुद्धा विठ्ठल पंताला गुरु भेटला श्रीपाद बल्लव.
0: अगदी भेटल्या बरोबर
1: बोलत होता विठ्ठल देवाला.
0: काय बोलत होता त्या वेळेला
1: विठ्ठल देवाला?

0: राजकीयाने शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं,
1: म्हणून गुरुने सांगितलं म्हणून स्वत

0: तुम्हाला
1: कुठल्या मंदिरात जाऊ द्यायचं नाही,
0: कुठल्या माणसात त्याला बसू द्यायचं नाही,
1: कुठल्या हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही, असा नेम ठरवला होता धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
0: आणि त्या वेळेला

0: संचार धरणीला ठेवला होता.
1: अगदी टिवलजी ना,
0: आंघोळीस

0: एवढ्यात काय झालं त्या वेळेला?
1: कोणता प्रकार घडला देवा?
0: धर्म मारतण मोरेश्वर काका.
1: मोरेश्वर काका अगदी नेत्रानं बघायला
0: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता. आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: अगदी पाऊलजीना
0: काही बोलत होता त्या मेळाला.
1: आई लागला बोलायला.
0: अरे संन्याशाच्या कार्त्या.
1: अरे संन्याशाच्या मुला.
0: तू कशाला आलास ह्या ठिकाण्याला?
1: आणि आंघोळी करायची तुझी लाठी नाही वर्ग ह्या जागेला.
0: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला?
1: होता मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला.
0: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान?
1: काय केलं देवा?
0: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे.
1: माझ्या इंद्राने बाटणार नाही बर का?
0: कशाला आलात?
1: काय
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला.
1: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला.
0: स्वतः विचारतो केला म्हणाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊनचे ना.
1: अगदी जवळ येऊनचे ना.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किसन बणगर आणि सहकाराने सादर केलेले धनगरी ओवे ऐकलीत. विठ्ठलपंताचा छळ या विषयावर ही ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकू शकताय. रात्रीचे 8:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची ही रचना.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर ठीक 8:45 दिल्लीहून प्रसारण सुरू होईल. आम्ही सहक्षेप करणार आहोत 8:45 समाजच्या संध्या बातमीपत्र, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन. ही सर्व बातमीपत्रं आणि हे कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणीचे

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोग. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहे

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग आपण आत्ताच ऐकलात. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम संगती केली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या डीटेच उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी नाटक नकोशी. लेखिका सायली थेरे, सादर करते सुरेंद्र पाटील. चला तर ऐकूया मराठी नाटक नकोशी.
1: अरे देवा, सीमा आता नाही का चालवत माझ्याकडून? अरे देवा, कुठे जायचं आहे आपल्याला तेही ठाऊक नाही. अरे अरे देवा, दिशाहीन झालो आहेत का आपण?
2: नुसतेच दिशाही नाही, बेघर आणि कफल्लकही. सगळं संपलं एकाच तुमच्या एकाच अट्टहासान.
1: होय, मुलगा पाहिजे होता मला, तो माझा अट्टहास होता ग. घराला वंशाचा दिवा पाहिजे, या एकाच अट्टहासानं उद्ध्वस्त झालाय आपला संसार. घराचे वासे फिरले आणि पोटच्या पोरानंच आपल्याला घराबाहेर काढलं ग. पोटच्या पोरानंच आपल्याला घराबाहेर काढलं.
2: अहो, तुम्हीच असे रडाल तर मी काय करायचं बापडीनं. चला चला, त्या तिकडे एक पडकं रिकामं घर आहे, बघू मिळतो का निवारा.

0: पण सीमा, आता आपल्यावर खरच घर देता का घर असं म्हणण्याची वेळ आली आहे बघ सीमा, घर देता का घर असं म्हणायची वेळ आली आहे. ठीक आहे, चल चल सीमा चल.
1: चल माफ करा माफ करा, लागलं का कुठे? एवढा रहदारीचा रस्ता आहे हा आणि तुम्ही असा पार करताय, कुठे लागलं तर नाही ना?
0: अगं नाही ग पोरी, अगं नियतीनं आमच्या मनावर एवढ्या जखमा केलेल्या आहेत, त्यापुढे ह्या लहान मोठ्या जखमांचं काहीच वाटत नाही ग आता आम्हाला.
1: बेटा जा तू, घाईत असशील, कामावर निघालीस ना, आम्ही जातो. जा बेटा जा तू.
2: अरे नाही नाही, तुम्हा दोघांना असं रस्त्यावर या अवस्थेत सोडून कशी बरं जाईन मी. चला चला बसा दोघे या गाडीत, चला लवकर.
0: अरे अरे गाडीत कशाला, आम्हाला आम्हाला दवाखान्यात वगैरे जायचं नाही आहे पुरी, दवाखान्यात वगैरे जायचं नाही आहे.
1: नाही नाही मलम पट्टी करायलाही पैसे नाहीत ग पोरी आमच्याकडे.
2: बरं पण तुमचं घर कुठे आहे?
0: घर पोरी पोरी घर नाही ग आम्हाला, बेघर आहोत आम्ही बेघर.
1: आमच्या मुलाने आम्हाला घराबाहेर काढलं, एकुलता एक आहे ग पण.
0: सीमा सांभाळ स्वतःला.
2: बरं बरं असू द्या, बसा गाडीत, मी करते तुमची सगळी व्यवस्था.
1: काय खरच कुठं? अनाथाश्रमात
0: की वृद्धाश्रमात?
2: कार मध्ये बसा, सांगते सगळं.
0: बरं बरं पोरी, आता तुझा आग्रहच आहे तर बसतो आम्ही कार मध्ये.
1: सावकाश सावकाश बसा. हो हो
0: कुठे आलो बेटा आपण?
2: हे आहे स्नेहालय, तुमच्या सारख्यांचीच मी इथे सेवा करते. इथे तुम्हाला तुमच्यासारखे अनेक जण भेटतील, तुमचं दुःख इथे हलकं होईल, तुमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. या उतरा कारमधून, या आमच्या स्नेहालयात तुमचे स्वागत आहे. इथल्या तुमच्यासारख्याच माझ्या जीवलगांना भेटा. बघा कसे मुलांचे फोटो छातीशी कवटाळून रडतायत. ज्या मुलांसाठी नवस केलं, कधी डॉक्टर कधी ज्योतिष तर कधी भोंदूबाबांच्या मागे लागले, त्याच मुलांनी आज या साऱ्यांना बेघर केलं, बेसहारा अनाथ केलं.
0: पण पोरी तुझं हे स्नेहालय अशा कुपुत्रांच्या दुष्कर्मांनी जखमी झालेल्या आपल्या उतार वयातील कुबड्या गमावलेल्या आणि आयुष्याची सारीच सोनेरी स्वप्ने बेचिराख झालेल्या जन्मदात्या माय बापांसाठी स्वर्गच नव्हे का बेटा?
1: पोरी एक विचारू?
2: अगदी निर्धास्तपणे विचारा.
1: हे स्नेहालय चालवायला एवढा मोठा खर्च उभा करायला तुला पैसे तर लागत असतीलच ना? पण बेटा आमच्या जवळ तुला द्यायला काहीच पैसे नाहीत ग.
0: हो ग पोरी,
1: 2 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत ग पोरी. नुसतं पाणी पिऊन दिवस काढतोय आम्ही, खरच पैसे नाहीत ग आमच्याकडे.
0: हो ग पोरी पैसे नाहीत आमच्याकडे.
2: त्याची चिंता तुम्ही करू नका, मी लगेच तुमच्या जेवणाची व्यवस्था करते.
0: काय?
2: आणि मी फक्त इथे माझी सेवा देते. हे स्नेहाले माझे बाबा वीरेंद्र पंडित यांनी सुरू केलं आहे. बसा तुम्ही, मी आले.
0: काय म्हटलंस तू? वीरेंद्र पंडित? अरे म्हणजे माझा वीरू, माझा मित्र वीरू.

0: काय
1: हो ग
0: हो म्हणजे म्हणजे हे स्नेहालय विरुभोजीने सुरू केलंय, कधी बोलले नाहीत ते? तुमची आणि त्यांची केवढी घनिष्ठ मैत्री होती,
1: हो कसीमा,
0: मात्र मागील 25 वर्षात ते कधीच आपल्याकडे फिरकले देखील नाही. असं काय झालं हो अचानक?
1: नाही नाहीच फिरकणार तो, नाहीच फिरकणार
0: का?
1: पण आज नियती पुन्हा एकदा आम्हाला आमने सामने आणणार. तर
0: म्हणजे म्हणजे तुमचं आणि विरू भाऊजींच 25 वर्षांपूर्वी काही खटकलं होतं की काय? हा
1: 25 वर्षापूर्वी आठवलं, आठवलं मला सीमा, सारं आठवलं, सारं काही कालच घडल्यासारखं डोळ्यासमोरून साऱ्या घटना माझ्या पुढ्यात जणू काही पुन्हा घडत आहे. सीमा, सीमा आपल्याला पहिली मुलगी झाली होती, आठवते ना तुला सीमा?
0: हो हो, पण तुम्हाला मुलगाच पाहिजे होता. मुलगी झाली म्हणून अख्खं घर तुम्ही डोक्यावर घेतलं होतं, आणि आणि काही दिवसातच माझ्या नकळत तुम्ही त्या माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्यापासून कायमचं दूर केलं. कुठे आहे, कुठे आहे माझी पोर? सांगा सांगा, कुठे आहे माझी मुलगी? कुठे आहे सांगा ना, सांगा.
1: सांगतो सीमा, सगळं सांगतो ग, सगळं सांगतो. आता आता हृदय घट्ट करू नये सीमा. मला मला आजही आठवते ती पावसाळी रात्र, मुसळधार पाऊस कोसळत होता, विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता, त्या दिवशी जणू आभाळच फाटलं होत. मला मुलगा हवा असताना तुला मुलगी झाली आणि माझ्यातला सैतान जागा झाला. तू तुझ्या खोलीत तिला झोपवत होतीस आणि मी त्या मुलीपासून सुटका कशी मिळवायची याचा विचार करीत होतो. आणि मग

0: केवढा भयंकर पाऊस पडतोय भय. आणि काय रे गोपाळ, काय काम काढलं एवढं महत्वाचं?
1: अरे
0: आणि तेही अशा भयानक पावसाळी रात्री.
1: हे बघ आता विरू, तुला सांगतो मी सरळ मुद्द्यावरच येतो.
0: हा बोल.
1: सीमाला मुलगी झाली आहे.
0: हो.
1: मला मुलगा हवा होता, तुला माहिती आहे ना.
0: हो.
1: मला मुलीचा तिरस्कार आहे, राग येतो मला मुलींचा. माझा वंश पुढे चालविण्यासाठी मला मुलगा हवा आहे.
0: ठीक आहे ना, अरे दुसऱ्या वेळी होईल ना मुलगा. ए उगा टेन्शन का घेतोस यार.
1: हे बघ विरू, सीमा आणि ती मुलगी घरी येऊन आज एक आठवडा होतोय, पण जेव्हा जेव्हा त्या मुलीचा रडण्याचा आवाज माझ्या कानी पडतो ना, त्या त्यावेळी माझे कान बधीर होतात आणि माझं रक्त खवळत.
0: अरे
1: वाटत या मुलीला आत्ताच उचलून दूर फेकून द्यावं.
0: गोपाल अरे वेळ लागलाय का तुला?
1: काय
0: अरे हे काय बोलतोयस तू? तू काय तिचं जीव घेणारेस का? तिला कायमचा संपवणारेस का?
1: मग मी काय करू गिरू? सांग ना, तू सांग ना यार, मी काय करू?
0: गोपाल अरे तू बाप आहेस तिचा बाप, तुझ्या मनात थोडं तरी प्रेम ममता वासल्य आहे की नाही? अरे बहिणीचा तरी विचार कर, किती त्रास सहन केला असेल त्यांनी तिच्या जन्माच्या वेळी. आणि तू त्या निरागस निष्पाप जीवाचा प्राण घ्यायला निघालायस. अरे धिक्कार आहे तुझा मित्रा, धिक्कार आहे
1: विरू.
0: अरे तुला मित्र म्हणण्याची मला आज लाज वाटतेय, लाज. अरे पुढे भरपूर आयुष्य पडलंय तुझ्या. पहिली मुलगी झाली, दुसरा मुलगा होईल ना.
1: अरे पण
0: अरे थोडा धीर धर, बघ जरा शांतपणे विचार कर
1: विरू.
0: क्रोधाच्या भरात असे अघोरी कुरुकृत्य करू नकोस मित्रा.
1: हे बघ विरू, मला सल्ला नको आहे, कळलं का तुला? मला सल्ला नको आहे, आणि सल्ला द्यायला नव्हे मदत करायला बोलवलंय मी तुला.
0: अरे पण
1: ठीक आहे, जा मी बघून घेईन माझं काय करायचं ते. आणि हो ऐक, आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद.
0: गोपाल
1: लक्षात ठेव.

0: निक निक तू इथून, अरे जा म्हणतो ना तुला, गोपाल चल निक, गुड नाईट.
1: गोपाल अरे मित्रा भानावर ये, अरे सर विचार कर, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का
0: काय?
1: तुला मुलगाच पाहिजे या हटाने तू अंधळा झालायस, तू पेटलायस.
0: हे बघ
1: ही आग तुला ना सुखाने जगू देणार ना मरू देणार.
0: देरू
1: अरे मित्रा मी तुझी मदत करीन ही, मात्र तुझं मन तुला सतत भोचत राहील.
0: काय
1: मित्रा गोपाल, अरे तू स्वतःला देखील माफ करू शकणार नाहीस. अरे सावर रे गोपाळ.
0: वीरू तुझं प्रवचन नको आहे मला, मला हवी आहे फक्त त्या नकुशीपासून सुटका.
1: ठीक आहे बरं, मग त्यासाठी मी काय मदत करू शकतो तुला?
0: तू या नकोशीला कुठेतरी नेऊन सोडायचं.
1: कुठेतरी म्हणजे?
0: कुठेतरी म्हणजे कुठे? कचऱ्याच्या डब्यात, बसमध्ये, स्टेशनवर किंवा रेल्वे लाईनवर.
1: अरे पण मला.
0: हे बघ वीरू, आता मला कुठलेही प्रश्न नको आहेत, फक्त काम करायचं आहे तुला.
1: ठीक आहे आण तिला लगेच.
0: आताच नेणार?
1: मैत्रीसाठी हेही करावंच लागणार. आण लवकर, बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, विजा कडकडत आहेत, रात्रीचा अंधार निर्मनुष्य रस्ते, कुणाला काहीही कळणार नाही. जा आण लवकर तिला.
0: थँक्यू मित्रा, थँक्यू. बैसतो, येतो मी तिला घेऊन.
1: हो मैत्रीत काय काय करावं लागतं मला तर आताच खांब फुटायला लागलाय. देवा देवा तूच मार्ग दाखव रे बाबा, तूच मार्ग दाखव.

0: आणि वीरू तुझ्या मुलीला कायमचा घेऊन गेला. तो त्या दिवसानंतर आजवर मला कधीच भेटला नाही ग, कधीच भेटला नाही. मी त्याचा खूप शोध घेतला पण सार व्यर्थ.
1: आज भेटले की मी विचारतेच त्यांना, कुठे आहे माझी मुलगी, काय केलं तिचं, कुठं लपवलं तिला की जीव घेतला त्या निष्पाप कोळे जीवाचा.
0: ऐक, असं बोलू नको.
2: कोण आलंय नवीन? नमस्कार.
0: हा,
2: हे काय?
0: अरे
2: हे मी काय बघतोय? गोपाल तू?
0: वीरू
2: आणि सीमा वहिनी तुम्ही?
1: वीरू भाऊजी
2: इथे या स्नेहालयात का? काय झालं? ही तुमची काय अवस्था झाली? काय झालं गोपाल? मला मला सांग मित्रा, काय झालं सगळं सांग.
0: अरे हो हो वीरू, वीरू तू म्हटलं होतस ना तेच झालं. अरे मला दुसरा मुलगा झाला रे. पण
2: रडू नकोस, सांग काय झालं ते.
0: पण त्यानंच आमची अशी दुर्दशा केली रे मित्रा, त्यानंच आमची अशी दुर्दशा केली.
2: नाही मित्रा, इथे रडायचं नाही. हे स्नेहालय आहे हसण्यासाठी, दुःखी आणि पीडितांच्या जीवनात आनंदाची नवी बाग फुलवण्यासाठी. अजिबात रडायचं नाही.
1: मग भाऊजी आमच्या बागेतलं फुल कुठे आहे सांगा, कुठे आहे?
0: सीमा, सीमा चुकलो ग मी, माफ कर मला, माफ कर. वीरेंद्रची काहीच चूक नाही ग यात, त्याचा काही दोष नाही यात. मीच त्याला आपल्या मुलीला संपवायला सांगितलं होत सीमा, मी संपवायला सांगितलं होत आपल्या मुलीला. तो नाही नाही म्हणत असताना सुद्धा मी त्याच्यावर बळजबरी केली ग. नको नको त्याला ते बोललो, त्याचा काहीच दोष नाही ग. मीच आहे अपराधी, तुझा त्याचा आणि आपल्या निष्पाप आणि निरागस पोरीचा.
1: भाऊजी हे सांगताय ते खरं आहे का? माझी पोर

0: या जगात नाही काय? सांगा भाऊजी सांगा, काय घडलं, कसं घडलं, माझ्या पुढच्या गोळ्याचं काय झालं? सांगा ना भाऊजी, सांगा ना प्लीज, मी तुमच्या पाया पडते हो।
1: वहिनी वहिनी, असं करू नका हो, शांत व्हा, असं बोलू नका, शांत व्हा, शांत व्हा, आधी सगळं काही सांगतो। ती पावसाळी रात्र मी कधीच विसरू शकत नाही। गोपालच्या सांगण्यानुसार मी त्या कोवळ्या जीवाला माझ्या थरथरत्या हातात घेतलं आणि क्षणात तुमच्या घराबाहेर पडलो। मला सुचेना की कुठं जावं, काय करावं, कसं करावं। पावसाच्या त्या थंड पाण्याच्या वर्षावातही मला नुसत्या त्या कल्पनेनेच दरदरून घाम फुटला होता। मात्र मित्र प्रेम जिंकलं आणि मी स्टेशन नजीकच्या अंधारातील निर्मनुष्य अशा रेल्वे ट्रॅककडे वळलो। इथून दर 2 मिनिटांनी एक रेल्वे पास होते। याच रेल्वे लाईनवर ठेवतो हिला, कुणाला काही कळणारही नाही। येते वाटते ट्रेन। गुड बाय बेटा, गुड बाय। नको नको, ही गाडी जाऊ दे, या नंतरच्या गाडी खाली ठेवतो हिला। येस, या नंतरच्या गाडी, आता या दिशेने येते गाडी। चला चला, ठेवावं आणि निघावं, चला निघावं। आता आता मागे वळून बघायचं नाही। बापरे, पाऊस आणखीनच वाढलाय। तिला त्रास होत असेल, तिला त्रास होत असेल, हे उचलून घ्यावं तिला। आणखी गाड्या येतीलच ना, तेव्हा ठेवू रुळावर, आता नको। खरंच हिला या रेल्वे ट्रॅकवर ठेवू की नको? नाही नाही, हे काम माझ्याकडून होणार नाही। तिला तिला किती वेदना होतील, आणि तिचा दोष तरी काय?
2: वीरेंद्र, तुला मैत्रीची शपथ आहे, गोपालला मुलगी नको, त्या नकोशीला नाहीशी करण्याचं काम तुझ्यावर सोपवलं आहे तुझ्या जिवलग मित्रानं। ठेव तिला रुळावर, मैत्रीचं कर्तव्य बजावलंच पाहिजे तू। ठेव तिला रुळावर, ठेव मैत्रीचं नातं जप तू।
1: नाही नाही नाही नाही, कदापि नाही, हे काम माझ्या हातून कदापि होणार नाही, नाहीच होणार। मग मी गोपाला काय सांगू? नाही, काहीच सांगणार नाही मी त्याला, मी त्याला भेटणारच नाही। त्याला मुलगी नको, मी आणलं तिला, आता ती माझ्याजवळ आहे। किती विश्वासानं माझ्या छातीला बिलकुल झोपली आहे ती। नाही नाही, या चिमुकलीचा हा विश्वास मी कसा मोडू? तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत जग बघण्याचं, मी ते कसं हिरवून घेऊ? अरे माणूस आहे मी, राक्षस नाही। माझ्यातील माणुसकी अद्याप मेलेली नाही। आता या छोट्याशा जीवासाठी मी जगाशी लढेल। या युवल्याशा जीवाच्या श्वासात नवा प्राण, नवा आत्मविश्वास आणि नवा जोश मी भरेल। यापुढे मीच करणार तिचं पालन पोषण। मग त्यासाठी गोपालच्या मैत्रीला तिलांजली द्यावी लागली तरी बेहत्तर। मी होणार या एका बापाने नाकारलेल्या नकोशीचा बाप, ती होणार सर्वांची लाडकी, सर्वांना हवी हवीशी, सर्वांची प्रिय।
3: कोण आहे रे तिकडे, काय करता?

0: अंधारात। अरे ए थांबक पळताय काय?
1: अरे कोणी पोलिसांच्या हाती लागता का माने? लवकर पळा, लवकर
0: पळा। अरे अरे पळताय काय?
2: पोलिसांना लगेच कळवलं पाहिजे, लगेच फोन केला पाहिजे।

0: भाऊजी, म्हणजे म्हणजे माझी मुलगी तुमच्याजवळ आहे, ती सुखरूप आहे, सुखात आहे, आनंदात आहे. सांगा ना, सांगा ना भाऊजी, सांगा ना, कुठे आहे ती, कुठे आहे?
1: विरू, हे विरू,
2: ओ
1: अरे बोलाव ना तिला लवकर.
2: हो हो
1: मला तिची माफी मागायची. अरे मित्रा, अरे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे मला.
2: गोपाल,
1: कुठे आहे रे ती? बोलाव ना तिला मित्रा, लवकर बोलाव.
2: ती माझ्या हृदयात आहे.
1: काय?
2: ती माझ्या प्रत्येक श्वासात आहे. तिनंच मला केलं कोट्याधीश.
1: काय
0: म्हणजे ते कस?
2: वहिनी, तब्बल 20 कोटी रुपयाचं स्मगलिंगचं अफीम पकडून दिल्याबद्दल पोलिसांनी मला 2 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं. गोपाल, तुझी नकोशी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे.
1: काय म्हणतोस?
2: हो हो, हे मला त्याच दिवशी कळलं.
0: ऐकलं?
1: हो हो,
2: त्याच पैशातून मी अशा कचऱ्याच्या डब्यात टाकलेल्या, रस्त्यावर, बस स्थानकावर आणि रेल्वेच्या ट्रॅकवर टाकलेल्या बेवारस अनाथ मुला मुलींसाठी या स्नेहालयाची उभारणी केली. इथं पोटच्या अपत्यांनीच बेघर केलेल्या पीडित मायबापांनाही मी सहारा देतो. तेच त्या अनाथांचे नाथ होऊन त्यांची काळजी, त्यांची देखभाल करतात.
0: भाऊजी,
2: हो
0: सांगा ना, कुठे आहे माझ्या स्वप्नातली माझी इवलीशी परी? कुठे आहे आमची राजकन्या?
2: हो हो, वहिनी, मी तिला लगेच घेऊन येतो. हा गोपाल, आलोच.
1: अरे लवकर.
2: हो हो, अरे आणतोच.
1: लवकर आण रे मित्रा, लवकर आण, मला बघायचं आहे तिला, लवकर आण. सीमा, सीमा, आज मला माझ्यातल्या सैतानाची किळस येते. आयुष्याची 25 वर्ष मी तीळ तीळ मरतोय ग, तीळ तीळ मरतोय. विरुला, विरुला, मीच जन्म दिलेल्या माझ्याच लेकराला रेल्वे ट्रॅकवर फेकण्यासाठी पाठविलं होतं ग. हत्यारा मी, हत्यारा. खुनी आहे मी, खुनी. पापी आहे, पापी.
0: ओहो, पण वीरेंद्र भाऊजींमध्ये असलेल्या देवदूताने तिला वाचवलं. इतकं सगळं घडूनही आज आम्हाला त्यांनीच आधार दिला ना.
1: हो का?
0: याला म्हणतात खरं मित्र प्रेम.
1: हो हो सीमा, खरं बोलतेस तू. अगं, हेच प्रेम आज माझं आयुष्य बनून माझ्या पुढ्यात आलेलं आहे. मित्र असावा तर असा माझ्या वीरू सारखा.
2: ये बेटा, ये, ये बेटा, ये अशी पुढे उभी राहा.
1: वीरू,
0: कोण कोण
1: आणलंस बेटा?
3: नमस्कार काका, नमस्कार काकू.
0: सुखी राहा बेटा.
2: ही आहे रमा.
1: हो, अरे मी ओळखतो तिला.
0: ओळखतो?
1: हा, तीनच तर आणलं आम्हाला इथवर. आणि हो वीरू, तुला सांगतो, खूप सुशील, समजदार आणि प्रेमळ आहे बरं का रमा.
2: ही तुमचीच मुलगी आहे.
1: काय
0: काय?
1: हो
0: रमा, आमची मुलगी आहे.
1: विरू, अरे खरंच, म्हणजे रमा माझीच मुलगी आहे.
2: हो, अगदी सूर्यप्रकाशा इतका सत्य.
1: रमा बेटा,
0: ये बोरी, ये 25 वर्षांची आपली ताटातूट आई विना कशी जगली असेल माझी पोर. ये बेटा,
1: माझ्या आनंदाला तर सीमाच उरली नाही आता. हो बेटा, मला बघून माझी सारी दुःख कष्ट नाहीशी झालेली आहे बघ आता.
3: बाबा,
2: बाबा नव्हे,

0: मी तुझा आबा, हेच तुझे खरे जन्मदाते आई बाबा। पोरी, तुझे मायबाप बनून मीच तुझं पालन पोषण केलं, तुला बोलायला चालायला शिकवलं। पोरी, आज मी जे काही आहे ना, तो फक्त तुझ्याच मुळे ग, फक्त तुझ्याच मुळे। तूच माझी लक्ष्मी, तूच माझी सरस्वती। पोरी, तू माझी मुलगी म्हणून मला प्रेम दिलंस, आई म्हणून संस्कार दिलेस, तूच माझी तपस्या आहेस ग, आणि तूच माझी प्रतिज्ञा, तूच माझी प्रतिज्ञा।
1: बाबा, नो टीयर्स। आपल्या स्नेहालयाचा पहिला नियम काय ते तुम्ही विसरलात वाटत। हस तू हरदम, चाहे खुशी हो या गम।
0: अरे हो, हो विसरलोच।
1: इथे रडायला अश्रू काढायला मनाई आहे। आई वडिलांची तुम्ही मला कधीच कमी पडू दिली नाही। माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली, अगदी न मागता। आजही मी जेवण केल्याशिवाय तुम्ही जेवत नाही। बाबा, तुम्ही तर माझ्यासाठी परमेश्वर असता आहात।
0: पोरी,
1: मी कधी देवाला बघितले नाही, मात्र तुमच्यातलं देवत्व मी अनुभवलं आहे। आज तर तुम्ही मला माझे जन्मदाते आई वडीलही मिळवून दिलेत। बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, मात्र आज मागणार आहे, द्याल ना तुम्ही?
0: पोरी, मनात येईल ते माग। माझ्याकडे जे काही आहे ते सारं तूच दिलं आहेस। तू म्हणशील तर छाती पाडून हृदय देखील देईल मी तुला। माग पोरी, तुला काय हवं ते माग।
1: बाबा, तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे, तुम्ही आमच्या सोबतच राहाल।
0: बस एवढंच? तू आता काय मागणार या विचारानं मी तर घाबरलो क्षणभर। बेटा रमा, स्वर्गाहून सुंदर असलेल्या तुझ्या स्नेहमयी स्पर्शानं मंतरलेल्या या स्नेहालयापासून मी कधी दूर जाऊ शकेल का?
2: आणि हो मित्रा, आम्ही
3: दोघं जाऊ देऊ तेव्हा ना।
2: गोपाळ मित्रा,
3: नीरू भाऊजी,
2: मला ठाऊक आहे
3: बेटा।